0: जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे ते ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार, फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारचे ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी या विषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सीमंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गरमी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
2: गाई एकटीच काय बडबडते आहेस?
1: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गरमीमुळं असह्य होतंय मला सगळं.
2: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
1: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
2: अग आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली आपली चालू शकतात.
1: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
2: मग
1: अग कूलर एसी माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
2: अग हो आई, एसी कूलर मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
1: काय सांगतेस काय बाई?

0: अगं मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
1: अगाई सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
0: काय सांगते
1: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय, पण बाबा कुठे ऐकतात माझं.
0: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
1: अगदी नक्कीच.
0: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का? आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार, म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
1: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
0: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
1: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
1: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोते हो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलेत. सहभाग होता सिवंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
4: आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आणि 7:50 अनुरूप विवाह संस्था हे दोन्ही प्रायोजित कार्यक्रम. 7:55 भावधारा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती. या कार्यक्रमात आज सहभागी झाले आहेत उल्का पटवर्धन. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय आणि निर्मिती सहाय्य आहे पूर्णिमा साठे यांचं, आणि सादर करते विवेक वानखडे. 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 10:30. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वंदना कट्टी यांच्या गायनात राग गावती. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्न

0: आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष मालिका वेद विश्वासा या मालिकेत माहिती आणि वेगळ्या वाटा या मालिकेत ग्राफोलॉजी याविषयी सतीश चावजी यांची मुलाखत. युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 6:45 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोमल कळंबटे लिखित गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. रात्री 7:15 सुगम संगीत. 7:09 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईट आणि 9:45 इनसाईट्स. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रूपरेषा श्रोते हो आता आपण ऐकली आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. 262.47 MHz अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजले. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. पुष्कळ वेळेला असं वाटतं की या जुन्या गोष्टी उगाळण्यामध्ये किंवा जुन्या गोष्टी सांगण्यामध्ये आणि स्वातंत्र्याला आता मिळून 75 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला तेव्हा या गोष्टी ऐकण्यात काय अर्थ आहे असंही काही जणांना वाटेल. असं असतं की सर्वसामान्यपणानं इतिहास हा राष्ट्राचा अभिमान असतो. कुठलाही इतिहास हा मार्गदर्शक असतो, प्रेरक असतो, प्रेरणादायक असतो. भले मग तो पराभवाचा जरी असला तरी प्रत्येक पराभवातूनच विजयाचा जन्म होत असतो. असं म्हटलं जातं की जो देश आपला इतिहास विसरतो किंवा जो समाज आपला इतिहास विसरतो

0: तो अभिमानी नसतो आणि त्याला त्याची जबरदस्त किंमत द्यावी लागते. तुम्ही तर जगाच्या इतिहासामध्ये अनेक राष्ट्र बघितली, खास करून पहिल्या महायुद्धातूनच दुसऱ्या महायुद्धाचा जन्म झालेला आहे. कारण पहिल्या महायुद्धामध्ये जे पराभूत राष्ट्र होतं जर्मनी, त्याच्यावरती पराभूत म्हणून ज्या अटी लादल्या गेल्या, त्या अटीतूनच त्या राष्ट्राचा अभिमान पेटवला गेला, त्याच्यामधून ते राष्ट्र सगळ्या जगाविरुद्ध उठलं आणि हा हा म्हणता दुसरं महायुद्ध भडकलं आणि जगातल्या बऱ्याचशा युरोपमधल्या, खास करून युरोप आणि आफ्रिकेमधल्या बऱ्याचशा भूभागावरती जर्मनीसारख्या एका छोट्या राष्ट्राने विजय मिळवला आणि तो भाग आक्रमित केला, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. तेव्हा प्रत्येक समाजाला एक अभिमान असतो, स्वाभिमान असतो. तो विजयामध्ये अहंकारात परावर्तित होता का म्हणे आणि पराभवामध्ये तो दुखावला जाता का म्हणे. कुठल्याही समाजाला आणि राष्ट्राला जो अभिमान असतो, जो काही स्वतःची ओळख असते, ती न दुखावता जर देशी किंवा परकीय राज्यकर्ते ते पुढे घेऊन गेले, तरच त्या देशाचं, त्या समाजाचं, त्या सरकारला किंवा त्या शासन व्यवस्थेला सहकार्य मिळत असतं. आपण अनेक स्वातंत्र्ययुद्ध ह्याच्यातूनच जन्माला आलेली बघतो की तत्कालीन शासन व्यवस्था आणि तत्कालीन समाज ह्याच्यामध्ये पडत गेलेलं अंतर, त्या समाजावरती होत गेलेला अन्याय, ह्याच्यातून सुशिक्षित असोत किंवा अशिक्षित असोत, समाजातले अनेक घटक तत्कालीन शासन व्यवस्थेविरुद्ध पेटून उठलेले आपण बघतो. स्वातंत्र्य एक भावना आहे आणि स्वातंत्र्य भावना कशातून निर्माण होते, तर तुमच्यावरती शतकानुशतकं होत असलेला अन्याय, तुमच्यामध्ये जाणून बुजून निर्माण केलेली विषमता आणि त्यातून भोगावे लागणारे आर्थिक सामाजिक परिणाम, या सगळ्यांमधून एखादा समाज पेटून उठतो. आणि हे संघटितपणानं जेव्हा पेटून उठतो, तो जेव्हा स्वातंत्र्यापर्यंत त्याचा परिणाम पोचतो, त्या संपूर्ण घटनाक्रमाला आपण स्वातंत्र्ययुद्ध म्हणत असतो. या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात अनेक वर्ष आधी झालेली असते. ती कदाचित असंघटित स्वरूपात असेल, परंतु ती छोट्या छोट्या वणव्यांच्या स्वरूपामध्ये त्या त्या भूप्रदेशामध्ये पेटलेली असते आणि त्याच्यातूनच मग मोठ्या संघटित युद्धाचा जन्म होतो. असेच अनेक हिरो जे तत्कालीन ह्याच्यामध्ये कदाचित असंघटित असतील, छोट्या स्वरूपात असतील, परंतु त्यांनी त्या त्या समाजामध्ये स्वातंत्र्याची भावना जागरूक ठेवली, पेटती ठेवली आणि त्याचमुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता या सगळ्या अज्ञातवीरांचा आपल्याला परिचय व्हावा, कारण आपल्या देशाचा इतिहास हा आपल्या अभिमानाचा विषय आहे. तर त्यामुळे तो आदिवासी असोत, वनवासी असोत, कुठल्याही धर्माचे लोक असोत, कुठल्याही पंथाचे असोत, कुठल्याही भाषेचे असोत, आपण त्याचा अभिमान ठेवला पाहिजे. कारण या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नामुळेच ब्रिटिशांसारखी बलाढ्य सत्ता आपल्याला उलथवून टाकता आली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
2: हिरवीगार वनराई,
1: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
2: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
1: आणि या सगळ्याबरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
2: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती.
2: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत उल्का पटवर्धन. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 8:40 कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये

0: पण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
3: अग आक्की, काय सांगत होतीस ग तू?
4: बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
4: पाणी उकळून शान प्याव.
3: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
3: वाके, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाश.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या

0: ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आव्हान केलं आहे तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. एका दिवसात होणार नाहीये पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या पहिल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल.

0: असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं दोन पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं, तर एकंदर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:20 आणि 35 सेकंद झालेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
3: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. 1796 साली आजच्या दिवशी म्हणजे 14 मेला इंग्लंडच्या ग्लुस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलिप या 8 वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली. 1997 साली आजच्या दिवशी देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम 4 खाली नोंदणी झाली.

इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी कारखाना असं त्याचं नाव आहे. आजच्या दिवशी म्हणजे 14 मेला 1657 साली छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. 1909 साली विनोद सम्राट कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्कारानं सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म झाला होता. दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 1923 साली. 1981 साली भारतीय संगणकशास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म झाला. 1990 साली फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा जन्म झाला होता 14 मे रोजी. कायदेपंडित समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचं निधन झालं होतं आजच्या दिवशी म्हणजे 14 मेला 1923 साली. 1963 साली आजच्या दिवशी भाषाशास्त्रज्ञ घटना समितीचे सदस्य डॉक्टर रघु वीरा यांचं मोटार अपघातात निधन झालं होतं. तर 1978 साली आजच्या दिवशी नाटककार आणि लेखक जगदीशचंद्र माथुर यांचं निधन झालं होतं. श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहे. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत, पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
2: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलणं झालं, तर तिथले कौन्सुलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँडबरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनीबरोबर डिस्कशन झालं आहे, साऊथ कोरिया आहे, तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचं.

0: करण्याचा प्रयत्न करतात. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनर बरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, हे सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायचे, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो. तर काय झालंय की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जात कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये या सगळ्या प्रोसेस होतात, भारतात 1% प्रोसेस होतो. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9% आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं तर आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3rd नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर, आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ऍक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही MOUs केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबरेशन करून, जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या CEO आल्या होत्या, तर त्यांचा खलिफा फंड म्हणून आहे तो 1 बिलियन दिरहम्स आहे, तर त्या खलिफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचं फिनलँडबरोबर MOU असा झाला आहे की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ॲक्सेस मिळेल, तिथलं लायसन्स मिळतील. अबुधाबीबरोबर त्याच पद्धतीचा आमचा MOU झाला, जर्मनीबरोबर झाला आहे, बेल्जियमबरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर, कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लीड इनोव्हेशनकडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलो तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे CT स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की 2 जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट पर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर, आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, तर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना, आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते, संकट नेहमी संधी घेऊन येतं. तर आपल्याला त्या माध्यमातनं बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्समध्ये काम करतायत, मेडिकल इनोव्हेशन्समध्ये काम करतायत,

0: बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड और मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करतंय, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं. आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पी एच डी त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्या प्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझन मध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट,
1: आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पी एच डी आहे, त्यात की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट कडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर, म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासनं वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही, मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे, कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ता ही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला लावतील, फरशी स्वच्छ करायला लावतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला लावणार, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपल्या सराउंडिंगची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स, म्हणजे मला ऑटोमोबाईलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचं आहे. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे, आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे, पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे इस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेइकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॅग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरू म्हणून होईल, किंवा ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सीएम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ज अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की

0: आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन सीएम साहेबांनी ठेवलं ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय.
2: श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, ॲग्रीटेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:39 आणि 22 सेकंद झालेत.

0: श्रोते हो, आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम. यामध्ये आज सहभागी झाले आहेत उल्का पटवर्धन. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय आणि निर्मिती सहाय्य आहे पूर्णिमा साठे यांचं आणि सादर करते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका 8:40 कोकणची खाद्य संस्कृती, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. 7:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. गेल्या काही भागांमध्ये आपण सर्दीमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो आणि त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची माहिती घेतली होती. आज आपण वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर गडदे यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, या भागामध्ये आपण रक्तस्राव होतो आणि त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि त्यावर मग आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत या विषयावर बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम रक्तस्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं?
3: खरं तर डोळ्यात रक्तस्राव दोन पद्धतीने होत असतो. एक पडद्यावरती रक्तस्राव होणं, आतला पडदा जो आहे तो, आणि दुसरं डोळ्याच्या बाहेर म्हणजे जो पांढरा काळा बुबुळा आणि पांढरा बुबुळा आहे त्या पांढऱ्या बुबुळावरती रक्तस्राव आहे होणं, त्याला सब कंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतात.
2: बरोबर.
3: हे होतं कशामुळं? आधी आपण बाहेरच्या जो कंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतो त्याच्या संदर्भात बोलूयात. मुळात आता खरं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण घुणा फुटणं हा प्रकार बघितलेला असतो, म्हणजे उन्हाळ्यात बऱ्याच लोकांचं नाकातनं रक्त येतं, त्याला आयुर्वेदानुसार रक्तपित्त म्हटलं जातं. ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढते, कोठ्यात उष्णता वाढते, पोट साफ नाही, कोठ्यात उष्णता वाढली, जिरलेलं आम्ल पित्त असेल, काहींना ओकाऱ्या काढायची सवय असतील, काहींना सतत अँटॅसिड घ्यायची सवय असेल, काहींना मोठे आजार म्हणजे किडनीशी संबंधित आजारपण आहे, डायलिसिस सारखं होत असेल, म्हणजे डायलिसिस चालू असेल कंटिन्युअस, किंवा लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील आणि त्याचे औषध उपचार चालू असतील, किंवा टीबी सारखे विकार आहेत, किंवा मोठ्या कोणत्याही इतर शारीरिक व्याधींचे स्टेरॉइड किंवा तत्सम मोठे अँटीबायोटिक किंवा तत्सम मोठी स्ट्रॉंग औषध चालू असतील आणि रक्तात विष तयार होत असतील, किंवा गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया, न्युमोनिया, डेंग्यू यासारखे आजारपण होऊन गेलीत पण त्यांची ट्रीटमेंट प्रॉपर वेने झाली नसेल आणि रक्तात विष वाढलेले असतील आणि साक्षात उन्हाळ्यात उष्ण वाढली असेल, ह्या कोणत्याही कारणानं ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढायला लागते त्यावेळेला सब कंजंक्टायव्हल हेमरेज व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याला होताना दिसत असतो.
2: बरोबर आहे. हा नेमका रक्तस्राव डोळ्यात कसा होतो याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
0: श्रोते हो,

0: तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98252961.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्यात होणाऱ्या रक्तस्रावाविषयी सांगत होतात, म्हणजे तो कुठून कुठून सुद्धा होऊ शकतो.
2: अगदी बरोबर. जसे आता बाहेरच्या बाबतीत सांगितलं, हे बऱ्याच लोकांना हे फ्रिक्वेंटली हेमरेज होतं आणि मग नंतर मात्र त्याचा परिणाम आपल्याला मागच्या पडद्यावरती होताना दिसत असतो. मग त्याचा पडद्यावरती परिणाम होतो आणि पडद्यावरती त्याचा रक्तस्राव व्हायला लागतो. हीच कारण खरं तर जवळपास अशीच असतात. हे गोवर कांजण्या आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे, मलेरिया आहे, निमोनिया आहे, डेंग्यू आहे. मी आजारांची नावं का सांगतोय, हे आजार जे बघतोय ह्याच्यात पहिल्यांदा होतं काय, पेशंट घाबरतो आणि आधुनिक शास्त्राचे औषध घेतो. आधुनिक शास्त्राचे औषध घ्यायला अजिबातच नकार नाही, ती इमर्जन्सी घ्यायलाही हरकत नाही, पण त्या आजाराचं मूळ निदान त्याच्यात किंवा त्या आजारासाठी जे आधुनिक शास्त्राची औषधे घेतली जातात त्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. मी त्यासाठी दरवेळेला कावीळीचं उदाहरण देत असतो. कावीळ ही आधुनिक शास्त्रापेक्षा आयुर्वेदिक औषधांना ती फास्ट आणि चांगली बरी होती, हा पहिला मुद्दा. दुसरा, आयुर्वेदानुसार मात्र जरी कावीळ बरी झाली, जरी रिपोर्ट बरा आला, तरी वर्षभर त्याची पथ्यपालन हे सांगितलं जातं. कारण मूळ कावीळ हा लिव्हर डॅमेज करणारा विकार आहे. जर कावीळ बसली, जर कावीळ बरी जरी झाली, तरी त्याचे लिव्हर फंक्शन नॉर्मल व्हायला वर्षभर तरी
1: जातं.
2: एकदा कावीळ झाल्यानंतर तेलकट तुपकट खाणं, बाहेरचं खाणं, नॉनव्हेज खाणं, ड्रिंक व्यसना दिनत असेल म्हणजे ड्रिंक घेणं वगैरे असेल, लिव्हर खराब करतील अशी कोणतीही गोष्ट वर्षभर तरी करू नये असं पथ्य आपण आयुर्वेदिक लोक देतो. ह्याचं कारण काय, तर लिव्हरची क्षमता एवढी कमी होते, एवढं सात्विक खाऊन ते रिसेट व्हायला वर्षभर तरी जातं. त्याच्या अगोदर तुम्ही खायला लागला तर तुम्हाला लगेच लक्षणं दिसतील अशातला भाग नाही, पण मग मात्र तुमचं लिव्हरचं फंक्शन कमी होतं. लिव्हरचं फंक्शन कमी झाली की रक्ताची क्वालिटी जी आहे, गुणवत्ता ती चांगली राहत नाही आणि मग शरीरावरती मग गॉलस्टोन होणं, सांध्यांचे विकार होणं, त्वचा विकार होणं, केस पांढरे होणं, केस गळणं, डोळ्यात सतत लाल राहायला लागणं, डोळ्यात रक्तस्राव व्हायला लागणं, डोळे सतत दुखणं, कारण नसताना पडद्याला सूज यायला लागणं, कारण नसताना नसाला सूज यायला लागणं, अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आणि मग आयुर्वेदिक वैद्याकडे गेल्यावर निदान होतं की अरे याला आधी काय वेळ झालं, त्यानंतर पथ्य पाळले नाही म्हणून त्याचा परिणाम आता डोळ्यावर दिसतोय.
1: अरे बापरे, म्हणजे कावीळ हे सुद्धा एक डोळ्यामध्ये रक्तस्राव होण्याचं कारण असू शकतं. आणखीही काही कारण जाणून घेऊया आपण एका ब्रेक नंतर.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98252961, 98252961.
1: तर मग डोळ्यात रक्तस्रावाला अजून काय कारण आहेत?
2: जसं मी आता कावीळीचं सांगितलं, हे मूळ कारण जसं सांगतोय, मुळात काय होतं की त्या आजाराचीच आयुर्वेदात एखादा आजार झाला तर तो समूळ बरा करणं आणि परत त्याचा शक्यतो उद्भव होऊ न देणं ही ट्रीटमेंटची पद्धत आहे. म्हणजे ह्याच्यात काय होतं, शमन चिकित्सा, पोटातले औषध द्यायची, ज्याच्यामुळे तो विकार आलाय ते दोष त्या पोटातल्या औषधानं काढून टाकायचे. एका बाजूला गरज असेल तर शुद्धी चिकित्सा करायची, मोठ्या प्रमाणात दोष असेल तर वमन विरेचन बस्ती करायची. मग त्यातला जो विकार कोणता आहे त्यानुसार मग वमन विरेचन की बस्ती हे ठरवून त्यानुसार करायचं. ते न डोळ्यावरती परिणाम झाला, डोळ्याची पंचकर्म करायची, ही तिची विवक्षित पद्धत आहे. त्या त्या वेळेला ते केलं गेलं तर मग तिचे दुष्परिणाम लॉंग टर्म होत नाहीत. पण आता जीवनच आपलं आयुष्यच आपण एवढं फास्ट करून दिनचर्या करून ठेवली, आपल्याला सगळी इन्स्टंट पाहिजे. ताप सकाळी 7 आला की मग तो आपल्याला कामाला जायच्या अगोदर आपण ओके असणं अपेक्षित आहे. मग आपण आधुनिक शास्त्राला प्रेफर करतो आणि ते पटकन रिझल्ट देतं, पण त्याचं भविष्यात मात्र दूरगामी किंवा लॉंग टर्म परिणाम दिसायला लागतात. त्यामुळं आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला हरकत नाही, पण जो मूळ विकार मोठा आहे त्याची मूळ चिकित्सा आयुर्वेदाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. गोवर कांजण्या टायफॉइड ही जे आजारांची लिस्ट सांगतोय त्याची जी ट्रीटमेंट केली गेली असेल बरं झाले, पण रक्तातली पूर्ती गेलीत की नाही हे वैद्यांकडे जाऊन चेक करून मग ठरवायला पाहिजे.

0: जर गेला नसेल तर त्या आजाराची जर ट्रीटमेंट केली गेली तर रक्तात मग विषय वाढणार नाहीत, रक्ताची क्वालिटी खराब होणार नाही आणि मग आपल्याला डोळ्याला त्रास होताना तसा दिसत
1: होणार नाही.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर

0: चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: जसं आता मगाय सांगितलं की बाहेर जो रक्तस्राव होतो त्याला सबकंजंक्टिव्हल हेमरेज म्हणतात, तसंच तो पडद्यावरती होतो. पडद्यावरती होताना मग ज्या वेळेला पडद्यावरती होतो त्यावेळेला, जसं मी आता कारण सांगितली, ह्या गोष्टींचा विचारच केला जात नाही. पडद्यावरती रक्त स्राव झाले की लोकांच्या डोक्यात दोनच गोष्टी येतात, एक तर हायपरटेन्शन असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल. ह्याच्याशिवाय डोळ्यात रक्तस्राव होतो हे लोकांना माहीत नसतं. डोळ्यात रक्तस्राव व्हायची कारणं खूप आहेत. डोळ्यात रक्तस्राव जर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या, जसं हृदयांमध्ये गुठळ्या होतात तसं डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात आणि त्यानेही रक्तस्राव होतो हे लोकांना माहितीच नाही, ते तपासण्यांमधनं लक्षात येतं. त्यामुळे योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट करणं गरजेची असते.
2: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात डोळ्यामध्ये रक्तस्राव व्हायला कोणते कोणते विकारही कारणीभूत आहेत आणि तो कशामुळे होतो याची काही कारणं तुम्ही डॉक्टर सांगितलीत.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
2: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:50 झाली. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करतोय, अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
6: नमस्कार.
5: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
6: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
5: ओके.
6: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
5: अच्छा.
6: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
6: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते

0: आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा,
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा,
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत कार्यक्रम भावधारा.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: भावधारा कार्यक्रमात ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांची शब्दरचना, संगीतकार अवधूत गुप्ते.

भावधारा कार्यक्रमात आपण ऐकताय वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात हे बातमीपत्र. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAE ला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे.

सरकारनं कच्ची साखर पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तत्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात युएईपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स स्वीडन नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि युएईच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळाचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या

0: अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5, तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:41 झालेत. आता प्रसारित करणार आहोत कोकणची खाद्य संस्कृती. यामध्ये आज सहभागी झाले आहेत उल्का पटवर्धन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. ऐकूया कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण कोकणातल्या विविध ज्या पारंपरिक पाककृती आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। आणि या पाककृती आपल्याला सांगण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय उल्का पटवर्धन यांना। नमस्कार।
2: नमस्कार,
1: स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये।
2: धन्यवाद।
1: उल्काताई, मला सुरुवातीला असं सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या आणि विविध पदार्थ कृती करण्याची आवड तुम्हाला कशी लागली?
2: माझं माहेर अगदी खेडेगाव, राजापूर तालुक्यात पांगरं म्हणू गाव आहे, तिथे मी जन्मलेली। पुढे मला म्हणजे साधारण 20-21 वर्षाची असताना माझी आई गेली, त्यामुळे थोडी संसाराची जबाबदारी ही पडली। संसाराची जबाबदारी पडल्यावर घरात सगळं करणं आलं, त्याच्यामुळे त्या ह्याच्यातून मला नवीन नवीन म्हणजे रोज काय करायचं असं एक डोळ्यासमोर असायचं। दुपारी आमटी भात, रात्री पिठलं भात, कोकण म्हटलं की एवढंच असायचं। पण पुढे माझं लग्न झालं आणि मी पटवर्धनांकडे आले, आणि पटवर्धनांकडे आल्यावर माझे मिस्टर किंवा विशेषतः माझे सासरे त्यांना प्रचंड खाद्य म्हणजे विशेषतः तळप हे खाण्याची खूप आवड होती। आमच्या पटवर्धनांच्या घरात तळलेलं पोळलेलं म्हणतात असंच खाणं आवडतं। भाज्या म्हटलं की

0: मऊभाज्या नकोत, त्या शक्यतो परतून केलेल्या, पीठ पेरून केलेल्या, विशेषतः धिरड्यांचे बरेच प्रकार ते माझ्या सासऱ्यांना आवडायचे. आज माझे सासरे नाहीयेत, पण त्यांची मला प्रथम आठवण झाली या कार्यक्रमाच्या ह्याच्यातून.
1: तर उल्काताई, आपण म्हणतोय की कोकणची खास जी पारंपरिक पदार्थकृती आहे त्या आज आपण सांगणार आहोत.
0: हो,
1: तर पहिली पाककृती आज तुम्ही कुठली सांगाल?
0: आता सध्या काय आहे, आंब्याचा सीझन आहे.
1: बरोबर.
0: आणि बऱ्याच गृहिणींना मोहरीचा आंबा करायचा असतो, पण तो माहिती नसतो कसा करायचा, काय करायचा, त्याला आंबे कुठचे वापरायचे हे माहिती नसतं. तर त्यासाठी आपण आज आधी प्रथम मोहरीच्या आंब्याची रेसिपी आपण सांगूया.
1: बरोबर. की ज्याला आपण काही ठिकाणी उकडांबा असं सुद्धा म्हणतो.
0: हो, उकडांबा. बरोबर. त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, एक साधा उकडांबा करता येतो आणि एक मोहरीचा उकडांबा करता येतो. तर आज आपण आधी मोहरीचा उकडांबा बघणार आहोत.
1: चालेल.
0: आता त्या मोहरीच्या उकडांब्यासाठी आंबे निवडताना शक्यतो रायवळचा आंबा असावा आणि त्याला लुचर असावी, म्हणजे तो आंबा अधिक चांगला असतो.
1: लुचर म्हणजे काय?
0: लुचर म्हणजे केसाळ आंबा.
1: अच्छा.
0: बाठीला केस असतात असा तो आंबा, त्याला लुचरा आंबा म्हणतात. तो आंबा शक्यतो असावा आणि मग त्याचा उकडांबा केला जातो. आता हे आंबे घेताना ते आंबे अर्धवट पिके पाहिजेत, एकदम पिके नाहीत. अडीत आपण घातले की, अडी आपण उघडली की लगेच ते आंबे घ्यायचे. आपण खाताना ते थोडे मुरवून वगैरे खातो, तसे न खाता ते आपण असे घ्यायचे कच्चे, एकदम पिके अगदी नाही घ्यायचे.
1: थोडे आंबट गोड असावे,
0: आंबट गोड चव अशी असावी. आणि ते आंबे आपण आधी घ्यायचे, मग ते स्वच्छ धुवायचे, नंतर ते आपण उकडवून घ्यायचे. म्हणजे साधारणतः एक 10 आंबे घेतले तर ते 10 आंबे स्वच्छ आपण धुवून घ्यायचे, नंतर ते आपण आंबे बुडतील एवढं पाणी ठेवून उकळवून घ्यायचे. हां. नंतर आपण आंबे उकळून ते थंड होईपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची.
1: बरोबर. या आता बाकीची तयारी म्हणजे बाकीचं जे साहित्य आहे ते नेमकं काय काय लागतं?
0: बाकीचं साहित्य म्हणजे त्याच्यासाठी प्रथम आधी उत्तम प्रकारची मोहरी लागते, की ती घुसळल्यावर नाकात गेली पाहिजे. हे त्या आंब्याचं वैशिष्ट्य, मोहरीच्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते. प्रथम मोहरी पावडर लागते आपल्याला. ती मोहरी घेताना शक्यतो लाल प्रकारची मोहरी हवी, काळी मोहरी त्याला वास नसतो, त्याच्यामुळे लाल मोहरी आपल्याला घ्यावी लागते. ती लाल मोहरी घ्यायची, त्यानंतर लाल तिखट. आता हे साधारण प्रमाण मी तुम्हाला सांगू शकते, कारण आपण काय परफेक्ट आपण ग्रॅम मध्ये सांगणार नाहीयो. त्याच्यासाठी साधारणतः 10 आंबे घेतले तर एक अर्धी वाटी तिखट, 1-2 चमचे हळद पावडर, अर्धी वाटी मोहरीची पावडर, अर्धी वाटी गुळ. गुळ हा आवडीनुसार घालायचा, आंबा आंबट गोड कसा असेल त्यानुसार घालायचा. त्यानंतर 100-150 ग्रॅम तेल लागतं आपल्याला, खाद्य तेल. 1 चमचाभर हिंग आणि 2 चमचे मेथी पावडर. मीठ, मीठ सुद्धा आपल्या आवश्यकतेनुसार. आणि ह्या सगळ्याला आपण पाणी जे वापरायचं असतं ते पाणी, आपण आंबे उकळलेलं जे पाणी असेल तेच पाणी घेऊन त्यामध्ये आपण पुढची कृती करायची असते.
1: अच्छा. म्हणजे आता ही जी सगळी तुम्ही साहित्य सांगितलं ते मला वाटतं आपल्या साधारणपणे घरामध्ये असणारं साहित्य आहे. अर्थातच तुम्ही आता सांगितलं ते म्हणजे 1-10 आंबे, त्याच्यानंतर मेथी, हिंग, चवीपुरतं मीठ, तेल आणि मोहरीची पावडर. आता याची कृती कशी करायची ते सांगा.
0: कृती आता मी मुळात तुम्हाला सांगितलं की आंबे उकडवून घ्यायचे, ते थंड करून घ्यायचे, ते पाणी टाकायचं नाही, ते पाणी आपल्याला वापरायचं असतं. एका बाजूला आपण काय करायचं, तिखट, नंतर हळद, मेथी पावडर आणि हिंग पावडर अशी आपण जी घेतली आहे ती आपण एकत्र करून घ्यायची एका डिशमध्ये किंवा एका वाडग्यात एकत्र करून घ्यायची. त्यावर आपण जे तेल वापरणार आहोत त्यातलं निम्मं तेल घेऊन आपण त्याच्यावर गरम करून ते घालायचं. तो मसाला सुद्धा आपला तो थंड व्हायला लागतो, कारण कुठचंही लोणचं घालताना काय किंवा कुडांबा करताना काय ते आपलं सगळं थंड साहित्यच वापरायचं असतं. तर ते आपण थंड करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे दोन्ही, इकडे आंबेही थंड होतात, इकडे मोहरी वगैरे आपलं सगळं साहित्यही थंड होतं असं करायचं. आणि त्यानंतर आपण मोहरीची पावडर जी आहे ती पावडर आपण चांगली त्या गार झालेल्या पाण्यात घालून मिक्सरला घुसळून घ्यायची. म्हणजे मिक्सरला घुसळली की त्याचा आपल्याला वास छान येतो, कारण बऱ्याच घरात मोहरी चढलेली आवडते, त्याला मोहरी चढणं म्हणतात, नाकात जाणं अशी. तर ती मोहरी चढणं असं आपण ते करून घ्यायचं. नंतर उरलेल्या पाण्यात आपण गुळ घालायचा, गुळ आणि तयार केलेला मसाला घालायचा आणि असं सगळं ते मिश्रण तयार करायचं. नंतर आपले जे आंबे थंड झालेले असतील ते आंब्यांना आपण सुरीनं थोडं थोडं छेद द्यायचा, म्हणजे त्यामध्ये मसाला आपला सगळा मुरला पाहिजे, जो आपण खार करू तो मुरला पाहिजे, म्हणून आपण तसे सगळ्या आंब्यांना छेद द्यायचे. नंतर हे आंबे आपण एका चांगल्या काचेच्या बरणीत भरायचे आणि त्यावर हा केलेला खार सगळा ओतायचा.
1: बरं,
0: नंतर थोडीशी फोडणी आपण करायची, अगदी थोडी, साधारण एक अर्धी वाटी फोडणी करायची. त्यानंतर त्या फोडणीमध्ये आपण हिंग मोहरी घालायची आणि ही सुद्धा मोहरीची फोडणी आपण थंड झाली

0: की त्या उकडांब्यावर ओतायची. हा उकडांबा शक्यतो आपण चिनी मातीच्या बरणीत नाहीतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आणि त्याला वरून फडकं बांधून, म्हणजे त्याला दादरा बांधणं असं म्हणतात,
1: अगदी बरोबर,
0: कारण ही पारंपरिक रेसिपी आहे, असा तो दादरा बांधून आपण ठेवायचा. आणि विशेषतः महिना 2 महिने मुरला की तो खायला खूप छान लागतो. म्हणजे विशेषतः आता ह्या मे महिन्यात केला की तो ऑगस्ट मध्ये वगैरे श्रावण महिन्यात खाण्यात खूप मजा असते. श्रावण सोमवार अमुक तो मुकाले की आपण ह्या रेसिपी बाहेर काढतो आणि त्याच्यात खाण्यात तो आनंद खूप मिळतो. अक्षरशः ह्या उकडंब्याची बाट म्हणाल ना तर ती बाट चोख

0: म्हणजे एक आपण पारंपरिक उकडांब्याची ही पदार्थ कृती आहे. श्रोते हो, या मस्त रेसिपी आपण ऐकतोय उल्काताईंकडनं, पण त्या ऐकता ऐकताच आपण ऐकूया हे एक छान गाणं. उल्काताई, छान रेसिपी करताना आपण श्रोत्यांना एक गाणं ऐकूया, सांगा बरं तुमच्या आवडीचं कुठलं गाणं लावूया.
1: जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं उद्धवा अजब तुझे सरकार हे गाणं मला ऐकायला आवडेल
0: नक्की. तर श्रोते हो, ऐकूया उल्काताईंच्या आवडीचं हे गाणं.

0: उल्काताई, मला सांगा की आता उकडांबा म्हणजे एक चटपटीत पदार्थ जो आपण म्हणतो की डावी बाजू,
1: डावी बाजू
0: पण त्याचबरोबर आता जसं आपण म्हणतोय की आंब्या फणसाचे दिवस आहेत, तर अर्थातच आंब्याची एक आपण कृती सांगितली आहे, तर आता एक फणसाची कृती सांगूया. कोकणामध्ये अक्षरशः घरोघरी केलं जाणारं ते म्हणजे फणसाचं सांजण, तर सांगा त्याची कृती.
1: आता फणसाचं सांजण हे आपण बरक्या फणसाचं करतो, कापा फणस आणि बरका फणस. तर आपण सांजण करताना ते बरक्या फणसाचं करतो. तर आता प्रथम फणस आपण पिका अगदी पूर्ण पिका फणस फोडून घ्यायचा, त्यामधल्या आठल्या काढून घ्यायच्या, त्याच्या बिया काढून घ्यायच्या, नंतर त्याचा चाळणीवर चांगला रस काढून घ्यायचा. आता आपण मिक्सरवर सुद्धा काढतो, पण मी स्वतः काढताना तो चाळणीवर काढते. आणि त्याच्या कण्या ज्या असतात त्या आपण तांदळाच्या कण्या वापरायच्या असतात. तांदळाच्या कण्या काढताना त्याचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, विशेषतः ते तांदूळ जुने असावेत. कुठच्याही प्रकारचे घ्या पण ते जुने असावेत. मी जुने तांदूळ घेतले की त्यापासून सांजणं होणारी हलकी होतात, त्याच्यामुळे जुने तांदूळ घ्यायचे. ते स्वच्छ धुवून आपण वाळवून घ्यायचे. नंतर त्याच्या खऱ्या म्हणाल तर जात्यावर कण्या काढायच्या असतात. जात्यावर कण्या काढून घ्यायच्या, नंतर त्या चाळून वगैरे घ्यायच्या. म्हणजे पीठ असेल ते खाली पडतो. ह्या चाळलेल्या कण्या आपण थोडस तूप घालून, म्हणजे समजा आपल्याला दोन वाटीच्या सांजण करायचं आहे, तर दोन वाटी

0: कण्या घेऊन त्या चांगल्या आपण थोड्या तुपावर थोडंसं तूप घालायचं आणि कढईत चांगल्या भाजून घ्यायच्या. भाजताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची म्हणजे कलरही छान येतो आणि सांजणं आपली छान होतात दिसायला पण. गूळ हा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे घालावा. काहीच्या घरात गोड आवडतं, काहींना फिकं आवडतं. त्याच्यामुळे ज्यांना गोड आवडत असेल त्याप्रमाणे हा गूळ घालायचा. साधारण 2 वाट्या आपण कण्या घेतल्या तर त्याला 2 वाटी फणसाचा रस घ्यायचा. त्यामध्ये अगदी थोडा गोड पदार्थ म्हटला की मीठ लागतं, अगदी चिमूटभर मीठ घालायचं. नंतर मीठ घालून झालं की आपण ह्या कण्या भिजवायच्या चांगल्या. थोडं घट्ट जास्त असेल तर थोडं पाणी घालून ठेवायचं आणि या कण्या तुम्ही जितक्या मुरट ठेवाल, म्हणजे समजा अगदी सकाळी सांजण करायचंय तर रात्री जरी तुम्ही मुरट ठेवलं, म्हणजे पीठ जितकं तुमचं राहील तेवढं सांजण आपलं खूप हलकं होतं. आणि आता सांजण हा फुलून येतं, एकदम हलकं होतं, जाळीदार. आता हे सांजण करताना पूर्वी आपण म्हणजे मोदक पात्रात हे सांजण केलं जायचं. मोदक पात्रात चाळणीत केळीचं पान किंवा चांदिवड्याची पानं, त्या चांदिवड्याच्या पानावर हे सांजण लावलं जायचं.
1: आता चांदिवड्याच्या पानावर एक आठवण आली की पूर्वी जेव्हा चैत्रातलं हळदीकुंकू व्हायचं तेव्हा घरोघरी जी वाटली डाळ दिली जायची ती या पानातून गुंडाळून दिली जायची.
0: आंब्याची डाळ आणि कैरीचं पन्ह किंवा रतांब्याचं पन्ह ते सुद्धा आपण असंच चांद्याच्या पानावरूनच देतो. अजूनही काही ठिकाणी ती पद्धत आहे खेडेगावातून. तर असं हे म्हणजे जितकं मुरेल तितकं ते सांजण चांगलं होतं. त्यामध्ये वाटली तर आपण वेलची पावडर घालू शकतो, तुम्हाला हवं ते सुका मेवा उद्या काय अगदी काजूगर बदाम काही हवं ते, काही नाही घातलं तरीही सांजणाची चव आहे ती छानच लागते. कारण त्याच्या छान असा वासच सुटतो बाहेर करायला ठेवलं की. बरं, हे सांजण एक 10-15 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं. आपल्याला साधारण 1/2 इंच थर लावला की ते 1 इंच जवळजवळ फुलून चांगलं होतं. आणि हे सांजण 10-15 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं. नंतर त्याचे आपण हवे त्या आकाराचे तुकडे करू शकतो. आता तर आपण ते इडली पात्रात सुद्धा करतो, कारण आता बरीच जण इडली पात्रातच सांजण करतात, म्हणजे झटकन होतं, भांडी धुवायला सोपी, सगळ्या दृष्टीनं आता पुढचा वेळ नाही त्या दृष्टीनं सगळं चालू असतं. तर ह्या सांजणाशी म्हणाल ना तर नारळाचा रस, नारळाचं दूध काढायचं, ओला नारळ खोवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये खोवलेल्या नारळात आपण मिक्सरला वाटून तो चांगला पिळून घ्यायचा फडक्यावर. त्यामध्ये गूळ घालायचा, वेलची घालायची आणि असं ते सुंदर दूध काढायचं आणि त्याच्या बरोबर ही सांजणं खायची.
1: क्या बात आहे.
0: हा, आणि बरोबर तूप तर खातातच. साजूक तूप आपलं खमंग हवं तेही तूप चालतं, तेही छान लागतं.
1: असं काही ठिकाणी या डिश बरोबर ताज्या कैरीचं लोणचं सुद्धा असतं.
0: कारण ह्या सीझनला प्रत्येकाच्या घरात लोणचं असतंच केलेलं, त्याच्यामुळे लोणच्याचे बरेच प्रकार घरात असतात. कुठचं हवं ते लोणचं असा हा छान सांजणाचा प्रकार होतो.
1: बरोबर. उल्काताई, आपण म्हणतोय की कोकण आहे, आंब्या फणसाचे दिवस आहेत, पण त्याचबरोबर आपण बघतोय की उकाडा हा सुद्धा प्रचंड आहे आणि अशा वेळी काहीतरी गार हे खाण्यापेक्षा प्यावस वाटतं. तर त्या दृष्टीने एखादी रेसिपी सांगा ना.
0: आता सध्या बाजारात कलिंगड भरपूर आहेत आणि आपण घरात कलिंगड आणतो, कलिंगड असंच खातो किंवा ज्यूस करून खातो. तर मी एक कलिंगडाची थंडाई म्हणून प्रकार केलेला आहे.
1: बर.
0: तर त्या थंडाईसाठी म्हणून 2 ग्लास दूध लागतं.
1: बर.
0: म्हणजे आपण घरात माणसं असो त्याप्रमाणे घ्यायचं. आता आम्ही दोघंच असतो, आम्ही 2 ग्लास दूध घेतो. त्यामध्ये एक चांगलं 2 चमचे आपण सब्जा बी भिजत घालून ठेवायचं, ते सब्जा बी घालायचं. दूध गरम करून ते पूर्ण थंड करायचं. थंड दुधात आपण ते सब्जा बी घालायचं. नंतर आपल्याकडे रोज सिरप असतं ते घालायचं आणि वर या कलिंगडाच्या बारीक करून फोडी घालायच्या.
1: अच्छा.
0: हा, मुलांनाही आवडतं आणि आपल्या वयस्कर लोकांना सुद्धा आवडतं. कारण ते इकडे तर थोडं चावून खाता येतं, थोडं पिता येतं, म्हणजे खाता खाता पिता येतं आणि पिता पिता खाता येतं. अशी ही छान एक थंडाई आहे आणि खूप छान लागते. दिसायलाही अतिशय छान दिसते. म्हणजे लहान मुलांना तर हे खूप आवडतं.
1: आणि सब्जा बी असल्यामुळे
0: थंडावा सब्जा बी काय रोज हे काय सगळं थंड. त्यामध्ये आपण गुलकंदाचं सुद्धा करू शकतो. गुलकंद सुद्धा आपण घरी करत असतो, मग त्यापासून सुद्धा आपण करू शकतो. विविध प्रकार आपल्याला त्याच्यात थंडाईमध्ये करता येतात. विड्याच्या पानाची थंडाई करू शकतो. खूप प्रकार आहेत.
1: श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आज आपण उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या उकडांबा, फणसाचं सांजण आणि कलिंगडाची थंडाई या पदार्थकृती ऐकल्यात. तेव्हा श्रोते हो, या पदार्थकृती नक्की करून बघा आणि त्या कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवा. 94035 73485 या मोबाईल नंबरवरती आम्हाला नक्की मेसेज करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. श्रोते हो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे आणि अर्थातच तुम्हालाही असं वाटत असेल की अजून काही पदार्थकृती त्यांच्याकडून आपण ऐकायला हव्यात. तेव्हा श्रोते हो, पुढच्या

0: गुरुवारी 8:40 ने आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपींसह, अर्थात उल्का पटवर्धन यांच्याबरोबर. तर कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे.
1: कोकणची खाद्य संस्कृती
0: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
1: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
0: कोकणची खाद्य संस्कृती.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. निवेदन आणि निर्मिती सहाय्य पूर्णिमा साठे यांचं, सहभाग उल्का पटवर्धन यांचा, आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करणार आहोत लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: बागी चित्रपटातलं आनंद मिलिंद यांनी स्वरबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं, अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.
2: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार.
3: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं.
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.
4: अग आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
5: अग काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
4: अग ते सोड, मी तुला फोन का केलाय? अग आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
5: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
4: काय तू, अग आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अग आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ वर ऐकतो ना, ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
5: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
4: ते महत्वाचं आहेच, म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
5: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
4: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
5: हो हो, मी येते. पण मला सांग, तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
4: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
5: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
6: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
4: नक्की ये हा, कधी ये सांग बरं, नाहीतर विसरशील तू.

0: नेहमी प्रमाणे
1: आहे लक्षात. बुधवारी 20 मेला संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
2: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
1: चल ग, चल ठेवते.
0: हा बाय बाय बाय, भेटू मग.
1: हो हो नक्की.
3: कार्यक्रमात आता ऐकूया बाजीगर या चित्रपटातलं जाफर गोरखपुरी यांचं गीत. संगीतकार आहे अनु मलिक.

0: मांसिगर चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि विनोद राठोड यांच्या मुख्य स्वरात.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.
3: इंद्रधनुष्य श्रोते हो, 14 मे रोजी सकाळी 9:30 वाजता एका रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन, यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.
4: आज आम्हाला सांगायला आवडेल 250 जास्त सायक्लिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे.
3: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका 14 मे रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या मुख्य स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत होतं यारा दिलदारा या चित्रपटामधलं. संगीतकार होते जतीन ललित.

श्रोते हो आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

0: अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं अन्वर सागर यांचं, संगीतकार जतीन ललित. खिलाडी चित्रपटातल्या या रचनेसोबतच श्रोते हो लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 झालेत. थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.
1: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. आता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये प्रसारित करणार आहोत रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूर देसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली बातचीत.

0: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रत्नागिरीमध्ये 3 मे रोजी उत्साहात पार पडलेल्या दुसऱ्या किड्स सायक्लोथॉनने फिटनेससोबतच बेटी बचाओ बेटी पढाओ हा सुंदर असा सामाजिक संदेश दिला. हा उपक्रम नेमका का घेण्यात आला, मुलांचा उत्साह आणि सायकल संस्कृतीचा वाढता प्रभाव या सगळ्यांबद्दलच आज आपण इंद्रधनुष्य या आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत आणि या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेले अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूर देसाई. तुम्हा सगळ्यांचं आकाशवाणीच्या या स्टुडिओत स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मला सांगा, या किड सायक्लोथॉनचं अत्यंत यशस्वीरित्या तुम्ही आयोजन केलं, या उपक्रमाचं हे दुसरं वर्ष होतं आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे, तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: कोणताही कार्यक्रम हा टीमशिवाय होत नसतो. एखादा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक चांगली टीम लागते आणि ती टीम म्हणजेच रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब ही आहे. दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व शाळांमध्ये जाऊन त्याचा या सायक्लोथॉनचा प्रचार प्रसार केला होता, त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ह्यावर्षी आम्ही 500 मुलांसाठी नियोजन केलं होते. आणि ते नियोजन करत असताना आम्हाला एक असं जाणवलं की ते नियोजनसुद्धा आम्हाला कमी पडलं आणि जवळपास 100

0: मुलामुलींना आम्हाला नाही घेता आलं त्याची
1: बापरे.
0: आम्हाला खरंच खंत आहे. पण नक्कीच पुढच्या वर्षी 2 मे 2027 रोजी हाच छोट्या मुलांसाठी आपण हा प्रोग्राम घेणार आहोत. आणि त्या प्रोग्रामसाठी मी आज सांगतो की आम्ही कमीत कमी 700 लोकांना आम्ही घेणार, जेणेकरून आम्हाला नाही म्हणता नाही आलं पाहिजे. आणि जेणेकरून आम्ही प्रत्येक मुलामुलींचं रजिस्ट्रेशन घेऊन हा कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी 2 मे 2027 रोजी घेणार आहोत.
1: वा वा, खरंच सुंदर. म्हणजे खरोखरच तुम्ही जसं म्हटलं की 100 मुलांना तुम्हाला नाही सांगावं लागलं, त्याच्यावरूनच कळतंय की किती उत्तम प्रतिसाद या सायक्लोथॉनला मिळालेला आहे. ही कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली?
0: नक्की सांगायचं झालं तर गेली 3 वर्ष आपण 50 किलोमीटरची एक स्पर्धा घेतो. ऍक्च्युली ती रेस असते आणि ती रेस भाटे गावखडी भाटे असा हा तिचा मार्ग असतो. ही रेस घेत असताना आपल्या आजूबाजूच्या शहरातली, जिल्ह्यातली आणि राज्यातली सायक्लिस्ट, चांगले चांगले सायक्लिस्ट हे रत्नागिरीमध्ये येऊन सायक्लिंग करत असतात. हे करत असताना गेली 2 वर्ष आम्हाला असं लक्षात आलं की आपण आपल्या मुलांसाठी पण, म्हणजे रत्नागिरीत असलेल्या मुलांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे. तर त्यातूनच एक अशी संकल्पना आली की जर आपल्याला आपल्या शहरामध्ये सायक्लिस्ट घडवायचे असतील तर ती लहानपणापासून आपल्याला ते घडवायला पाहिजेत. म्हणून आम्ही सर्व शाळांमध्ये जाऊन प्रत्येक स्पोर्ट्स टीचर्सना भेटून तिकडच्या सर्व मुलांना एक आव्हान केलं की तुम्ही पण आमच्या या सायक्लेथॉनमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून त्याचा सराव पुढे जाऊन आपल्याला त्या 25 किलोमीटरमध्ये ही आपली सर्व मुलं मुली आपल्या सायक्लेथॉनला सहभागी होऊ शकतील आणि आपल्या रत्नागिरीमधून कोणतरी एक चांगला सायक्लिस्ट तयार करता येईल. त्याच्यामुळे ही संकल्पना आमच्या क्लबच्या मार्फत घेण्यात आली.
1: बरोबर. आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही बालवयात झाली तर ती अधिक उत्तम असते. या उपक्रमाला बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे स्लोगन आहे ते देण्यात आलेलं होतं, तर त्याच्या मागचं कारण काय आहे?
0: काय असतं की समाजामध्ये आपण जेव्हा काम करत असतो तर आपल्याकडे खूप लोकांची नजर असते. आपण काय करतो, आपल्या चांगल्या उपक्रमांमध्ये आपण कशा प्रकारे कोणते संदेश देतो याचा कोण ना कोणतरी त्याच्यावर लक्ष ठेवून असतं. त्याचाच एक संकल्पना म्हणजे आत्ता ही जी आपली सायक्लेथॉन झाली त्याची एक थीम होती, त्या थीमचं नाव होतं सुपर हिरोज ऑन द व्हील्स. तर ती थीम आम्ही करत असताना आम्हाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रत्नागिरी यांचं भरपूर सहकार्य लागलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण ही बेटी बचाव बेटी पढाव ही संकल्पना घेतली. जवळपास 501 किंवा 502 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं, त्यापैकी 327 मुलं होती आणि मला सांगायला आवडेल की 129 मुली या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या.
1: वा वा, 129 मुलींचा सहभाग म्हणजे जो मुख्य उद्देश तो अत्यंत यशस्वीरित्या ह्याच्यात झालेला दिसतोय आपल्याला. आजच्या काळात आपण बघितलं तर प्रत्येक लहान मुलाच्या हातात मोबाईल दिसतो, मैदानही कमी झालेली आहेत आणि मुलांचा खेळाकडचा जो कल आहे तोही कमी झालेला आहे. उलट पक्षी स्क्रीन टाइम जो आहे तो वाढताना दिसतोय. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर सायकलिंगचं महत्व किती वाटतं?
0: ह्या सायक्लेथॉनची तारीख 1 मे 2027 अशी आम्ही घेतो, कारण सर्व शाळांचे परीक्षा संपलेली असते, मुलांकडे भरपूर वेळ असतो, पुढचे 1-1.5 महिना सुट्टी आहे. तर त्या 1.5 महिन्यामध्ये मुलांनी स्क्रीनवर न राहता सायकलवर यावं ह्याच्या मागचा हा एक उद्देश आहे, जेणेकरून त्या मुलांचं स्वतःचं शरीर स्वतःचं मन हे खूप सुदृढ होईल. तीच एक संकल्पना आहे की मुलांनी जास्तीत जास्त वेळ आपला सायकलवर द्यावा, ना की स्क्रीनवर किंवा मोबाईलवर किंवा कुठच्याही व्हिडिओ गेम्सवर द्यावा, ह्याच्या मागचं हेच उद्देश आहे.
1: बरोबर. आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये मुलांचा सहभाग तर तुम्ही आकड्यांमध्ये सांगितलाच, जवळपास 502 वगैरे स्पर्धक सहभागी झाले होते. पालकांचा प्रतिसाद कसा होता?
0: कोणताही प्रोग्राम करत असताना पालकांशिवाय तो अजिबात होऊ शकत नाही. तर किड्स सायक्लोथॉन हा उपक्रम जेव्हा आम्ही करत होतो तर सर्वप्रथम आम्ही सर्व पालकांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या स्किट सायक्लोथॉनवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचे रजिस्ट्रेशन करून 501 किंवा 502 आम्ही जे सांगतो तेवढे मुलांना सहभागी होण्यास प्रवृत्त केलं. ही सायक्लोथॉन करत असताना आम्ही एक आवाहन केलं होतं की आम्हाला रस्त्यावर जे आपण व्हॉलेंटियर्स म्हणतो या व्हॉलेंटिअरिंगसाठी सुद्धा आम्ही पालकांच्या ग्रुपवर आवाहन केलं की आम्हाला एक स्वयंसेवक म्हणून कोण मदतीस येईल का. तर मला सांगायला आवडेल की अनेक पालक असे आहेत की ते स्वतःहून स्वयंसेवक म्हणून आमच्या क्लबबरोबर येऊन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली आणि त्याचाच एक भाग म्हणजे एवढी मोठी मुलांना घेऊन आम्ही ही संपूर्ण स्पर्धा खूप व्यवस्थितरित्या पार पाडली. जेव्हा 500 मुलं रस्त्यावर सायकल चालवतात तर आमचा एक असा हे आहे की त्याच्याबरोबर 500

0: आई आणि 500 बाबा असे अशी माणसं त्या दिवशी रस्त्यावर होती. त्यामुळे रत्नागिरीमधला जो काय माहोल झाला होता तो अतिशय बघण्यासारखा होता.
1: बरोबर. मुलींचा सहभाग जवळपास तुम्ही म्हटलं की 129 इतका होता, तर या मुलींच्या सहभागाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यातून समाजात एक कोणता संदेश गेला असेल?
0: मुलं सायकल चालवताना सहज दिसतात. म्हणजे आपण पुण्यामध्ये सायकलिंग खूप केलं जायचं. पुण्यामधली जी संस्कृती आहे सायकल संस्कृती तशीच रत्नागिरीमध्ये का होऊ शकत नाही किंवा आपण का सायकल चालवू शकत नाही असं क्लबने जेव्हा विचार केला तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण सर्रास मुलांना सायकल घेऊन देतो मग मुलींना का घेऊन दिली नाही पाहिजे. जसे मुलं सायकल चालवतात ते तितक्याच ताकदीने मुलीसुद्धा सायकल चालवू शकतात आणि ती कोणतीही मुलगी ही सायकलिंगमध्ये मागे राहत नाही, ती पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे सायकलिंग करू शकते, तेवढ्याच चांगल्या प्रकारे ती एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंट्सला जाऊन पोडियम फिनिश म्हणून पण करू शकते. जेव्हा आपण सायकलिंगला जातो त्या सायकलिंगला जाऊन येईपर्यंत त्याच्याकडे खूप गोष्टी तो कॅरी करत असतो, मग चिक्की असेल की एखादा चॉकलेट असेल. तर सायकलिंग करत असताना त्याचं एक ध्येय असतं की ते चिक्कीचा रॅपर सुद्धा तो रस्त्यावर टाकत नाही. जर ही सवय लहान मुलांना आत्तापासून लागली तर त्याचा नक्कीच त्यांना आयुष्यामध्ये मोठं पुढे जाऊन फायदा होणार आहे. आणि खरंच सांगायला आवडेल की रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून जो आम्ही उपक्रम घेतो त्या उपक्रमामध्ये आमचं पहिलं असतं की पहिलं सेफ्टी, त्यामुळे हेल्मेट वापरायला सांगतो आम्ही. आपल्या आजूबाजूच्या निसर्गावर तेवढंच प्रेम करा जेवढं आपण आपल्या घरावर प्रेम करा, कचरा टाकू नका.
1: खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत आणि ह्या तुमच्या उपक्रमामुळे आता हे सिद्ध होतंय की मुलीही उत्तम पद्धतीने सायकल चालवू शकतात. आणि जसं तुम्ही आता म्हटलं केवळ सायकलिंग करणं एवढाच हा उद्देश नाहीये, तर त्याच्याबरोबरच आता महेश सावंत यांनी सांगितलेल्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. या तुमच्या सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून रत्नागिरी शहरामध्ये सायकल संस्कृती वाढताना दिसतेय का?
0: हो नक्कीच, कारण कोविड नंतर आम्ही सायकलिंगला ऍक्च्युली सुरुवात केली. एखादी चांगली गोष्ट जेव्हा सुरुवात होते तर नक्कीच तुमच्याबरोबर चांगली लोक जोडली जातात. आज आम्हाला सांगायला आवडेल 250 जास्त सायकलिस्ट आमच्या क्लबला जोडले गेलेले आहेत. लहान मुलांपासून अगदी 75 ते 76 वर्षाच्या माणसांचा यात सहभाग आहे. फक्त मुलं किंवा माणसं नसून यामध्ये महिलांचाही तितका चांगला सहभाग आहे. जसं तुम्ही सांगितलं की रत्नागिरीमध्ये याचा प्रचार होतोय का, तर नक्कीच होतोय. तुम्ही आज जर बघितलं तर रोज सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये सायकल चालवणारी मंडळी भरपूर दिसतील. सायकलनी शाळेत जाणारी मुलं देखील आता आम्हाला दिसायला लागलेत की हेल्मेट घालून जाताना दिसायला लागलेत.
1: तुम्ही या सायक्लोथॉनचं अतिशय उत्तम प्रकारे आयोजन तर केलं होतंच, पण या मुलांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने आणखीन काही वेगळा उपक्रम राबवला होतात का? म्हणजे कोणत्या ज्येष्ठ सायकलिस्टना बोलावणं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन देणं असं काही केलं होतं का?
0: जेव्हा आपण सायकलिंग करत असतो किंवा आपण सायकल चालवत असतो तर आपल्या आजूबाजूच्या शहरामधून, आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये किंवा अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये असे अनेक दिग्गज लोक आहेत की त्यांनी सायकलिंगसाठी काहीतरी केलं आहे. अशा लोकांना आपण बोलवलं, त्यांना काही पुरस्कार दिले. मुलांच्या समोर जे पुरस्कार देण्यामागचा एकच उद्देश होता की त्यांना देखील असं वाटेल की हा कधीतरी आपल्याला हा पुरस्कार मिळू शकेल. तर त्यामध्ये सर्वात प्रथम मोठा पुरस्कार आपण दिला तो सायकल गौरव पुरस्कार हा दिला. दापोलीमधले अमरीश गौरव त्यांना आपण हा सायकल गौरव पुरस्कार दिला कारण त्यांचंच काम एवढं मोठं आहे. स्वतः मुंबईमध्ये राहतात पण दापोलीसाठी आपल्या गावात सायकलिंग वाढावी म्हणून अनेक नई सायकलिस्ट क्लबसारखेच त्यांचे स्वतःचे खूप प्रोग्राम्स ते घेत राहतात आणि जेणेकरून दापोलीमध्ये पण सायकलिंगचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त लोक सायकलमध्ये यावीत. यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपण एक नवीन पुरस्कार जाहीर केला तर सायकल कुटुंब गौरव पुरस्कार. एखाद्या कुटुंबामधला आई बाबा आणि मुलं जी रोज सायकलिंग करत असतात तर अशा कुटुंबांना आपण आयडेंटिफाय करतो आणि आपण त्यांना हा पुरस्कार देतो. आपल्याकडे चिपळूणमध्ये गोखले फॅमिली आहे की आई मुलगा आणि बाबा हे रोज सायकलिंग करतात जिथे कुठे रेस असते किंवा त्याच्यामध्ये हे तिघही सहभागी होतात. अजून एक आपण पुरस्कार दिला तो म्हणजे सायकल योगदान पुरस्कार. त्यामध्ये सुद्धा आपण लांजामधले पानगले काका आहेत जे रोज सायकल चालवतात. जवळपास वयाच्या 19 वर्षापासून आज 75-76 वर्षापर्यंत त्यांनी सायकल चालवली आणि रोजचे 15 किलोमीटर असे आजपर्यंत 2.5 लाख किलोमीटर त्यांनी सायकलिंग केलेली आहे. तर अशा लोकांना बोलवून आपण ह्या मुलांसमोर त्यांचा सत्कार करण्यात आला.
1: मार्गदर्शन कोणी केलं का?
0: हो, आपण मुलांना सांगण्यापेक्षा एखाद्या एक्सपर्ट माणसानी मुलांना समजवणं, त्यांचं मार्गदर्शन लाभणं हे खूप महत्वाचं होतं. तर भगीरथ प्रतिष्ठानचे सर्वसर्वा श्री प्रसाद देवधर यांनी ह्या मुलांना आपले कोणते

0: सुपर हिरोज असावेत आणि आपण कोणाला फॉलो केलं पाहिजे, आपले आदर्श कोणाला मानलं पाहिजे, या गोष्टीसाठी त्यांनी सर्वांना एक चांगला संदेश दिला.
1: ही सायक्लोथॉन तुम्ही जेव्हा आयोजित केली तर त्यावेळेला सहभागी जे स्पर्धक होते त्यांच्यासाठी सुरक्षा आणि शिस्त ह्याच्या संदर्भात कोणती काळजी घेतली होती?
0: सायक्लोथॉन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण सर्वात प्रथम म्हणजे आपण त्या सायक्लोथॉनला लागणाऱ्या सर्व परमिशन्स काढतो. ह्या प्रोग्रामचा सर्वात मोठा चॅलेंज आम्हाला होतं की रस्त्यावर लहान मुलांना घेऊन जाणं आणि ते सुद्धा 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर. तर हे करत असताना रत्नागिरी वाहतूक शाखेचं आम्हाला खूप योगदान मिळालं. म्हणजे ही मुलं जेव्हा सायकलिंग करणार होती तेव्हा सर्वात पहिला टप्पा होता की माळणाकामधला रोड क्रॉसिंग करणं, तिथून ते जाणार होते पॉवर हाऊसला, तर तिथे अजून एकदा रोड मेन रोड क्रॉसिंग करणार. हे दोन रोड क्रॉसिंग्स हे खूप महत्त्वाचे होते आणि शांतीनगर इथून त्यांना परत यूटर्न मारून त्याच मार्गाने आपण तारांगण इथे घेऊन येणार होतो. तर 500 मुलं जेव्हा आपण सायकलवर बघतो तेव्हा तो क्राऊड हँडल करणं हा एवढा सोपा नसतो, किंवा त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायला आवडेल की वाहतूक शाखेशिवाय ही सायक्लोथॉन पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी त्यांचं सहकार्य भरपूर लागलं. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबनी 125 मुलांचा एक गट केला मुलामुलींचा आणि त्या 125 मुलामुलींच्या गटासाठी एक रायडर कॅप्टन दिला आणि त्या मुलांना एवढं सांगून ठेवलेलं होतं की तो तुमचा कॅप्टन आहे, त्याला ओव्हरटेक करायचं नाही. त्यामुळे ते एक सगळं कॉम्बिनेशन जुळून आलं. आमचं प्रत्येक इव्हेंट्सला आम्ही ऑन रोड काम करत असतो पण जेव्हा 500 मुलं समोर दिसतात तेव्हा कुठेतरी एक भीती असते, कारण एक अपघात जरी झाला तरी एवढे आमच्या 2-3 महिन्याच्या मेहनतीवर पाणी फेरून टाकू शकतो. तर स्पर्धा होऊन जेव्हा मुलं घरी पण जात असतील तर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण मुलंच हे आपली नेक्स्ट जनरेशन आहे तर त्यांची काळजी आपण आजपासूनच म्हणजे आत्ता घेतलीच पाहिजे. तर ते हे सगळं करत असताना पालक वर्ग, आरसीसी टीमची व्हॉलेंटियर्स आणि वाहतूक शाखा यांच्या तिघांच्या मेहनतीमुळे ही स्पर्धा खूप यशस्वी होऊन गेली.
1: वा वा, अतिशय उत्तम पद्धतीची काळजी क्लबने घेतलेली होती.
0: नक्कीच, कारण जेव्हा आपण एखादा प्रोग्राम घेतो तर त्या प्रोग्रामच्या पाठीमागे किमान 2-3 महिन्याची मेहनत असते आणि ती मेहनत करत असताना ज्या दिवशी ऍक्च्युली राईडचा दिवस असतो, म्हणजे तो जेव्हा सकाळचा फ्लॅग ऑफ 7 वाजताचा होता, आपला पहिला फ्लॅग ऑफ झाला, सर्व मुलं जसं आम्ही नियोजन केलं होतं त्याप्रकारे ती सर्व मुलं आपापल्या रोडवर सायकलिंग चालवायला सुरुवात केली त्यांनी. आणि जेव्हा ती मुलं पहिलंही बॅच रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबच्या कॅप्टननी घेऊन आणली तर ती बॅच बघतानाच आम्हाला एवढं समाधान वाटलं की बाबा म्हणजे आपलं काम 3 महिन्याचं जे काम आहे ते 15-20 मिनिटांमध्ये संपून आल्यानंतर जी मजा आली तर ती काही गोष्टी असतात ना आपण म्हणजे सांगू शकत नाही. जेव्हा मुलांच्या गळ्यामध्ये आम्ही मेडल्स घातली आणि ती जी काय त्यांची एक्सप्रेशन्स किंवा त्यांचं हसणं असेल किंवा डोळ्यातले त्यांचे भाव असतील ते बघूनच आम्हाला वाटलं की यस, आम्ही जी काय मेहनत आमच्या क्लबनी घेतली आहे ती ती नक्कीच त्या क्षणाला आम्हाला ती पेड ऑफ झाली. म्हणजे आम्हाला समजलं की हा क्षण असा आहे की तो सांगू शकत नाही पण तो खूपच वेगळा असतो.
1: फिटनेस, पर्यावरण आणि सामाजिक संदेश या तिन्ही गोष्टी तुमच्या या एकाच उपक्रमामधून जोडल्या गेल्या तर याच्याबद्दल काय सांगाल?
0: सायकलिंगमुळे या किमान 500 मुलं जेव्हा सायकलला आपण एखाद्या प्रोग्राममध्ये आणतो तर आत्ता ह्या वयामध्ये म्हणजे 6 वर्षापासून 16 वर्षापर्यंत जी मुलं ह्या सायक्लेथॉनला आली होती त्यांना जर आज फिटनेस आणि आपली स्वतःची काळजी घेता आली तर नक्कीच त्याचा पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक होणार आहे. आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे वेळ नाही, सगळ्यांना 24 तास मिळालेले आहेत, वेळ नाही नाही वेळ काढावा लागेल. किमान 1 तास जर आज मुलांनी सायकल चालवली किंवा अगदीच काही नाही तर ट्युशनला जाताना घरा जरी सायकल चालवली तरी नक्की त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. आणि निसर्ग बोललात तर सायकल सारखं साधनच नाही. जेव्हा तुम्ही सायकलिंग करता तेव्हा आजूबाजूच्या पक्ष्यांचे आवाज जे कधीच गाडीमध्ये येत नाही किंवा कधीच बाईकवर येऊ शकत नाही, छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे एखादा पक्षी तुम्हाला कधीतरी चांगला दिसू शकतो किंवा एखादा प्राणी दिसू शकतो, तर हे सायकलिंगमुळेच शक्य होऊ शकतं. हे कोणत्याही गाडीमुळे किंवा कोणत्याही 2-व्हीलरमध्ये होऊ शकत नाही. आणि आत्तापासून जर या मुलांना त्याची गोडवा लागला तर नक्कीच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल होऊ शकेल.
1: भविष्यात आणखीन असे कोणते उपक्रम तुम्ही घेणार आहात?
0: जसं मगाशी मी सांगितलं की पुढच्या वर्षी 2

0: मे 2027 रोजी हीच मॅरेथॉनची म्हणजे सायक्लेथॉनची स्पर्धा आपण घेणार आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबला एक घोषवाक्य आहे आणि ते एकमेव असं सायक्लिस्ट क्लब आहे की त्याला संस्कृतमध्ये घोषवाक्य आहे, नित्य निरंतर गतिशील हा.
1: नित्य निरंतर गतिशील हा.
0: हां,
1: वा,
0: याचाच अर्थ असा आहे की आपण फक्त काम करत जायचं आहे, आपल्याला रिझल्ट काय मिळणार माहिती नाही, पण जसं आमचं घोषवाक्य आहे त्या घोषवाक्याच्या अनुसरून आम्ही असे प्रोग्राम घेतच राहणार आहोत, जेणेकरून समाजामध्ये आणि लहान

0: नाही, तुम्ही कोणता संदेश द्याल?
1: पालकांना मी सर्वात मोठा संदेश देईन की आपल्या मुलांवर पहिला विश्वास ठेवा. त्यांना जे काय करायचं आहे ते करू द्या, फक्त तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहा. आणि मुलांना एक सर्वात महत्त्वाचा संदेश असा राहील की आता मे महिना आहे, तुमच्याकडे खूप वेळ आहे, तर तो वेळ सायकलवर घालवा, मैदानी खेळावर घालवा, खेळा ना की मोबाईलवर किंवा व्हिडिओ गेम्स जितका टाळता येईल, किंवा मी तर म्हणेन नाही खेळला तरी चालेल, एखादा व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा सायकल चालवा आणि जास्तीत जास्त वेळ सायकल किंवा मैदानी खेळावर तुम्ही घालवले पाहिजेत असं मी सांगेन.
0: श्रोते हो, रत्नागिरीत आयोजित झालेली सायक्लोथॉन किड्स सायक्लोथॉन या संदर्भात रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत यांच्याकडून आत्तापर्यंत आपण माहिती जाणून घेतली. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. या सायक्लोथॉनमध्ये जे दोन स्पर्धक सहभागी झाले होते, आपले बालमित्र आहेत अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूर देसाई. आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात याच सायक्लोथॉनबद्दल आता आपण त्यांच्याशीही बोलूया. अर्णव आणि यज्ञा, तुम्ही दोघंही तुमची स्वतःची ओळख, तुम्ही कितवीत आहात आणि कोणत्या शाळेत जाता ते सांगाल.
2: नमस्कार, मी अर्णव मकरंद पटवर्धन. माझ्या शाळेचं नाव फाटक हायस्कूल असून मी आत्ता 8वीमध्ये शिकत आहे.
3: नमस्कार, मी यज्ञा सुहास ठाकूर देसाई. मी सर्वांकष विद्यामंदिरमध्ये शिकते आणि आत्ता 9वीत आहे.
0: वा, श्रोते हो, 8वी आणि 9वी अशा दोन इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं आहेत. अर्णव, मला सांग, तू या सायक्लोथॉनमध्ये का सहभागी झालास?
2: मी या सायकलोथॉनमध्ये सहभागी होण्याचं कारण म्हणजे आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सायकल चालवता येते, आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य न्याहाळता येतं. म्हणून
0: सायकल चालवायला तुला कधीपासून आवडायला लागली?
2: कोरोना महामारीच्या वेळेस जेव्हा आम्हाला शाळेला सुट्टी पडली तेव्हा माझे बाबा हे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांबरोबर सायकल चालवायला जायचे, तेव्हा त्यांचं बघून बघून मी पण माझ्या मी सायकल घेतली आणि सायकल चालवायला सुरुवात केली. मी सायकल चालवायला जायचं हे बघून माझे मित्र पण माझ्याबरोबर यायला लागले. असं करून करून आमचा एक ग्रुपच बनला. आम्ही सगळे बाल दोस्त रोजच मिऱ्यावर सायकल चालवायला जायचो, कधी कधी गोळपला जायचो. त्यामुळे रोज रोज सायकलिंग करून मला सायकलिंग आवड निर्माण झाली.
0: अरे वा, मस्तच. आणि खूप लांबपर्यंत तुम्ही जाता मित्र मिळून. यज्ञा, मला सांग, तू या सायक्लोथॉन मध्ये सहभागी झाली होतीस तर तुला कसं वाटलं, काय अनुभव होता तुझा?
3: रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने रत्नागिरीत आयोजित केलेले किड्स सायक्लोथॉनमध्ये सहभागी होताना मला खूप आनंद झाला. सायक्लोथॉनच्या निमित्ताने नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या, पूर्ण दिवस फ्रेश गेला.
0: भीती वाटली का ग तुला?
3: नाही.
0: अच्छा, रोज सराव करतेस?
3: हा, ट्युशनला जाताना रोज.
0: पण त्याच्या व्यतिरिक्त मुद्दाम सायकल चालवण्याचा असा सराव करतेस का?
3: सुट्टीच्या दिवशी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा सायकल चालवते.
0: यज्ञा, मला सांग, तू स्वतः सायकल चालवतेस तर आपल्या आजूबाजूलाही आपण अनेक मुली बघतो, तर या मुलींनी वेगवेगळ्या खेळात सहभागी व्हायला हवं असं तुला वाटतं का? आणि सायकल व्यतिरिक्त मग तुला काय आवडतं?
3: हो, मुलींनी विविध खेळात सहभागी व्हायला हवं कारण कॉन्फिडन्स वाढतो, फिजिकली स्ट्रॉंग होतो आणि फिट राहतो. मला सायकलिंग व्यतिरिक्त बॅडमिंटन खेळायला आवडतं कारण त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो.
0: अरे वा, म्हणजे बॅडमिंटनही तू खेळतेस. अर्णव, या सायक्लोथॉन मधला तुझा अनुभव कसा होता?
2: या स्पर्धेत साधारण 500 स्पर्धक सहभागी झाले होते आणि या स्पर्धेमध्ये 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा दोन स्पर्धा एकाच वेळी झाल्या. मी 10 किलोमीटरचं अंतर साधारण अर्ध्या पाऊण तासात कव्हर केलं. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने खूपच चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्यांची मेहनत यशस्वी झाली.
0: वा, मला सांग, तुझ्या आई बाबांनी तुला याच्यासाठी कसं प्रोत्साहन दिलं?
2: माझे बाबा रत्नागिरी सायकलिस्ट क्लब मध्ये सदस्य आहेत, तेही सायकल चालवायला जायचे त्यामुळे मलाही सायकल चालवण्याची गोडी लागली आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की तू या सायकलोथॉनमध्ये यशस्वीपणे 10 किलोमीटर अंतर सहजतेने कापू शकशील. आणि माझ्या आईने देखील मला प्रोत्साहन दिलं की तू 10 किलोमीटर अंतर अर्ध्या एक तासात पूर्ण करू शकशील.
0: दोघांनीही तुझ्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्याच्यामुळे तू विश्वासाने त्याच्यात सहभागी झालास आणि अंतर पूर्ण केलंस. यज्ञा, या सायक्लोथॉन मधनं तुला नवीन काय शिकायला मिळालं?
3: सायक्लोथॉन मध्ये मला डिसिप्लिन, टाइम मॅनेजमेंट आणि टीम वर्क शिकायला आणि बघायला मिळालं.
0: वा, मग तुझ्या मैत्रिणींनाही तू सायकलिंग चालवायला प्रोत्साहित करशील का?
3: हो, मी माझ्या मैत्रिणींना सायकलिंगसाठी प्रोत्साहन याही वर्षी दिलं होतं. माझ्यासोबत आणखीन 4 मैत्रिणी सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाल्या.
0: वा वा वा, क्या बात है. खरोखरच श्रोते हो, जर तुम्ही ऐकत असाल की आपण मुलांना चांगली दिशा दिली तर केवळ आपलंच मूल चांगल्या दिशेने जातं असं नाही, तर त्यांच्यासोबत असणारी जी त्यांची मित्रमैत्रिणी आहेत तीही त्या एका चांगल्या उत्तम मार्गावर चालायला जातात. अर्णव, मला सांग, मोबाईल गेम आणि सायकल या

0: दोघांमध्ये जर तुला काही एक गोष्ट निवडायची झाली तर तू काय निवडशील?
1: सायकलिंग म्हणजे व्यायाम.
0: व्यायाम, बरोबर. मोबाईल जास्त वापरतोस
1: नाही
0: कामापुरता?
1: हो
0: हेही खूप महत्त्वाचं आहे. श्रुती हो, आपल्याही घरात लहान मुलं असतील, पण बघा जसं ह्या दोघांनीही सायकलिंग करण्याची ही जी सवय आहे ती अतिशय लहान वयापासून त्यांनी लावून घेतली. कोरोना काळ म्हणजे जवळपास आत्तापासून 4-5 वर्षांपूर्वींपासून अर्णव सायकलिंग करतोय. यज्ञाही अलीकडे सायकलिंग करायला लागलेली आहे. पण जेव्हापासून आपण ही सवय त्यांना लावतो, चांगली सवय, तर एकदा ती सवय लागली की मुलं पुन्हा दुसऱ्या कुठच्या वेगळ्या गोष्टींकडे वळत नाहीत, हेच आपल्याला याच्यातनं दिसून येतं. अर्णव, तुला मोठेपणी कोण व्हायचंय आणि फिटनेस त्याच्यासाठी किती महत्त्वाचं आहे असं तुला वाटतं?
1: मी मोठेपणी काय होणार ते अजून निश्चित नाही केलं, पण नोकरी किंवा व्यवसायामध्ये फिटनेस हा अत्यावश्यकच आहे. म्हणजे आपल्याकडे जरी वेळ नसला तरी आपण वेळ काढून व्यायाम केलाच पाहिजे. जर आपण व्यायाम नाही केला तर आपली बॉडी फिट नाही राहणार आणि आपण जे काही काम करतोय ते काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही.
0: मोठेपणी कोण व्हायचंय हे तर तू ठरवशीलच, पण तुला व्यायामाचं महत्त्व आत्तापासून कळलेलं आहे हे नक्की आहे. यज्ञ, मला सांग, या सायक्लोथॉनसाठी तुझे आई वडील, तुझे शिक्षक यांनी तुला कसा पाठिंबा दिला?
2: आई बाबाने मला सायक्लोथॉनसाठी नवीन गिअरची सायकल घेऊन दिली.
0: हां,
2: मग रोज सकाळी मी, माझे बाबा आणि माझा लहान भाऊ सुट्टीच्या दिवशी सायकलिंगला जातो.
0: अरे वा.
2: आणि रोज क्लासला आणि ट्युशनला जाताना मी सायकल घेऊन जातो.
0: खूप छान. यज्ञ, रोजच्या आयुष्यात जसं आता अर्णव म्हणाला की व्यायामाचं खूप महत्त्व आहे, फिटनेस आपला महत्त्वाचा आहे, तर फिटनेस मिळवण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी तू काय करतेस?
2: हो, मी रोज सकाळी योगासने आणि सूर्यनमस्कार घालते आणि सुट्टी जशी सायकलिंग.
0: वा वा वा, खूप छान. खूप सुंदर सुंदर गोष्टी तुम्ही करताय. अर्णव सायकल चालवतो, त्याला आत्ता इतक्या लहान वयापासून व्यायाम का आवश्यक आहे, शरीराला त्याचा काय उपयोग आहे हे कळलेलं आहे. यज्ञा सूर्यनमस्कार घालते, तीही फिटनेससाठी आत्तापासून सजग आहे. यज्ञ, मला सांग, तू इतर मुलींना काय सांगशील?
2: मी इतर मुलींना हेच सांगेल की अभ्यासासोबत योगासनं, सूर्यनमस्कार आणि सुट्टीच्या दिवशी सायकलिंग करा. तुमच्यासोबत तुमच्या आईबाबांना घेऊन जावा आणि सायकलिंग जर जमत नसेल तर कोणता तरी एक खेळ खेळत राहावा.
0: अर्णव, तू तर स्वतः सायकल चालवतोसच, तुझ्या वयाचे इतर अनेक मुलं असतील की जी तुला या सायकलिंगच्या माध्यमातून भेटत असतील, त्याच्या व्यतिरिक्त तुझे जे मित्रमंडळी आहेत, शाळेतले अन्य मित्र असतील किंवा इतर ठिकाणी नव्याने मिळालेले मित्र असतील, तर या सगळ्यांना तू काय सांगशील सायकलिंगच्या संदर्भात?
1: मी शाळा, अभ्यास, ज्यादा शिकवणीतून वेळ काढून सायकल चालवतो. त्याचप्रमाणे तुम्ही पण, तुम्हाला वेळ असेल तेव्हा सायकलिंग चालवा किंवा कुठचाही व्यायाम करा, कारण सातत्य आणि सराव हेच फिटनेसचे गमक आहे. इयत्तांनुसार अभ्यास वाढत जातो त्याप्रमाणे सायकल आणि सायकल चालवणे आणि व्यायामही आपण केला पाहिजे. घरच्या घरी सूर्यनमस्कार, उड्या मारणे किंवा सायकलिंग ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत.
0: शाळेचा अभ्यास तर वाढतोच, जसं आता 10वीच्या टप्प्यावर तुम्ही दोघं जण आलेली आहात, पण शाळेचा अभ्यास किंवा बोर्डाची परीक्षा हे सगळं करत असताना आपल्याकडे जर व्यायामाची आवड असेल तर तो ताणही आपल्याला सुसह्य होतो, हो की नाही? खूप छान तुम्ही दोघांनी माहिती दिलीत. श्रुते हो, यज्ञ आणि अर्णव यांच्यासारखी मुलं जेव्हा घडत असतात तेव्हा आपल्या देशाचं भविष्य आपण घडवत असतो. खरंच सायकलिंग हा फक्त एक व्यायाम नाही आहे तर एक निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव यांचा एक सुरेख संगम आहे. रत्नागिरीमध्ये झालेल्या या किड्स सायक्लोथॉनमधून मुलांनी आणि पालकांनी एक सकारात्मक संदेश समाजासमोर ठेवला आहे. आज या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत आणि आपले बालमित्र अर्णव पटवर्धन आणि यज्ञा ठाकूर देसाई, तुम्हा सर्वांचे मी आभार मानते आणि भविष्यातल्या तुमच्या सर्व उपक्रमांना आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी शुभेच्छा देते. धन्यवाद.
3: धन्यवाद.

श्रोते हो, इंद्रधनुष कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात रत्नागिरीत झालेल्या किड्स सायक्लोथॉन याविषयी RCCचे अध्यक्ष महेश सावंत आणि सहभागी स्पर्धक अर्णव मकरंद पटवर्धन आणि यज्ञा सुहास ठाकूरदेसाई यांच्याशी सोनाली सावंत यांनी केलेली

0: बातचीत इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपला आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10:37 झालेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

उर्फी चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते हर्षवर्धन वावरे आणि सहकारी संगीतकार चिनार मंगेश.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविधरंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30 वाजता
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

0: शहर मुझे चीटर के नाम से जानता है।
1: अच्छा है।
2: चीटर चित्रपटातलं अभिजित नार्वेकर यांनी स्वरबद्ध केलेलं अखिल जोशी यांचं गीत आपण ऐकलं, अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: ऋषिकेश सौरभ जसराज यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं, जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. मराठी चित्रपट संगीताचा आनंद श्रोतेहो आपण घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
2: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

0: स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली डॉक्टर शैलेंद्र जाधव यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकली. चाहतो मी तुला या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं मिलिंद एन मोरे यांनी.
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 मिनिट

यांनी आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: अविनाश विश्वजीत यांनी संगीत पथकेलेली स्पृहा जोशी यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकली. बेला शिंदे, स्वप्नील बांदोडकर आणि सहकारींनी गायलेल्या या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 10:30 आणि 27 सेकंद झालेत. प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

शैतान, उधर से दुश्मन आ रहे हैं।

0: इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: मीटर अर्थात 11 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। सकाळचे 11:05 आणि 32 सेकंद झालेत। आनंद घेऊया गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा।

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया जावेद अख्तर यांच्या गीतानं.

0: मैं हूं ना या चित्रपटातलं अभिजीत, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओवर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
2: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचा आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
2: हो हो, मी येते. पण मला सांग, तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
2: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
3: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
1: नक्की आहे हा? कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
2: आहे लक्षात, बुधवारी 20 मेला संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
3: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
2: चल ठेवते.
1: हा बाय बाय बाय, भेटू मग.
2: हो हो नक्की.

तलाश चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार होते शान अलका यांनी गाणी सहकारी गीतकार समीर आणि संगीतकार संजीव दर्शन.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

0: अभिजीत आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं बादशाह या चित्रपटासाठी. शब्दरचना होती जावेद अख्तर यांची आणि संगीतकार अन्नू मलिक.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: श्रोते हो, समाजातल्या महिलांना मिळणारा सन्मान आणि त्यांच्यावर लादलेली बंधनं यावर आधारित राजकुमार संतोषी निर्मित आणि दिग्दर्शित चित्रपटातलं अर्थात लज्जा चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते समीर, संगीतकार अनु मलिक आणि गायक कलाकार अलका याज्ञिक आणि सहकारी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया ऐतराज चित्रपटातलं गीत, संगीतकार हिमेश रेशमिया.

हिमेश रेशमिया यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना होती समीर यांची आणि गायक कलाकार होते उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकारी.

0: श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवं आहे,
0: हां,
1: तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बरं,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवं आहे, हे संत्र कशासाठी हवं आहे हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे गर आहे तो हवा आहे, तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं. बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता 1143

एकोणतीस किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

श्रोतेहो, आज सायंकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष मालिका वेद विश्वाचा. या मालिकेत माहिती आणि वेगळ्या वाटा या मालिकेत ग्राफोलॉजी याविषयी सतीश चावजी यांची मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सायंकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

0: कविता कृष्णमूर्ती आणि हरिहरन यांच्या मुख्य स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. क्या कहना या चित्रपटासाठी ही रचना संगीतबद्ध केली होती राजेश रोशन यांनी.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पानखडे.

श्रोते हो गाता रहे मेरातील कार्यक्रमात शेवटी ऐकूया हमराज या चित्रपटातलं सुधाकर शर्मा यांचं गीत, संगीतकार हिमेश रेशमिया.

सोनू निगम आणि जसपिंदर नरुला यांच्या मुख्य स्वरातल्या हमराज चित्रपटातल्या या रचनेसोबतच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. काय म्हणता मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा हा, कारण रोजचाच ताणतणाव कोणाला सुटलेला नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव, धावपळ, स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असं वाटू लागतं. आपला आनंद असा हरवून गेला तर जगण्यातली गंमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातला आनंदच निघून जातो बघा. म्हणूनच आपली दिनचर्या ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी, हो ना? सकाळी उठल्याबरोबर रेडिओवर एखादी छान अभंगवाणी ऐकली की दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते. जसं आंघोळीनं आपल्या शरीराची बाह्य शुद्धी करून आपण प्रसन्नता मिळवतो, अगदी त्याचप्रमाणे या अभंगवाणीनं आपली आंतरिक प्रसन्नता वाढते. मैत्रिणींनो, तुम्ही कधी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय का? ते कसं नेहमी हसरं, खेळकर आणि आनंदी दिसतं, कारण त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा रागलोभ नसतो. खरं तर हसण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. छोटे छोटे विनोद, मनोरंजक कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सहज हसू आणतात. हे निखळ हास्य आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम घडवतात आणि आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती करतात. हे हास्य आपल्या हृदयात निर्मळता निर्माण करतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे जगद्गुरु तुकोबा रायांचं वचन खऱ्या अर्थानं आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जातं बघा, हो ना? चला तर मग आजपासून आपण सारेच आनंद शोधत राहू आणि इतरांनाही हा आनंद वाटत राहू.

0: मैत्रिणींनो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंडळ कार्यक्रमात आता वळूया आपल्या मुलाखतींकडे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना तिच्या पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत. पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास होतं, पण ती हार मात्र अजिबात मानत नाही. काळ बदलला आणि काळाबरोबर स्त्रीपुढील समस्या, आव्हानं, तिचं संघर्षाचं स्वरूपही बदललं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, हो ना? अशाच वेगवेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजिकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकवत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. चला तर आज जाणून घेऊया ॲडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना भेटत असतो. त्यांची यशस्वी वाटचाल आपण जाणून घेत असतो. आजही आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेतून अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत, ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचर ज्यांच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्याचं प्रशिक्षणही देतात, आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करतात आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार ताई.
1: एकता ताई, ऍडव्हेंचर या नावातच साहस दडलेलं आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, अनेक अनुभवांचा खजिना तुमच्याकडे असेल, सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण

0: सर्वात आधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून?
1: खूप काही आहे. मी देवभूमी हिमाचलची आहे, ठीक आहे. माझे रूट्स तिकडचे आहे, ठीक आहे. माझा बॉर्न ब्रॉटअप हिमाचल, एज्युकेशन चंडीगडला. अच्छा. आणि मी लग्न होऊन इकडे आले, तर त्याच्यामुळे पहिला तर हाच एक ऍडव्हेंचर आहे. हाच एक ऍडव्हेंचर आहे, पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले. पहिलं तर मीच खूप काही शिकले आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसं काय करायचं आहे, कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर लग्न होऊन आल्यानंतर माझा तो जो एज्युकेशन आहे ते बीपीएड ला झालेला आहे. म्हणजे मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे.
0: अच्छा.
1: मी बीएड पण केला लग्नानंतर, पण त्याच्यातच माझी ग्रॅज्युएशन. मी स्पोर्ट्समध्ये खूप भाग घेतलेले, म्हणजे नॅशनल्स, स्टेट्स, बॉल, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल सगळे याच्यात. तर ते माझा बॅकग्राऊंड होताच. मग नंतर अमोलला भेटल्यानंतर, म्हणजे माझे मिस्टर, मग आम्ही खूप वेळा बसायचो आणि आमचं राहायचं की काय करायचं. म्हणजे मला ते एज्युकेशन मध्ये जायचं नव्हतं, म्हणजे मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं. तर टिपिकल स्कूल जॉब मला करायचं नव्हतं, म्हणजे तसं माझं ठरलं होतं. मी चंडीगडला केले होते, पण माझ्याही डोक्यात हेच होतं की आपला स्वतःचं काहीतरी करायचं. अमोलच्याही डोक्यात हेच होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. तर आम्ही छान डेअरी घेऊन बसायचो की आपण काय करू शकतो. तर अमोल पण लॉ ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केलेले. तर मग आमचं ठरलं की आम्हाला तेव्हा हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून हे नावं माहिती नव्हतं की दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर. कारण आम्ही पहाडात राहून आहे तर कधी आजी म्हणायची जा आंबे घेऊन या, काड्या घेऊन या, चुलीवर स्वयंपाक व्हायचा. तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचा. पण इथे आल्यावर जेव्हा आम्ही सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हाच नाव आहे. तर मग आमचं ठरलं की ठीक आहे, आम्ही काहीतरी याच फील्डमध्ये करू. मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायच्या त्या शाळेत आम्हाला हॉल मिळायचा की तुम्ही इथे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या. मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो. मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्पची सुरुवात झाली. दॅट इज म्हणजे कॅम्पिंगमध्ये आमचं हिमालयन कॅम्प, कॅम्प चेरी फार्म रामटेक, असे दोन तीन ठिकाणी आमची प्रकारचे वेगळे कॅम्प सुरू झाले. म्हणजे पहिला कॅम्प आमचा हिमालयन कॅम्प, म्हणजे आधीच शाळेत झाले आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला दॅट इज हिमालयन कॅम्प. एक्झाम्स के बाद क्या करना है तो हिमालयन कॅम्प.
0: अच्छा.
1: असं आम्ही लॉन्च केलं. तर अशी पद्धतीने आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला.
0: खरंच. एक तर ती तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे?
1: कामाचं स्वरूप ताई मी सांगते की आम्ही वेगळे कॅम्प्स घेत असतो. वेगळे कॅम्प्स मध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फार्म रामटेकला. खूप सुंदर कॅम्पसाईट आहे. तिथे आम्ही स्कूल स्टुडंट, शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी काम करतो, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर. दुसरं काम आहे आम्ही फॅमिलीजला इन्व्हाइट करतो. हे बघा, कोविड नंतर काय झालंय, खूप क्वालिटी टाइमचा महत्व कळलाय. आधी कसं होतं, सगळे आपले आपले कामात काहीतरी सुरू राहायचं, पण आता कसं झालंय, खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाइम. तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर. आणि कॅम्पसाईट मध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशन मध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे, ठीक आहे. मुलं येतात, मोठे येतात, ट्रॅक्टर चालवतात. आमच्याकडे कंचे आहे, भवरे आहे, जे आपले पारंपरिक खेळ होते ते आहे सगळे. मग चुलीवरचा स्वयंपाक आहे आणि ती सगळी कॅम्पसाईट अशी एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे. दुसरा आम्ही खूप छान आमचा हिमालयन कॅम्प, आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्प मध्ये घेऊन जातो. कुठे? मनालीला. ते इथून नागपूर टू नागपूर. खूप सुंदर कॅम्प. तिथे बेसिकली तो कॅम्प डिझाईन केलेला आहे जे पहिल्यांदा, म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स, पहिल्यांदा मनालीला चालले. म्हणजे तुम्ही ट्रेन मध्ये बसणार, तुम्ही तुमचा बॅग हे करणार, चेन लावणार, ते वेगळे. कारण कसं आहे, कधी पण पेरेंट्स हा अनुभव नाही देऊ शकत. पेरेंट्सचं कसं असतं की चला सोबत आहे, स्वतः सांभाळतात, मी करून घेते, तू कशाला करतात. फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो. मग बस जर्नीज आहे, मग काय काय तिथे तुम्हाला साहस दाखवावं लागतं की आम्ही बसमध्ये आहो किंवा ट्रेनमध्ये आहो. मग नंतर कॅम्प साईट, मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचा. तो खूप छान अनुभव असतो. 6 नाईट 7 डेजचा प्रोग्राम तो हिमालयन कॅम्प. आणि अजून एक असं कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत, काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर कॅम्प ऍट स्कूल म्हणून आमचं खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहेत.
0: अच्छा.
1: ते पण आम्ही करतो. म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला की आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावतो, टेंट्स लावतो, मुलं एक दिवस रात्री थांबतात, खूप मजा करतात. तर हे सगळे काम आम्ही करतो.
0: अच्छा. खरंच खूप छान आहे आणि थोडं ऍडव्हेंचर पण आहे.
1: थोडा नाही, खूप
0: ऍडव्हेंचर. खरंच. ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबरची टीम आपण घेऊन जातो. खरं तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही आपली असते. आताच तुम्ही जसं सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं असतात आणि लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, ते कसं मॅनेज करता तुम्ही? बरेचदा अनेक अडचणी पण येतात, मग त्याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो.
1: बरोबर. ताई कसं आहे, टीम शिवाय नाही करू शकत हे काम.
0: हा,
1: दिस इज बेसिकली अ टीम वर्क. म्हणजे मी म्हटलं की मी अमोल आम्ही करू असं नाही होऊ शकत. म्हणजे आमच्या सोबत जी आमची टीम आहे म्हणजे डे वन पासून जी सोबत आहे, आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय, तर 20 वर्षांपासून 30 टीम आमच्या बरोबर काम करते.

0: ते रामटेकला पण मनालीला पण कॅम्पेट स्कूल पण कुठेही आम्ही जावं तर आमची जी पूर्ण कोर टीम आहे ती आमच्या सोबत असते. त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणं. आणि ते सगळे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलेले अगदी क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही व्हॉलंटिअरिंग करताय आणि तुम्ही या आणि मुलांना घेऊन जा. कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाही आहे. जी टीम तुमच्या बरोबर येते तीच टीम बरोबर त्यांना परतही घेऊन येते. म्हणजे असं कधीच होणार नाही की आमचे सर चालले आहेत आउटसोर्स केला मग दिलेला तुमची परत दुसरी कोणती तरी टीम आणि पेरेंट्सला माहिती नाही की काय सुरू आहे कसा कोण घेऊन गेला.
1: त्यांची
0: मोठी जबाबदारी मॅम, खूप मोठी जबाबदारी. त्याच्यामुळे पूर्ण टीमचा सहभाग आहे, त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर आहे. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे आहे. म्हणजे कधी कसा छोटे छोटे अडचणी असतात पण त्यांना कसा फेस करायचं ते टीम आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन डिरेल होऊन जातात मग आपल्याला अजून पुढे जावं लागतं. मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणं आणि मग मुलं आजकाल कसा फोन आहेत तर ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. पण त्यांना सांगणे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा तुमची अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग ते छोटे छोटे आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगड प्लस हिमाचल तर माझा जो रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे आमचा सर्कल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली आमचे ऑफिस आहे हिमाचलला पण ऑफिसला आहे चंडीगडला पण ऑफिस आहे तिथे मग सगळे कोऑर्डिनेट होऊन जातं. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही की आम्ही ते फेस नाही करू शकणार असं नाही होत. म्हणजे तिथे माझी मदर पण तेही खूप ऍक्टिव्ह असतात तेही आम्हाला नेहमी की काही लागला किंवा माझे कझन्स आहेत सगळे खूप मदत
1: करतात.
0: माहेरचा असल्यामुळे खूप खूप ती ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ऍज गुड ऍज लोकल. त्याच्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज कसं होतो ताई की आम्ही कुठे आमचे मुलं कुठे बाहेर जरी निघाले समजा एका तर सगळ्यांना माहिती असतो की अमोल आणि एकताचे मुलं आहेत. कारण आमची टी शर्ट्स असतात आणि किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष तर वी आर ऍज गुड ऍज लोकल.
1: आणि सगळं सेफ
0: अगदी सेफ सेफ सेफ एकदम सेफ.
1: एकतर ती ऍडव्हेंचर कॅम्प साठी कोणती पूर्वतयारी करावी लागते?
0: जेव्हा आपण कुठलाही कॅम्प निवडतो म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो आता रामटेकला वगैरे तर नॉर्मल सगळेच येतात फॅमिलीज छोटे मुलं सगळेच. बट स्पेशली जेव्हा मनालीला जातो आपण ऍडव्हान्स टॅक्स करतो किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प करतो लेह लडाख करतो त्याच्यासाठी बेसिक फिटनेस जो पहिला आहे बेसिक फिटनेस तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे. आणि आजकाल काही काही जेव्हा मी पेरेंट्सचं काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की बा इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इंटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे. तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहेत कारण बाहेर पाठवत नाही बरेच लिमिटेशन्स पण आहे. ते सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो त्यांना विचारतो कारण मेडिकल फॉर्म असतो आमचा एक बेसिक फॉर्म असतो एक मेडिकल फॉर्म असतो. त्यांना पेरेंट्सला बोलवतो की तुमच्या मुलांना काही बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजार जरी असले तरी तुम्ही सांगा. कधी कधी मुलं ऑटिझम असतं त्यांचाही असतं मग त्यांची विशेष काळजी मग आम्ही घेतो.
1: अच्छा
0: कसा घ्यायचं काय घ्यायचं ते. अच्छा फूडमध्ये बरेच हे असतात की जैन फूड प्रोव्हाइड केल्या जातो का आम्ही तर त्याच्यासाठी ती पूर्ण जी पूर्वतयारी असतं की काउन्सिलिंग पालकांशी बोलणं मुलांशी बोलणं ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा
0: पॅकिंगची चेकलिस्ट असतो जर्नल की तुम्हाला कोणते कपडे घेऊन जायचे आहे तुम्हाला तिथे आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला कुठली तयारी आहे शूज कोणते घ्यायचे शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे ते सगळं आम्ही समजवून सांगतो.
1: अच्छा आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी की तुमचं टीमवर्क आहे म्हणून मग टीमला पण अशीच तयारी करावी लागते.
0: पूर्ण पूर्ण टीमची तयारी म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशनची काळजी घेणं अजून डिझायनिंगचा पार्ट आहे बरेच पार्ट आहे जे टीमची तयारी असते असते. फर्स्ट एड किट आहे छोटे छोटे सगळे छोटे छोटे ते आमच्याकडे पूर्ण चेकलिस्ट रेडी असते.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का तुमचं? मग
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेटण्यात जास्त इंटरेस्टेड कारण मुलं आता मुलांचं मेच्युरिटी लेवल जरा वर गेलाय. आधी असं असं की आमचा एज ग्रुप राहायचा 13+ आणि आता मुलं लवकर मेच्युअर होत चालले त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झालेला आहे. त्यांना ते काहीतरी दाखवायचं असतं की आम्ही करून दाखवतो पण खूप छान असतो जेव्हा कॉलिंग करतो तेव्हा पेरेंट्स म्हटलं मॅम तुम्ही पण या आणि मुलांनाही घेऊन या म्हणजे आपल्याला चर्चा करता येतं. कारण कसं असतं मी पेरेंट्सला बघितलं की कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे. मी त्यांना नेहमी सांगते मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शिकायचं पण आहे त्यांना.
1: बरोबर
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक इट्स कॅम्पिंग. तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे. म्हणजे द पार्ट ऑफ दॅट पॉझिटिव्ह ऍडजस्टमेंट्स की ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच पण तुम्ही त्याचं पाणी मारा मग त्या छोटे छोटे ऍडजस्टमेंट आहे. घरी कधी कधी नसतंच कधी असतंच ते घरचं वातावरण असतं तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो. तर पेरेंट्स नॉर्मली असतं की नाही मॅम मजा करणे जा रे मजाच करू द्या. नाही असं नसते तुम्ही थोडासा शिकायला पण पाहिजे कॅम्पिंग आहे कारण
1: प्रवास हे खूप काही शिकवत असतो आपल्याला आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा कॅम्पिंग्समध्ये शिकता येतात ना मुलांना. बऱ्याच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा होतो. बरीच कामं स्वतःची स्वतः करायला लागतात
0: आणि खूप सारे त्यांचे अनुभव घेऊन अनुभव असतात. घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही ते, तिथेच ते शिकतात की ठीक आहे जर ही गोष्ट

0: वस्तू अवेलेबल नाही तर आपल्याला एक खाता येते, काही प्रॉब्लेम
1: नाही.
0: आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण म्हणायला पाहिजे की तू जसं चाललाय तिथेच राहा, तसाच कर जे ते म्हणतात तसंच करा. कारण आम्ही छानच करतो म्हणजे काही प्रश्नच नाही. तर पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे की तुम्ही कसा सांगता, काय सांगता त्याच्यावर खूप. जेव्हा कॅम्प सुरू होतो तेव्हा मी ब्रीफिंगमध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या डोक्यात हे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग. आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपल्याला, काही खूप आवश्यक
1: तडजोड करायला शिकलंच पाहिजे. आयुष्यात पुढे तडजोड करावी
0: करावीच लागते. बरोबर.
1: एक तर ते मगाशीच मी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं, तर कधी कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात, कधी मागेही फिरावं लागतं. झालंय का कधी असं?
0: बरेचदा झालंय. समजा आता या सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं, एक्स्ट्रीम कोल्ड, खूप म्हणजे थंडी, गार वारा. मुलं फर्स्ट बॅचमध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग सगळे लाईट्स ऑफ, काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल. आमची तर कॅम्पसाईट असतेच पण लाईट्स नाही. तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीचेच लाईट्स गेल्या तर तुम्ही काय करू शकणार आहे, म्हणजे काय तुम्ही अवेलेबल करून द्याल. पण तेव्हा आमचे डिसिजन अगदी क्विक असतात. अमोलचे, माझे, आमची पूर्ण टीमचे, आम्ही लगेच त्यांना हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो. म्हणजे कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन्स किंवा बॅकअप प्लॅन म्हणतात त्याला, ते ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे. म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी, कुठे लँडस्लाईड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो आहे किंवा स्नोफॉल, स्नोफॉल कसं एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतं, तिसरा दिवस मग कंटाळवाणाही होतो की कसा करणार आहे.
1: अच्छा, म्हणजे एक प्लान वेगळा तयार
0: ठेवावाच लागतं.
1: कुठलीही अडचण आली तरी लगेच डिसिजन
0: घ्यावंच लागतं.
1: मग असं झालंय का कधी, एखादा अनुभव सांगता येईल का?
0: हेच म्हणजे नॅचरल. बाकी तर वी आर लाईक ऑलवेज रेडी. आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलांचंही असतं की मॅडम हे पाहिजे आम्हाला खायला, ते पाहिजे, हे पाहिजे, सगळं असतंच ते छोटा मोठा. पण तरी इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला, बट जर्नी पार्ट थोडासा चॅलेंजिंग असतो आमच्यासाठी.
1: तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया, पण त्याआधी ऐकूया एकता त्यांच्या आवडीचं एखादं गीत. तर एकता ते कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: प्रेमाची गोष्ट मधला ओल्या सांजवेळी.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये एकता खंते यांची ही मुलाखत आपण ऐकत आहात. तर एकताताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकताताई, तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येतील का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आहे आमच्याकडे, पण मी माझे घराचाच अनुभव सांगते तुम्हाला. मला दोन मुलं आहे, दक्ष आणि धीरा. तर त्यांना दुसऱ्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त मनाली, म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट की त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतं. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत, म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की अरे तुम्हाला हे करायचं ते करायचं. उलट कधी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि दक्ष धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना त्यांच्यावरच. कुठे काही झालं तर मी दक्ष धीराला तुम्ही तुमचा मॅनेज करा, मी बघते आधी यांना. तर असं व्हायचं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणंही चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणंही चांगलं असतं. तर मी माझे पेरेंटिंग मधून हेच शिकले, म्हणजे पहिलं बाळ असलं तर तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण तरीही हळूहळू हळूहळू खूप काही शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर पॅम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितका पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्यांची गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता जो दक्ष आहे, दक्ष IIIT जबलपूरचा विद्यार्थी आहे आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन आहे.
0: अरे वा.
1: वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन म्हणजे आयरन मॅन एक अशी एन्ड्युरन्स रेस असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया बसेल्टनला झाली होती ही रेस, दरवर्षी असते. आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी आणि दक्ष आम्ही दोघही गेलो होतो तिथे. मग स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही. त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू बॅक असतं. ते सगळं त्यांनी 14 तासात केलं पूर्ण. आणि तेव्हा लक इतकं चांगला की तेव्हा त्याला त्याचा वाढदिवसही त्याच दिवशी होता, 1 डिसेंबरला. तेव्हा तो वर्ल्ड यंगेस्ट आयरनमॅन झाला. तर हे सगळ्यात मोठा साहस जे
0: अचीवमेंट आहे
1: खरंच ते आहे.
0: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
1: 18, म्हणजे 18 होता. दॅट डे ही टर्न्स 18.
0: अरे वा, म्हणजे कमी वयात
1: कमी
0: गोष्टी अचीव केल्या खरंच. आणि त्या सगळ्या लहानपणापासून त्याच्या अंगात त्या भिणत गेल्या.
1: एक्झॅक्टली. तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही रॅली किंवा कुठलाही माउंटेन असं झालं नाहीये जे त्यांनी सबमिट नाही केलेलं. सगळेच मनाली मधले एव्हरेस्ट बेस कॅम्प सगळे. म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. तो आमच्या सोबत दरवर्षी राहायचंच तिकडे मनालीला. त्याला असं वाटलं की नाही, आपलं घरचं सगळं सुरू आहे. आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले, कुठेही तो मागे नाही राहिला. आणि बरंच हंबल आहे तो. सगळ्यात मेन म्हणजे हे सगळं करून इज अ व्हेरी हंबल बॉय.
0: खरंच खूप छान. आपल्या एका आईसाठी तरी खूप गर्वाची गोष्ट.
1: गर्वाची. आणि ताई कसं आहे, त्यांनी आम्हाला व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिलाय की आई बाबा तुम्ही छान काम करताय.
0: ही खरी पावती.
1: खरी पावती.
0: खरंच. एकदा ताई, तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही पहिलेच सांगितलं होतं. तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
1: बरोबर.
0: तर मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करता?
1: योग करते ना म्हणून सगळं मॅनेज होतं.
0: अगदी.
1: आणि आमचं ना घराचं तो आहे सगळं की आम्ही वेगळा काही करतो आम्हाला वाटतच नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस इज रुटीन, आम्ही करतच असतो. आणि हे सगळं करताना ना मी सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी आणि मम्मा त्यांच्याकडून खूप काही शिकलेले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात. त्याच्यातून बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली आहे ते म्हणजे माझी आई आणि अमोल.
0: अच्छा.
1: त्या दोघांनी म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाईकिंग वगैरे कसं माझी अगदी पर्सनल हॉबी, मला खूप आवडते.
0: कुठे
1: कुठे खूप बाईकिंग केलं आम्ही. म्हणजे आणि आत्ता शिकले मी बाईकिंग. परवाली जी बाईक असते त्याच्यात ती जी मजा असते. आणि अमोल अशी आहे की मला बसवून दिला की एकदम दंगल के बाबांसारखे असतात ते की आता तू चालो. तर त्याच्यासाठी जी बॅग असते दॅट इज माय हजबंड अमोल. खूप महत्वाची असते. तर त्यांचं आहेच नेहमी. कुठेही गेलो की कधी काही टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नेहमी पॉझिटिव्हच असतात आई आणि अमोल. हे खूप दोघं इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
0: खरंच आहे. म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या मागे तिच्या घरच्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असते.
1: त्याच्यामुळे बाईकिंग खूप सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स म्हणून बाईक राईड करतो. दिस इज अ व्हेरी बिग राईड. एमपी टुरिझम सोबत आम्ही राईड करतो. आम्ही टुरिझम मध्ये एम्पॅनल्ड आहोत. आणि या राईड मध्ये पूर्ण भारतातून 25 लेडी रायडर्स येतात. आणि

0: थँकफुली द एज ग्रुप इज 40+.
1: अच्छा
0: हो ते सगळे येतात म्हणजे तुम बरेच नावं आहे मी घेऊ शकते किंवा बरेच लेडीज आहे ते बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात आणि ते फुल स्पॉन्सर्ड राईड असते एमपी टुरिझमची म्हणजे भोपाल सांची उदयगिरी चंदेरी ग्वालियर ओरछा खजुराव असा पूर्ण सर्कट आम्ही कव्हर करतो त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण कधी 100 कधी 150 कधी 200 मोर ऑर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं आणि आपली पण इथे पेंच सतपुडा पतालकोट तामिया आणि हिमालयन बाईक राईड हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: आणखी काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझे मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष तो मोठा झाला तो तिकडे जबलपूरला शिकतो. धीराबरोबर धीराचे जितकेही कार्यक्रम असतात शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासोबत मी नेहमी सोबत असते आणि मला हे सगळं मॅनेज करून बाईक राईड योग करून सगळं करून मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस घर हेच बरं आहे आणि मुलं आपले बाकी
1: छान. हे ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? मग असं ठरवलं की पावसाळ्यातले वेगळे उन्हाळ्यातले वेगळे
0: बरोबर
1: हिवाळ्यातले
0: असं आहे ना. मान्सून ट्रॅक्स वेगळे असतात. ते तर आजकाल नागपूर खूप बदललेलं. आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. आजकाल यायला लागले तर रामटेकला येतात ते की मॅडम आम्हाला यायचं आहे आम्हाला पावसाची मजा आम्हाला भिजायचं आहे आम्हाला खूप गाणी पाहिजे हे पाहिजे ते तसे पण त्याच्यासाठी पण येतात ते असतात. मग हिवाळ्याचे कॅम्प आमचे विंटर कॅम्प एकदम फेमस आहे म्हणजे राईट फ्रॉम ऑक्टोबर पासून तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत फेब पर्यंत आमचे कॅम्प चालतात. म्हणजे मोठे मोठे कॅम्प होतात आपल्याकडे ते आहे आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमालयन कॅम्प.
1: खूप छान. एक प्रशिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतो याचं समाधान वाटतं का?
0: खूप समाधान वाटतो ताई. आता एवढ्यात बघताय मुलं फिजिकली नाही मेंटली पण खूप वीक झाले आहे. त्यांना कुठेही करायला गेले की त्यांना येस नोस असतो की करू शकू की नाही करू शकू. आम्ही जे स्पेशली जे अर्बन मुलं आहेत त्यांना आम्ही खूप बघतो ना खूप चॅलेंजेस आहे मॅडम. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. ते मेंटली सिक व्हायला लागलेले आहे. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर जो आहे ते हे एज अ थेरपी म्हणून यूज होणार आहे आता.
1: खरंच
0: खूप आवश्यक.
1: डिप्रेशन पण खूप वाढत
0: मॅडम. आपल्या
1: छोट्या गोष्टी
0: आपल्या वेळेला आपल्याला डिप्रेशन शब्द तरी माहिती होता का आपल्याला? म्हणजे मी तर कधीच नाही ऐकला डिप्रेशन स्ट्रेस टेन्शन. जेव्हा आपण मोठे आपल्याला कोणी बोललंही जरी तसं तर ऐकलंय नाही तर एक झापडच राहायची की हे काय बोलते म्हणून
1: काय.
0: अदरवाईज कधीच नाही मी तर हे शब्द नाही ऐकले. आता छोटा छोटा काही झाला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं पालक पण सतत घरात असं तुला टेन्शन आलंय का? म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा बोलतात की तुम्हाला टेन्शन अरे मला तिकडे जायचं पण मला तर खूप स्ट्रेस आला मी कशी करणार काय तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहतात. आधी ना आपल्याला बदलाव लागणार आहे मग मुलं बदलतील. तुमच्या घरातलं वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे म्हणजे आता स्वयंपाकी जर करायचं असेल तरी अरे काय करू मला कळत नाही एवढं इथपासून सुरुवात होते. म्हणजे बेसिक तुम्ही जर आपल्या घरचं वातावरण बदलला ना तुम्ही बोलताना अरे तू आला का शाळेतून थकला का तुम्ही जर त्याला थकला म्हटला तर मग प्रॉब्लेम होणार असं अरे आला का चला बरं हे करूया. तर ती जी एक स्विचिंग आहे ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. खूप आवश्यक आहे की तुम्ही ते स्विच करा. तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नियम नाही बोर होणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत नाही. आमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईलवर नसते. ती तिचं वाचन खूप आहे ती खूप वाचते. अगदी बुक वॉर्म आहे ती वाचत असते. आई आमचे वाचत राहतात. अमोलला पण आवड आहे. म्हणजे घरचं वातावरण एकंदरीत असंच आहे की सगळे म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात
1: आणि हे थोडं शिकण्यासारखं आहे.
0: खरंच मॅडम मी ऑब्झर्व करते की आधी तुम्हाला पालकांशी बोलतानाच मला खूप जाणवतो की मॅम जो हमने नाही किया म्हणजे जे आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांनी करायला पाहिजे पण ते मग आम्ही जी मजा मस्तीने केली असं तसं तुम्ही त्यांना तयार करू नये.
1: खूप छान आहे. एक तर ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि कॅम्प आयोजक याकडे येणाऱ्या पिढीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
0: बिलकुल
1: जाता जाता आम्हाला हे जाणवतं.
0: हो बघता येईल. काही कसं होणार आहे आता हळूहळू जे हे आपले सिटिंग जॉब्स आहे हे वाढत चालले. आयटी इंडस्ट्री म्हणा कुठली इंडस्ट्री म्हणा सकाळचा एक जो तास असतं ते तुम्ही जिम मध्ये असतो किंवा योग करता कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं होतं आपण जॉब पण करतो पण घरी जाता जाता आपल्याकडे पिशव्या असतात आणि आजकाल कसं हल्ली बऱ्याच त्या एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये चांगलं पण आहे की सगळं आपल्याला मिळतो पण त्याच्यासाठी आपल्याला आता आवर्जून हे वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला यावं लागणार आहे. तुम्हाला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे आणि मग सगळे ज्या हे इनडोअर जे काम करणार आहे त्यांच्यासाठी असे वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्पसाठी येतात आहे आणि मग बेसिक फिटनेस होतात आहे मग बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स करता येईल मग तुम्ही एज अ इन्स्ट्रक्टर म्हणून एज अ लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेनमध्ये पण आणि भारतात पण खूप स्कोप्स.
1: खरंच. एक तर आपण आपल्या या महिलांना काय सांगणार की त्यांच्यासाठी सुद्धा हे कॅम्पिंग किती महत्वाचं आहे ऍडव्हेंचर कॅम्प्स किती महत्वाचे आहेत?
0: खूप महत्वाचे आहे कारण जेव्हा आपला पहिला पार्ट असतो ते आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलांबरोबर आपण खूप एंगेज असतो ठीक आहे तो पार्ट

0: आल्यानंतर जी आपली जी 35+ वाली जी मिड लाईफ क्राइसिस आपल्याला येतात, आपल्याला वाटतं की आपली बकेट लिस्ट मध्ये खूप काही होतं, आपण हे नाही केलं ते नाही केलं, तर त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुमचे मुलं मोठे झालेले असतात, थोडे इंडिपेंडेंट होतात, 10 वर्षाचे 15 वर्षाचे, दे आर सो इंडिपेंडेंट, होऊन जातात, ते त्यांचा त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचं आहे, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचं आहे, तुमचे सोशल स्किल्स अजून डेव्हलप करायचं आहे, छोटे छोटे कॅम्पिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे, आम्ही छोटे छोटे कॅम्प्स करू. महिलांनी बाहेर निघणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं, त्याच्यासाठी मग छान आपली पुढची पिढी पण छान घडवता येईल, कारण नाही तर त्याच त्याच याच्यात राहिले तर आपले म्हणजे विचार पण तसेच होतात. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकांशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या, किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्यावर. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे, म्हणजे मी तर एकदमच चंडीगड टू इकडे नागपूरलाच आले, पण त्याच्यातून मी खूप काही शिकले, खूप काही,
1: म्हणजे प्रवास करत राहिले,
0: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप आवश्यक,
1: खूप गोष्टी शिकवतं. आणि मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील, हो ना, म्हणजे
0: करायलाच पाहिजे.
1: तर एकदा ते खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या मैत्रिणींना. तर एकता खंते आपण इथे आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार ताई.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि आता वनिता मंड कार्यक्रमात परत वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठलंही ललित लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललित बंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्य दृष्टी आणि कल्पनाशक्ती उपजतच असणं फार महत्वाचं ठरतं, हो ना? चला तर अशाच एका ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊयात. साहित्य विश्व या आमच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुलमुले यांचा ललित लेख.

अपूर्णांकांची बेरीज. निसर्ग हा फार मोठा खेळिया आहे बरं का. किती विविध आणि अपरिमित गोष्टी त्याने या पृथ्वीतलावर निर्माण केल्या आहेत, पण त्यातही त्याने मोठी मेख मारून ठेवली आहे बरं. इथे कुणीही स्वयंपूर्ण नाही,

नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नसतं, धारेचं रूप घेण्यासाठी त्या पाण्याला गिरीशिखरांची आवश्यकता असते. पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या धारेला सखल प्रदेश लागतो. सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो. तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण होतो. लेखक पुस्तके लिहितो पण त्याला वाचक लाभला नाही तर ते लेखन अपूर्णच असतं. वाचक लाभला पण समीक्षक लाभला नाही तरीही ते अपूर्ण असतं. काही काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतत सलत राहतं. नाटककाराने नाटक लिहून पूर्ण केलं पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्णता नाही. मग त्याला दिग्दर्शक लागतो, अभिनय करणारे कलाकार लागतात, नेपथ्यकार, रंगभूषाकार लागतात, संगीतकार, प्रकाश योजनाकार, अगदी घंटी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कुणीतरी लागतं. पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते. छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात. इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाल्या की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो. पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत. समजा तुमच्याकडे एक अख्खी पोळी आहे, तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले. त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला, तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत. आठवतं ना? दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली, त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू. मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या काही अवघड परीक्षेला सामोरं गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या तर काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणितांची प्रश्नपत्रिका असते. एक प्रश्न सुटल्याचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं आणि म्हणतं, चल सोडव मला. अंकगणितातले प्रश्न विचारे त्या मानाने सोपे, साध्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार. पण सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कसलं? आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक. कठीण प्रश्नही विचारायचे आणि उत्तरं बरोबर आली तरी तुमची पद्धतच चुकली, पायऱ्या पायऱ्यांनी गेलाच नाहीत म्हणून गुणही कापायचे, असा हा खडूस परीक्षक. आपलं वय जसं जसं वाढत जातं तसतसे याचे प्रश्नही कठीण होत जातात. आता तो बीजगणितात शिरतो आणि आकड्यांना सोडून क्ष, य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाजच नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो, हां आता सोडव बघू हे समीकरण, क्ष अधिक दोन तृतीयांश य बरोबर 12. बाप रे, यातला क्ष हा आपला होऊ घातलेला नवरा असतो ज्याच्याबरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे, ज्याच्याशी आपले शारीरिक, भावनिक, आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहेत, असा आपला जीवनसाथी. त्याच्या सोबतीने आयुष्याचं समीकरण सोडवायचं. जमेल की नाही आपल्याला? विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवताना हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्ष ची किंमत कदाचित पूर्णांकात येतही असेल पण आयुष्यात आलेला हा क्ष मात्र अपूर्णांक आहे. याचं व्यवहार ज्ञान जरा कच्चच आहे, नाते संबंध याच्या लक्षातच राहत नाहीत.
व्यवस्थितपणाशी तर वाकडंच

या माणसाचं. लोकांकडे गेला की आपला घुम्यासारखा बसून राहतो आणि लोक याला शिष्ट समजतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. आपण मग या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून, कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण छे, काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच, हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो.

नाहीच, हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळपघळ काय बोलत बसते, लोकांचे गैरसमज होतात ना अशानं. हे अंते प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच, त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो, टोमणे मारतो, प्रकरण भांडणापर्यंत येतं. मित्र त्याला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळा होतो. घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात. खरं तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असतात, निसर्गनिर्मित अपूर्णांक. प्रकृती आणि पुरुष एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही. माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही. संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही. एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळणं, नाते संबंध जपणं, सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं. एकाच जशा काही उणीवा काही दोष असतात, तसेच पण वेगळे दोष वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात. स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा होतो, सामंजस्याचा न होता वितंडवादांचा होतो, कधीकधी विस्कटतो, मोडतो सुद्धा. याचे परिणाम त्या दोघांसह त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर करावया लागणाऱ्या तडजोडींना घाबरून अविवाहित राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून टाकणारं आहे. आपण एक अपूर्णांक आहोत याचं भान जाग असणं हे बऱ्याच समस्यांवरील बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकतं. खरं तर बरं, हा क्ष आपल्या आयुष्यात एकटा येत नाही, त्याच्याबरोबर र ल व ह ळ ज्ञ अशी भली मोठी फौज असते. यातील प्रत्येकजण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो. ही आणखी एक गंमत म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक 2/3 य बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक 2/3 य अधिक 1/5 व अधिक 5/7 ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसतं. एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे सासू सून, नणन भावजय, जावा जावा, भाऊ भाऊ, मेहुणा जावई इतकंच काय, आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्येही विविध आयामी संघर्ष उभे राहतात. या समीकरणांवर गणितातल्या सारखी ठोस उत्तरं नसतात, तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तरं योग्य की अयोग्य हे ठरवत असते. कधी कधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं हे लक्षात येतं, पण मागे फिरता येत नाही. बाण सुटून गेले असतात, जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण कायम असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो, त्यांच्यातलं चांगलं घेत राहिलो, सकारात्मक राहिलो, तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याच उणीवा आपल्याला दूर करता येतात. पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं जड करता येतं. आयुष्यात वजाबाक्याही होतात, काही वजाबाक्या काळ करतो, पण काही अपूर्णांकांना आपल्याला नाईलाजाने आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं. समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात. या जितक्या शांतपणे सहजपणे करू शकू तितका मनस्ताप आणि दुःख कमी होणार असतं. आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही,
ते जगाचं नियंत्रण करणाऱ्या

परमशक्तीच्या हाती जातं. वेळ आली की एका झटक्यात ती शक्ती हे समीकरण सोडवते. आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं. अवकाशाच्या विराट पोकळीत विरून जाणारं एक शून्य.

0: This is Akashvani, the news read by Valsa Williams.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गाव मोठे वर्क दान, गाव मोठे वर्क दान, तल माझ्या राजा तल रे सरजा बिगी बिगी बिगी बिगी डौलान डौलाने, गाव मोठे वर्क दान, गाव मोठे

चालली माया तुम्हाच्या टाकू वाजतय कुई कुई हातात पाणी झुळझुळ आणि फुलवीत जातय जाय

Mario Rada.

सोंगाडे या सिनेमातलं हे गीत होतं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम कदम, आणि या चित्रपटातलं हे आणखी एक गाणं.

हिला तुझे कप्पा लीला ढिला।

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. शांतता आणि

0: सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले.
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF ने 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार NDRF देण्यात आला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनाबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू

0: पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खाजगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक SS भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपींशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPT मुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री DR SJ यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक. देशातल्या पहिल्या ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. जलसंपदा विभागाच्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचा आरंभ. आणि नाशिक NMRDA दुसऱ्या वार्षिक सभेत 2026-27 236 कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पाला मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. यंदाच्या हंगामात नाशिक शहरात 41.8 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. कमाल तापमानात नेहमीच उच्चांक प्रस्थान

0: करणाऱ्या मालेगावमध्ये 43 अंश सेल्सिअस तर निफाड तालुक्यात यंदा सर्वाधिक उच्चांकी 44 अंश सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलं. बागलाण तालुक्यात उष्माघातामुळे सुमारे 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तर नाशिक शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाळा वाढत असताना पाणी पुरवण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेसह पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 281 गावं आणि वाड्यांना 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्यावर 1.5 लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवल्यात सर्वाधिक 83 गावं, त्याखालोखाल मालेगावमध्ये 62 तर सिन्नरमध्ये 47 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार असल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. त्याचा औद्योगिकरणाला लाभ व्हावा यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीनं कुंभ उद्योग संगम तसंच नाशिक गुंतवणूकदार परिषद पार पडली. यावेळी नाशिकमधील गुंतवणुकीचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर 14,000 कोटींच्या नवीन औद्योगिक गुंतवणुकीचे एकूण 314 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्याचे करार करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात धर्मध्वजा उभारणीचा सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वजा स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकवण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची 2री वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली. या सभेत सन 2026-27 या वर्षाबरोबरच 27-28 या वर्षाच्या एकंदर खर्चाला मान्यता देण्यात आली. वार्षिक 236 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पालाही यावेळी मान्यता देण्यात आली. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आता आपण ऐकलं. आता भावधारा कार्यक्रम.

वसंत निनावे यांचं हे गीत होतं, साकार बर्वे यांनी गायलेलं. आणि आता ऐकूया डॉक्टर शिरीष देशपांडे यांचं गीत, सुलोचना देवलकर यांनी गायलेलं आहे.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: युद्ध म्हणजे मानवतेचा शत्रू असं अवघं जग म्हणत असतं, तरी सुद्धा ठिकठिकाणी युद्ध होतच राहतात. सामान्य माणसं त्यात होरपळत राहतात आणि सत्ताकांक्षी राज्यकर्ते देशभक्तीचं आवाहन करीत त्यांना युद्धात ओढत राहतात. देशभक्तीची आणि युद्धाची ही दुसरी बाजू सामान्यांच्या नजरेपासून दूरच राहते, पण कधीतरी कुणीतरी ती मांडायचं धाडस करणाराही निपसतो. जपानी दिग्दर्शक कोजी वाकामात्सू यांच्या 2010 सालच्या कॅटरपिलर या चित्रपटानं हे धाडस केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये लढणारा लेफ्टनंट कुरोकावा घरी वीरपुरुष म्हणून परततो, तो अपंग होऊन घरी

0: आणण्यात येतं ते त्याचं धड, हातपाय नसलेलं, बहिरं आणि मुकं, पण छातीवर तीन तीन शौर्य पदकं आहेत. त्याची ही अवस्था पाहताच त्याची बायको शिगेको आकांत करते, पण गाव अभिमानानं देशभक्त वीरपुरुषाचं स्वागत करतं. शिगेकोला वीरपत्नी म्हणून गौरव लागतं. पहिला धक्का ओसरल्यावर घरातली मंडळी अंग काढून घेतात आणि आल्या गेल्याकडून आपल्या देशभक्तीचं आणि त्यागाचं कौतुक करून घेत राहतात. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात युद्धाच्या धुमश्चक्रीत कुरोकावानं शत्रूच्या स्त्रियांवर केलेले बलात्कार प्रेक्षकांच्या मनात असे कोरले गेलेले असतात की त्याचं हे अपंगत्व पाहताना त्याच्याविषयी नव्हे तर त्याच्या या तरुण पत्नीविषयीची कणवस दाटत राहते. परिस्थितीनं चिडचिडा झालेला कुरोकावा सगळा राग बायकोवर काढत राहतो. भुकेचा राग, तहानेचा राग, आपल्या असहाय्यतेचा राग, त्यातच कुरोकावाच्या धडाच्या शारीरिक भुकेची भर पडते. घरच्या शेतीची कामही बघणारी शिगेको हे सारं मुकाट्यानं सहन करत त्याची सेवा शुश्रूषा करत राहते. तिच्या मौनामागे खदखदू लागलेला ज्वालामुखी प्रेक्षकांना जाणवू लागतो. शिगेको नवऱ्याच्या छातीवर त्याची शौर्य पदकं लावून एका मोठ्या बाबागाडीत त्याला घालून रोज गावात फिरायला घेऊन जाऊ लागते. गावकरी पतीची सेवा करणाऱ्या वीरपत्नीचं कौतुक करत राहतात. कुरोकावाला मात्र आपल्या अपंगपणाचं प्रदर्शन मांडलं जातंय याची असह्य जाणीव व्हायला लागते. वाटेत देशभक्तीच्या उत्साहानं सळसळणाऱ्या तरुण मुलांच्या मिरवणुकी भेटू लागतात. जपान महायुद्धातला महत्वाचा मोहरा ठरू पाहतोय. कधी एकदा सैन्यात भरती होतोय असं तरुणांना झालंय. कुरोकावाच्या धाकट्या भावालाही सैन्यात भरती व्हायचंय. जिच्याशी तो लग्न करणार आहे ती मुलगी त्याच्या या निश्चयानं हादरली आहे. तिला दिसते ती त्याच्या भावजईची अवस्था. तू भरती होऊ नकोस, तुझ्या होणाऱ्या बायकोचा विचार कर असं भावजय त्याला परोपरीनं सांगते. पण तो तिच्या पुढे येतो तो गणवेश घालून तिचा निरोप घ्यायला. युद्धाच्या बातम्या रेडिओवर आग ओकू लागतात आणि एक दिवस रेडिओवर बातमी येते, सामान्य देशवासियांचा भीषण संहार घडवून आणून झाल्यावर जपानच्या सम्राटानं महायुद्धात शरणागती पत्करली आहे. वीरपत्नीचं बिरुद जपत शिगेकोनं आपल्यावर सूड घेतलाय याची जाणीव झाली आहे ती फक्त कुरोकावाला. ना त्याला जगता येतंय ना मरता येतंय. अखेर तहानलेल्या कुरोकावाचं ते धड सुरवंटासारखं सरपटत शेततळ्यापाशी येतं. आपलं तोंड पाण्यापाशी नेतं आणि पाण्यात कोसळतं. तिकडे घरात आग भडकली आहे. शौर्य पदकांसह थाटात मांडलेली सम्राट सम्राज्ञीची तस्बीर आगीच्या भक्षस्थानी पडते आहे. त्या तस्बिरीच्या रूपातच चित्रपट युद्धखोरीवरची आपली जळजळीत कॉमेंट करतो आणि ती कॉमेंट येते एका सामान्य सैनिक पत्नीच्या मौनाच्या बोलक्या दृश्यांच्या माध्यमातून.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात ऐकूया हळदीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचन केलंय रुचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, हळदीच्या उत्तम वाढीसाठी चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. 5.5 ते 7.5 दरम्यान सामू असणारी उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेली गाळाची जमीन आवश्यक आहे. अतिभारी काळी चिकण मातीयुक्त तसंच क्षारयुक्त आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत हळद लागवड करू नये, कारण कंदकूज आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव होतो. दगडगोटे असलेली मुरमाड जमीन टाळावी. जमिनीची चांगली मशागत करून मे जून महिन्यात तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस असताना लागवड करावी. उत्पादकता आणि कुरकुमींचं प्रमाण लक्षात घेऊन निरोगी दर्जेदार बेणे निवडावेत. लागवड गादी वाफ्यावर करावी. बेणे प्रक्रिया करावी. जोड ओळीतलं अंतर 1 फूट आणि 2 बेण्यातील अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. लागवड खोलवर करावी. मंडई हळदीसाठी इनलाईन ठिबक पद्धतीचा वापर करावा. ठिबक नळापेक्षा ड्रीपरची निवड महत्त्वाची असते. सगळ्या ठिकाणी समप्रमाणात पाणी देणार

0: करणाऱ्या दाबनियंत्रित ड्रिपरचा वापर करावा. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी खतं मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रिपरमधील अंतर आणि ड्रिपरचा ताशी प्रवाह यांची माहिती मात्र आपल्याला असणं आवश्यक आहे. आता या ठिबक सिंचनाचे हळदीसाठी कोणते फायदे आहेत? तर मुळाशी योग्य ओलावा राखल्याने हळदीची लवकर आणि एकसमान उगवण होऊन वाढ जोरदारपणे होते. पाणी अन्नद्रव्य कार्यक्षम मुळांच्या कक्षेत दिल्याने त्यांचा पुरेपूर वापर होतो. पाण्याची 50% बचत होते, खतांमध्ये 30% बचत होते आणि विजेमध्ये 40% बचत होते. मजुरीमध्ये देखील 30% बचत होते. कंद कायिक वाढीवर नियंत्रण शक्य होतं. जमिनीतील पाणी हवा यांचा कायमस्वरूपी समतोल राखला जातो. ठिबक सिंचनाद्वारे पाणी सुरू असतानाही भरणी फवारणी आपल्याला सहज करता येते. दाबनियंत्रित ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून चढ आणि उताराची जमीन लागवडीखाली आणता येते. उत्पादनात 35-40% वाढ होते. मंडळी, मुळांशी योग्य तितकाच ओलावा असणं हे फार महत्त्वाचं असतं. जास्त ओलावा झाल्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव जाणवतो. त्याचबरोबर मंडळी, जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळी आणि ड्रिपरमधलं अंतर ठरवावं. हलकी कमी खोल जमीन असेल तर ठिबक नळीतलं अंतर हे 4 फूट असावं, ड्रिपरमधलं अंतर 30 सेंटीमीटर आणि ड्रिपरचा ताशी प्रवाह हा 1 लिटर तासाला असावा. मध्यम खोल ते जास्त खोल आणि भारी जमीन असेल तर ठिबक नळीतील अंतर हे 4.5 फूट असावं आणि ड्रिपरमधलं अंतर 40 सेंटीमीटर असावं आणि ताशी प्रवाह 2 लिटर तासाला असावा. जास्त खोल आणि भारी जमीन असेल तर ठिबक नळीतलं अंतर 5 फूट असावं आणि ड्रिपरमधलं अंतर 50 सेंटीमीटर आणि ड्रिपरचा ताशी प्रवाह 2-3 लिटर ताशी असावा. तेव्हा मंडळी, हळदीसाठी ठिबक सिंचनाद्वारे जर आपण पाणी दिलं तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात हळदीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण खोप्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
2: श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटार फेशियाटीस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे. साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यानं होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची कारणे बद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे. तसेच कोणत्याही आजाराची, विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हायडोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप चे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निघाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात, तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल अनिमियामध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणं बघायची झाली तर सांधे दुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना.

0: असताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्त्रोतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे ते ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गरमी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
1: गाई एकटीच काय बडबडते आहेस?
0: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गरमीमुळं असह्य होतंय मला सगळं.
1: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
0: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
1: अग आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं तरी आपली चालू शकतात.
0: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
1: मग
0: अग कूलर एसी माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
1: अग हो आई, एसी कूलर मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
0: काय सांगतेस काय बाई. अग मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाबा असणार बघ.
1: अगाई सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ.

0: पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
1: काय सांगते
0: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
0: अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
0: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही. आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
1: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
0: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी. आणि हो, त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
0: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्ते करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोतेहो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलीत. सहभाग होता सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ संपत आलीये, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य, राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला। संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे

प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49,26,00,000 रुपयांच्या तरतुदीस मान्यता. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10,00,000 रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव प्रमोद जठार माधवी नाईक सुनील कर्जतकर विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी

0: सकाळी 7:30 वाजता होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी अनघा योगेश मगदूम. संध्याकाळचे 5 वाजत आहेत तेव्हा आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करीत आहोत. आपल्या या सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. ठीक 5 वाजता मुंबई केंद्रावरून ठळक बातम्या प्रसारित होतील. या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: मी रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढे सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. श्रोते हो, या आमच्या दुसऱ्या सभेत आपणा सर्वांचं पुनश्च आम्ही स्वागत करतोय. संध्याकाळचे 5:02 आणि 25 सेकंद झालेत. आता ऐकणार आहोत गीतसंध्या. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते मी सुशीला या चित्रपटातील गीतानं. उत्तरा केळकर यांच्या मुख्य स्वरातील रचना आहे जगदीश खेबुडकर यांची. संगीतकार आहेत राम कदम.

अतिशय सुंदर अशा गीतानं आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. चित्रपट होता सुशीला, मुख्य स्वर होता या गीतासाठी उत्तरा केळकर यांचा. ही रचना जगदीश खेबुडकर यांची होती आणि श्रोते हो या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. गीतसंध्या या कार्यक्रमात आता आपल्याला ऐकवते दीड शहाणे या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. अनंत जाधव हो गीतकार संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

0: कुछ नहीं लगता।
1: अगं आहेस कुठे? हल्ली विनिंग वॉकला पण येत नाहीस।
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो।
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले। अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओ वर ऐकतो ना, ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील।
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना, तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे।
2: वा, माझ्या आवडीचं, मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर, अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला। आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात। आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच, तेव्हा वेळेत ये बरं।
2: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर, प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही।
2: काय सांगतेस काय, मी यांना पण सांगते मग।
3: हा मी पण येणार आहे, मी पण येणार,
1: नक्की ये हा। कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे।
2: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे।
1: बरोबर। अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया।
3: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, डबा दे पटकन।
2: चल ग, चल ठेवते।
1: हा बाय बाय बाय, भेटू मग।
2: हो हो नक्की।
4: श्रोते हो, आपण हे जरूर या आमच्या 20 या विशेष कार्यक्रमासाठी आकाशवाणीचे 90 आणि रत्नागिरी आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राकडून हा खास कार्यक्रमाचं आयोजन। श्रोते हो, आपण ऐकत आहोत गीत संध्या कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। आता या

0: श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2024 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी, वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवं आहे,
0: हां,
1: तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बर,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल. तुम्हाला यातलं संत्र का हवं आहे, हे संत्र कशासाठी हवं आहे हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे, गर आहे, तो हवा आहे, तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं. बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9:30 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

गीताबरोबरच आजचा गीत संध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 6:10 आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी चित्रपट गीतं. मात्र त्यावेळी आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रम असेल गीतबहार. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 आता मुंबई केंद्रावरून युववाणी हा कार्यक्रम प्रसारित होतोय. श्रोते हो, आजच्या या युववाणी कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष मालिका आपण ऐकणार आहोत. त्याशिवाय वेध विश्वाचा मालिकेत माहिती आणि वेगळ्या वाटा या मालिकेत ग्राफोलॉजी या विषयावरील सतीश चावजी यांची मुलाखत ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं रंगत संगत या चित्रपटातलं. विनय मांडके, रवींद्र साठे, अरुण इंगळे आणि सुदेश भोसले यांनी हे गीत गायलं होतं. गीतकार होते प्रवीण दवणे आणि या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो असं म्हणतात. या आरशाकडे आपण ज्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खर तर इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी प्रेरणादायी ठरतात. आपण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहासवीरांनी प्रचंड मोठा असा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहासवीर म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण शंभूराजांना लहान वयातच कळल्या तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. हळूहळू शंभूराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 साली औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होतं. परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजर जबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर, धाडसी, शूर छाव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 रोजी दुःखद निधन झालं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त नागपूर आकाशवाणीतर्फे त्रिवार नमन.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युग आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDOने 7 आणि 8 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगायडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गायडेड दारुगोळ्यात करतं. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकवून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर स्पेस एक्सने 7 मे 2026 रोजी दक्षिण टेक्सासमधील स्टार बेस येथे Virgin 3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधीची स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभाव्यतः मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी फ्लाईट 12 साठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टरमध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठीच्या सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ, यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBCमध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कर्ते होण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर्स डे उत्साहात साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.

0: आत्ताचा पण संमती अडावत करी ह्या आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत. आता ऐकूया वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलेलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची हस्ताक्षर शैली म्हणजेच आपली हँड रायटिंग स्किल हे फक्त कागदावरचे काही शब्द नसून ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणारा एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलतेय बरं का. आज आपल्यासोबत आहेत याच क्षेत्रातील तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चावजी सर. ते आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे टू ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास, म्हणजे आपण जे लिहितो त्याचा जे हँडरायटिंग आहे आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. ज्यातनं आपण व्यक्तिमत्व, व्यक्तित्व, माणसाचा स्वभाव, त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यांना पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही,
1: पण असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर आहे ना मॅडम. कसं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे, म्हणजे आपण जो विचार करतो. जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल आणि तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल की तुमचं कागद सुद्धा फाटून जाईल.
1: हो, अगदी
2: बरोबर आहे. तर प्रेशर वाढलं तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा रागीट स्वभावाचा आहे, किंवा प्रेशर कमी असेल तर समजतो की हा मवाळ स्वभावाचा माणूस आहे. तर प्रेशरहून सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. असे अनेक पैलू आहेत, हा एकच पैलू नाही आहे. ओव्हरऑल जर पाहायला गेलं पूर्ण अल्फाबेट 26 अल्फाबेट याच्यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्ही म्हणाला, ते मोठे अल्फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, तर त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे की आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा इंग्लिशमध्ये तर आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. आता याच्यामध्ये कसं एक पेज कन्सेप्ट आहे, ज्याच्यात अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. ठीक आहे, जी जे वाय झेड पी क्यू हे जे शब्द आहेत हे मिडल आणि लोअर झोनचे आहेत. ठीक आहे, जसं ए मिडल आणि अप्पर झोनचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही आपली त्यांना, फक्त जेव्हा नाऊन वगैरे आलं त्यावेळेला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाईज आपली डेली जी एनर्जी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो की यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात, किंवा कोणी कोणी उजव्या बाजूला स्लॅन्ट झालेलं लिहितात, कोणी कर्सिव पण लिहायचं असेल तरी सरळ लिहितात, तर त्याचा पण काही प्रभाव होतो.
2: वा वा, प्रश्नच नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण पेज घेतलं एक आणि त्या पेज मध्ये समास असतो, चारी बाजूनी वरचा समास, खालचा समास, लेफ्ट अँड राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक

0: जर आपण जो लिहितो आपण लेखक म्हणू आपण त्याला, तर तो खूप डावीकडे लिहित असेल तर तो रूटशी कनेक्टेड आहे. जे तो कुठेही बाहेर गेला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी गेला तर तो आपल्या इंडियामध्ये येऊन माझं घर माझं गाव असंच बोलतो, माझी आई माझी आजी आजोबा माझी बहीण भाऊ हेच बघेल तो. समजा हा राईट मी लिहिणारा असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो, त्याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्याला काही काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते. आणि जे वरतून म्हणजे वरचा जो समास आहे खालचा समास आहे, जर वरपासून खालपर्यंत लिहित असेल तर असा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो, याचे कामं सक्सेसफुल होतील याची गॅरंटी नाही, कारण याला नियम नाही आहेत. हा नियम पाळत नाही, कारण नियम पाळणं आवश्यक आहे. लिखाणात सुद्धा तसे नियम आहेत की कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला जे अल्फाबेट शिकवले आहेत तसं आपण लिहित नाही, प्रत्येकाचे अल्फाबेट वेगवेगळे आहेत. आता एखादा अल्फाबेट घेऊन सांगतो उदाहरणाचं मी, की आता मी अल्फाबेट ए काढला त्याला समजा स्टार्टिंग स्ट्रोक आहे, ठीक आहे. एखादा अल्फाबेट घेतला मी हे नॉर्मली घेत असतो प्रत्येकाच्यामध्येच, इंटरनल स्ट्रक्चर जर डिस्टर्ब झालं असेल तर असे लोक जे आहेत ज्यांचं इंटरनल स्ट्रक्चर लेफ्टकडनं डिस्टर्ब झालं आहे तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात,
1: अच्छा
0: ठीक आहे. आणि ज्यांचं राईटला लूप आला असेल तर असे लोक पुरुषांविषयी म्हणजे हेटफुल असतात, तर त्याच्यामध्ये हा ट्रेट आढळतो. आता या ए मध्ये बरेचसे लपलेले आहेत असं एकच नाही, कसं आहे की रेफरन्स मध्ये आपल्याला सांगतात की कुठे काय लपलंय, कारण ओव्हरऑल आपण रायटिंग बघत असतो. आता जसं मी ओपन ए म्हटला किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला, असे बरेचसे लेटर्स ओपन होतात तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं, जसं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेला तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही करत असाल, गार्डलाईन लिहित असाल किंवा आर्केड, असे तीन प्रकार प्रमुख प्रकार आहेत. तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट स्वभावाचा असतो, तापट इन द सेन्स की तो चिडका आहे रागीट असं नाही, त्याला परफेक्शन हवं असतं असं म्हणायला हरकत नाहीये, ठीक आहे. आणि हा डिसिप्लिन असतो. जे लोक गार्डलँड देतात म्हणजे फुलांची माळ जशी असते तसं जर लिहित असतील तर हे लोक मवाळ असतात, या लोकांना कोणी युज करू शकतं, म्हणजे युज अँड थ्रो यांचं जास्ती होऊ शकतो. दुसरी गोष्ट, अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी व्यवसाय करू नये, कारण व्यवसाय जर केलं की त्यांची फसवणूक होण्याची चान्सेस जास्ती असतात.
1: पण हे मग भावना सगळ्यात समजून येतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या. सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात, तर सिग्नेचर कशी असायला हवी?
0: आता कसं आहे, सिग्नेचर मध्ये चार अस्पेक्ट आहेत, तुम्ही, तुमची आई, तुमचे वडील आणि तुमचा समाज, हे सगळे त्यात कव्हर झाले पाहिजे. आता बऱ्याचशा सिग्नेचर ज्या फॅन्सी बघितले आहेत मी, म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान अगदी इतक्या म्हणजे तावाने काढतात सिग्नेचर ती, की त्यांना वाटतं की मी इकडे सिग्नेचर बेस्ट आहे. आणि त्यात व्हेरिएशन येत असतं, म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही, दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रू आउट त्यांच्या त्या स्पॅनमध्ये. तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे करता सिग्नेचर जे करता तर ते करत असताना तुमचं अल्फाबेट जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे. आणि तुमचं पहिलं जे आहे पर्सनल प्रोनाऊन आय हा केव्हाही मोठा निघाला पाहिजे, म्हणजे तुमचं जे नाव असेल, जर माझं नाव सतीश आहे तर माझा एस मी मोठा काढला पाहिजे आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्याहून लहान काढले पाहिजे.
1: अच्छा,
0: हे जर महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँडरायटिंग, म्हणजे तुमचं हँडरायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करतं की आणि डॉट्स ते डॉट्स मी कुठे द्यावेत आणि कशा करता द्यावेत त्याला पण मिनिंग आहे. हा एक वेगळा विषयच आहे.
1: अच्छा, सिग्नेचर काढताना काही अल्फाबेट्स खाली येतात काही वर येतात मग ते कटल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे?
0: नाही, तुमची सिग्नेचर कट व्हायलाच नको.
1: अच्छा,
0: आणि कुणाची सिग्नेचर तुमचा खोडखाड असेल तर त्यात सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकते, डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती. आणि काही काही लोक सिग्नेचर करून खालती रेज ओढतात ती मागे रेज घेऊन पुन्हा पुढे येतात, तसं पण करू नये.
1: पण मग सर, या सगळ्यातनं जर कोणाचं चुकीचं असेल काही तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का?
0: हो, का नाही निघतात. जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली, कसं आहे मॅडम की 21 डेज 42 डेज आणि 90 डेज एवढी प्रॅक्टिस करावी लागते. 21 डेज जे आहे ते कशा करताय की तुम्हाला ती सवय व्हावी,
1: सवय,
0: ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे, कारण हा कसं आहे की सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे याचं मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे, पण सबकॉन्शियस माइंड हे 24 तास तुमचं जिवंत असतं. जसं श्वास घेणे, पापणी आपण लवतो, तर हे जे प्रकार आहेत हे सबकॉन्शियस माइंड होतं, आता जाणवत पण नाहीये. सबकॉन्शियस माइंड वर हा विषय जो आहे तो आधारित आहे, तर म्हणजे थॉट प्रोसेस, ठीक आहे ना. आता आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते जाणवतं की हा कुठल्या कॅटेगरीत बसणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय इतके बिघडतात आहेत. फॉर एक्झाम्पल, रायटिंग करताना समजा झिगझॅग येत असेल, कर्व फॉर्म होत असतील, म्हणजे कॉनकेव किंवा कॉन्वेक्स जर कर्व फॉर्म असतील, ज्यांचे कर्व असे येतात म्हणजे कॉन्वेक्स म्हणून पण आहे सध्या, म्हणजे खालतून भाग उथळ आहे असं आपण जर बघितलं, तर ही व्यक्ती कुठलंही काम करत असताना म्हणजे कुठलंही काम करायला दिलं की इलेक्ट्रिकचं बिल तू भरायला जा, तर हा जोपर्यंत जी डेट येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही. त्याकरता तो लाख शिव्या खाऊन घेईल घरच्या लोकांच्या बोलणे ऐकून घेईल, पण तरी पण तो, पण याची खासियत अशी आहे की हा जाऊन तो वेळेत काम करेल, मग वादळ उद्या पाऊस उद्या काही उद्या तो काम ते पूर्ण करेल. पण हा जर कॉन्व्हेक्स असेल तर हा माणूस काम करणारच नाही. कॉन्केव झाला असेल इट्स ओके, हे चालतं, की हा माणूस काम करेलच. म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत, आपल्या हॅबिट्स ओळखायचे आहेत, स्त्री आहेत.

0: नवऱ्यांना ओळखायचं आहे तर त्याच्याकडे शास्त्र चांगलं आहे, किंवा नवऱ्याला पण बायको ओळखायची आहे त्याच्याकरता पण चांगलं शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही कसं की एकमेकांना अचूक पाहू शकता आणि आपल्यातल्या उणीवा काय आहेत त्या आपण काढू शकतो आणि ग्राफोथेरपी करून त्या आपण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस खूप वाढलेले आहेत, म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर.
1: तर या ग्राफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा कसं आहे माहितीये का, की ग्राफोलॉजी हा सुद्धा एक अँगल आहे. आता हळूहळू लोकांना समजतोय. आता मी बरेच सांगतोय मी की तुम्ही हँडराइटिंग मॅच करा. कसं असतं की मी तुम्हाला जसं म्हणतो स्लांटचा विषय तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला होता, जो इंटरनल स्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणं होणारच. तर हे जे वाद छोटे मोठे तर यातून तुम्हाला जाणवतील. पण समजा जर तर इंटरनल स्ट्रक्चर जास्त डिस्टर्ब झालं असेल या ठिकाणी तर हे वाद विकोपात जातात. त्याच्याकरता दुसरं एक ट्रीट असं आहे की रायटिंग करत असताना जर स्लांट ज्याला म्हणतो आपण की लेफ्ट म्हणजे स्लांटिंग टुवर्ड्स लेफ्ट स्ट्रेट किंवा राईट, जर समजा एखाद्या दोघांपैकी मेल किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा जर स्लांट बिघडला असेल तर त्यांचं जमणारच नाही, कारण कुठेतरी ती रेषा जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हा जो स्पॅन आहे हा त्यांना मिळाला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची शक्यता आहे. जर समजा एखादा स्लांट लेफ्टला आणि एखादा राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डायव्हर्शन चान्सेस जास्ती असतात. म्हणजे आम्ही पाहिले आहे त्याचे.
1: अच्छा.
0: म्हणजे या ठिकाणी आम्ही जेव्हा चेक करतो तर त्यावेळेला जाणवतो की हे बघायला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट मी म्हणजे सांगतो आमचं पटतच नाही, मी म्हटलं तुम्ही रायटिंग करा कुठे. आता माझ्याकडे मी शाळेचं काम करतो, माझ्या पुस्तकांना सप्लायचं काम होतं माझं, त्यावेळेला पूर्ण भंडाराची शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे माझ्याकडे आले होते. आल्यानंतर ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही सर म्हणे, आणि त्यांनी जेव्हा रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की मॅडम पैसा नाही असं होऊ शकत नाही. कसं काय म्हणता म्हणजे तुम्ही रायटिंग सांगते मला. तर हे तर दिसतं त्याच्यामध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे मनी मनी जो तुमचं आर्थिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते ग्राफिक तुम्हाला काम करते. कसं की अल्फाबेट वाय आहे, अल्फाबेट वायचा खालचा लूप, हा लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काढलाय यावर डिपेंड करतो तुमची इकॉनॉमी कशी आहे हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर बॅगेजेस किती आहेत, कर्ज किती तुमच्यावरती ते पण दिसतं. वाय आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची जी अपेक्षा असते की मी जीवनामध्ये काय करायचं आणि त्याकडे तुम्ही धडपडत असता आणि त्याकरता तुम्ही नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता. पण ते सगळे मार्ग चांगलेच असतील असं काही महत्वाचं नाहीये, तर ते तुमच्या हँडरायटिंग मध्ये दिसणार की तुम्ही काय करताय.
1: सर आता ह्या सगळ्या भावनेंचा इमोशन्सचा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, नातेसंबंधांचा पण विचार केला, पण एखाद्या जर तरुणाला आपलं करिअर निश्चित करायचं असेल तर त्याच्या हँडरायटिंगवरून कळतं का की तो कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो.
0: हो. कसं असतं की ज्यांचे हँडरायटिंग कसं असतं की आम्ही एक फॉन्ट ठरवलाय की कुठल्या साईजला ते असायला पाहिजे हँडरायटिंग. आज समजा एखाद्या हँडरायटिंग मोठा आहे खूप मोठा आहे तर असा व्यक्ती जो आहे तो नॉर्मली तो जॉबच करतो.
1: अच्छा.
0: ठीक आहे. ज्यांचे अक्षर बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेवेमध्ये जातात ते लोक. आणि ज्यांचे रायटिंग करत असताना अप्पर झोन जर मोठा असेल तर ते जे इंटेलिजंट काम असतात जे डोक्याचे काम आहेत जे डॉक्टर्स आर्किटेक्ट असे ते काम करू शकतात की ज्यांना इमॅजिन करायचं आहे की एखादी जागा आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करता येईल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात की हा जो अप्पर झोन आहे अप्पर झोन ज्याला वरचा झोन म्हणतो हा तर हा झोन मोठा असला पाहिजे लिहिताना. आता कसं आहे की आपलं हे ऑडिओ असल्यामुळे कसं कळणार नाही म्हणजे श्रोत्यांना पण कन्फ्युजन होईल. जर तुम्ही गुगल केलं तर बरीशी माहिती आहे या विषयावरती, आता काही वाद नाही आहे. त्यात पण तुम्ही पाहू शकता की अप्पर झोन म्हणजे काय, मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय. लोअर झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, मिडल झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, अप्पर झोन मधले अक्षर कसे काढावेत, आपले अक्षर कसे आहेत आणि आपण ते कसे लिहितो आहोत. मग त्याच्यामध्ये कसं आहे की आमचे काही सिद्धांत आहे आम्ही त्या सिद्धांतात त्याला बसवतो आणि त्यानुसार जर लिहिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षर बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं, पण काही लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असंही असतं. तर त्या लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट असा ठरू शकतो का.
0: बघा अक्षर चांगले असणं खूप चांगले असणं हे पण चांगलं नाहीये, कारण एखादी गोष्ट खूप चांगली असतं पण चांगलं नसतं. आणि एखाद्याचे अक्षर खराब आहे म्हणून तो खराब असतो असं पण नसतं.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं आहे, जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतं की हे अक्षर घाबरट आहेत म्हणजे स्लो रायटिंग स्लो झालं आहे किंवा लिहिताना असा क्रॅम्प येतो असं हातामध्ये असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे घाबरट आहे, तो किती हिंमत दाखवत असेल तरी पण तो आतून पूर्ण पोखरलेला आहे की त्याला भीतीने तो पूर्ण पोखरलेला आहे तो, तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये जाणवतं ते. जर त्यांची अक्षरं समजा एक साधारण 3 mm 4 mm असतील तर ते ॲव्हरेज असतात ते, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅफोथेरपी करून तुम्ही ते सुधारू शकता ते. म्हणजे त्याला जे करायचं असेल, ज्या जसं आता माझ्याकडे काही लोक येतात त्यांच्या कोणाला, आजकाल तर कसं आहे की JEE NEET हे जास्ती फोकस आहे सगळ्यांचा. आता जे मुलं नीट करू शकत नाहीत

0: त्यांना सुद्धा आई वडील जबरदस्तीने किंवा मग त्यांनी केलंय म्हणून करावं म्हणून ते टाकतात असे माझे अनुभव आहेत. तेपर्यंत मी जेव्हा त्यांचं हँडरायटिंग बघतो, कारण मी एक फॉर्म भरतो ज्यावेळेला त्यांच्याकडनं, तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा
0: ठीक आहे. आता आपल्याला त्यांना म्हणता येत नाही, कारण आई वडिलांचं प्रेम असतं. तसंच तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो मी की जसं अल्फाबेट आर आहे, आता आर काढत असताना आपण तो काढला असेल पक्ष्यासारखा ज्याला खालतून गोल आलाय. ठीक आहे. आता हा जो आहे याच्यामध्ये गुड क्वालिटी आहे आणि पण याचं जे एक्सेप्टन्स आहे समाजामध्ये ते ऍव्हरेज असतं, म्हणजे खूप असेलच असं काही गरजेचं नाहीये. दुसरा आपण आर काढला पक्ष्यासारखाच, पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा. तर असे जे आहे त्यांना जे शिकवलं तेवढंच तो करणार. म्हणजे कशाकरता की फक्त परीक्षेत पास झालं पाहिजे, विषय संपला त्याचा. ठीक आहे. आणि पण हे पण लोक वेल ऍक्सेप्टेड असतात, कारण फॉलोअर असतात ते. जर आर रेश काढून रिट्रेस केला असेल तर यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते. ठीक आहे. आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
1: दोन लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लिहिल्यानंतर श्री काढतो ना, तसं करताना जर दोन हाफ सर्कल काढले. ठीक आहे.

0: असतात. जर आर रेष काढून रिट्रेस केला असेल तर यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी
1: नसते. ठीक आहे.
0: आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
1: दोन लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लेंथ श्री काढतो म्हणून, तसं करताना जर दोन हाफ सर्कल काढले, ठीक आहे, आता श्रोत्यांना कळेल तुम्ही काय सांगतोय ते. एक रेष आपण श्री करता जी काढतो तीच खालती आणून पुन्हा हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काढला आपण, त्यात जर अँगल फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला असेल, तर असे जर लोक असतात ते हे लोक सोशल असतात संबंधामध्ये, ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाहीये, ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झालाय तर ते लोक चिडके असतात आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात मग असे आर काढणारे. जर तुमचा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरा आर काढावा, म्हणजे पक्षासारखा पण ज्याचा लूप लहान आहे असा आर काढावा.
1: सर, जाता जाता आमच्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला हे सांगावं वाटेल की ग्रॅफोलॉजी हा जो विषय आहे हा प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले, एवढ्या करता की आताचं जग फार फास्ट चाललं आहे आणि आता जे कुठे आता नोकरी करणार तर जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, तर त्या ठिकाणी तुम्ही स्किल्ड असायला पाहिजे. आता स्किल डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं हँडरायटिंग हे तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे आणि हा अँगल आपल्या जीवनामध्ये आहेच आणि याची जाणीव ठेवून तुम्ही ते शिकावं. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं असेल तर नागपुरातच माझी संस्था आहे, तुम्ही शिकू शकता. आणि कुठे जर समजा तुम्हाला याचं वर्कशॉप हवं असेल तर आम्ही ते फ्रीली अवेलेबल करतो, ते एवढ्या करता की याचा प्रचार प्रसार व्हावा, तुमच्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ या पद्धतीने पोहोचावं ही माझी मनस्वी इच्छा आहे.
1: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्राफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताचा पण वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युव आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा

0: Surged over 1% today, led by broad-based buying across most sectors. The Sensex gained 790 points to close at 75,399. And that is the end of this news bulletin.
1: KHz वरने न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आजची ही आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 6:25 झालेत. ऐकणार आहोत गीतबहार. कार्यक्रमाची सुरुवात करते खानदान या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं अतिशय लोकप्रिय गीत. ते ऐकूया. गीतकार आहेत नक्ष लायलपुरी आणि संगीतकार आहेत खय्याम.

श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत होतो भरोसा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. याला संगीत होतं रवी यांचं. या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, मात्र आपल्या मातीतील आपली गाणी आपण ऐकणार आहोत लोकसंगीतातून. कार्यक्रम असेल 6:45

0: द्वैपाक्षिक सम्बन्धान् अग्रिम स्तरे नेतुं सज्जते स्तः। कांग्रेस दलस्य नेता वी डी सतीशन वर्यः केरलम राज्यस्य मुख्यमंत्री भविष्यति इति वार्ताः।
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz ह्या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। श्रोतेहो, ही आहे आजची आमची दुसरी सभा। संध्याकाळचे 6:30:29 झालेत। आता सांगतोय रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। श्रोतेहो, सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या उर्वरित कार्यक्रमांविषयी। या रूपरेषेनंतर म्हणजे 6:35 जितेंद्र घुडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करू। त्यानंतर 6:45 आपल्या मातीतील आपली गाणी अर्थात लोकसंगीत ऐकणार आहोत। 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:30 श्रोतेहो प्रसारित होणार आहे आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात आनंद घेऊया गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादाचा। लेखन केले कोमल कळंबटे यांनी, सहभाग आहे ऋचा गद्रे रोहित देव आणि मोरेश्वर जोशी यांचा। 7:15 सुगम संगीत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाइट्स हे कार्यक्रम। 10:00 आपल्या सर्वांच्याच आवडीचा कार्यक्रम रजनीगंधा। 10:00 नाद ब्रह्म आज शास्त्रीय संगीत, यामध्ये विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार ऐकणार आहोत। ही होती उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोतेहो, आता जाणून घेणार आहोत शुक्रवार दिनांक 15 मे 2024 अर्थात उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयी। आमची पहिली सभा सुरू होईल 5:55, त्यामध्ये 6:05 सुविचार ऐकूया आणि त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात। 6:45 कृषीवाणी प्रसारित होईल, यामध्ये हवामानावर आधारित कृषी सल्ला ऐकूया। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हाडांची ठिसूळता या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती या विषयावरची माहिती जाणून घेणार आहोत। हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 दिनविशेष, तर 7:40 भावगीतांचा कार्यक्रम। श्रोतेहो, उद्या 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त मुंबई केंद्रावरून समन्वित कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत। 9:00 लखलख चंदेरी अर्थातच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 9:30 प्रसारित होणाऱ्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी वादातून संवादाकडे याविषयी ॲडव्होकेट सचिन रेमणे यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। श्रोतेहो, 11:05 असेल गाता रहे मेरा दिल, सादरकर्त्या सोनाली सावंत। पहिल्या सभेत 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। त्यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यात कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे यांच्याशी केलेली बातचीत। त्यानंतर ऐकाल आजची रेसिपी आणि मग आठवणीतील गाव भीमाशंकर या विषयावरची माहिती। 12:05 असेल गीत बहार, 1:40 सांगून नांदेड जिल्हा वार्तापत्र, 1:45 असेल भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके। तर श्रोतेहो, पुन्हा प्रसारित कार्यक्रमात 2:00 रत्नागिरी केंद्रावरून असेल कृषीवाणी, तर पुन्हा मुंबई केंद्रावरून 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये 5:02 गीतसंध्या अर्थात चित्रपट गीते, 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल युवक दोस्तांचा कार्यक्रम युववाणी। मुंबई केंद्रावरून आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करू। 6:10 गीतबहार, 6:30 सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा

0: वर माझं शिवार हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 8:15 पॉप म्युझिक. दिल्ली केंद्रावरील कार्यक्रमांमध्ये 9:15 स्पॉटलाइट, रात्री 9:30 चर्चा का विषय है, हे दोन्ही कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नारायणराव पटवर्धन यांनी गायलेला राग मिया मल्हार. त्याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आनंद घेणार आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची पुढील उद्घोषणा काही क्षणातच. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, संध्याकाळचे 6:35 आणि 45 सेकंद झालेत. आता जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण, व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1:45 हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्या

0: मध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात.
1: हा हा.
0: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेलं आहे.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही.
1: ह्या
0: अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: त्यामुळे परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता, बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे

0: लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 6:46 झालीत. श्रोते हो आता ऐकणार आहोत आपल्या मातेतील आपली गाणी अर्थात लोकसंगीत. श्रोते हो कार्यक्रमाची सुरुवात करते मी चंद्रकांत कडू यांच्या रचनेनं. कृष्णा शिंदे यांचा स्वर आहे आणि संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकत आहोत लोकस.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
2: श्रोते हो, ही तारीख तुमच्या लाडक्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रासाठी नक्की बुक करून ठेवा. अन्य कुठेही जाऊ नका, या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित रहा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात. आपण आनंद घेतोय लोकसंगीताचा. आता मी आपल्याला ऐकवणार आहे दामोदर विटावकर यांच्या मुख्य स्वरातील हे गीत.

दामोदर विटावकरणी सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. लेखन केले कोमल कळंबटे यांनी आणि सहभाग ऋचा गद्रे, रोहित देव आणि मोरेश्वर जोशी यांचा. श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमाचा आनंद आपण घेणार आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

संध्याकाळचे 7 वाजत आहेत. अर्थातच ही वेळ झाली आहे प्रादेशिक बातम्यांची. मुंबई केंद्रावरून हे बातमीपत्र प्रसारित होत आहे. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNG चा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल. शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550

किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे, कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2028 पर्यंत हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. CBI आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू

0: या तीन शहरांमधल्या एकूण 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा. संध्याकाळचे 7:11:45 झालेत. श्रोते हो, ही वेळ आहे काही ठळक कार्यक्रमांविषयी जाणून घ्यायची.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2024 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवं आहे, तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बर,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवं आहे, हे संत्र कशासाठी हवं आहे हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे गर आहे तो हवाय, तो मला आणण्यासाठी दोघांना मदत कर.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9:30 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 7:15 श्रोतेहो मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित होतोय. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था

0: ते म्हणाले,
1: मी उदरचा उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर्स आहेत. ही 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर्स आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये हे पीक कापणीचे प्रयोग केले जातात. हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उदाहरणार्थ महाराष्ट्र अधिक आंध्र प्रदेश अधिक कर्नाटका अधिक ह्या सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागीले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो. आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलंय सर त्यांनी, याला A2+FL. आता A2 मध्ये कशाचा समावेश होतो, कॉस्ट A2 उत्पादन खर्च A2 ची जी संकल्पना आहे A2+FL. आता A2 मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर, त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी लेबर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाडेने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस हे अनेक याच्यामध्ये किती आहेत सर. साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट A1 मध्ये 14 आयटम असे आहेत आणि A2 मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये A2+FL म्हणजे फॅमिली लेबर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण A2+FL म्हणतो. याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2+FL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेट कडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत त्या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी त्या किमती आपल्या समोर आता आहेत.
0: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. ते म्हणाले,
1: MSP दरामध्ये वाढ होत गेली आहे राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे नंबर एक. नंबर दोन, आणि त्या नंबर दोनला सुरुवात करताना परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, उदाहरणार्थ 2006 नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस आणखी अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. MSP वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतंय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेले आणि आम्ही अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, ह्याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा वेस्ट बेंगॉल मध्य प्रदेश दिल्ली पंजाब अशा राज्यांमध्ये ह्याच्या फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल. याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणी मिळते त्या शेतकरी कुटुंबाला

0: शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय, ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढत आहेत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते, म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी, फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी, तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती, ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला, आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन हे संकले सराय अय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीने कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केले होते, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम, वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतो आणि त्यामुळे खाद्यान्न, ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना, आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने, मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी? 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. हे सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनांनी तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

वृत्तविशेष हा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सहक्षेपित केला, जे आपण ट्यून केले 1143 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमची ही दुसरी आणि अंतिम सभा आहे. संध्याकाळचे 7:30 झालेत. श्रोते हो, आता ऐकणार आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. कार्यक्रमाचं निवेदन आहे रुचा गद्रे यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 24 वैशाख शके 1948 अर्थात 14 मे 2026. मंडळी, आज आपले माई, अण्णा आणि सदू त्यांच्या गप्पांमधून आपल्याला कोणती माहिती देत आहेत ते ऐकूया. ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे कोमल कळंबटे यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे. हा लाईट कधी येणार आहे देव जाणे. आता काळोख पण पडत आलाय आणि त्यात हे अण्णा अजून आले नाही आहेत. काय म्हणावं आता, त्यात ह्या पावसानं एक उच्छाद मांडला आहे. ह्यांनी छत्री पण नेली नाही आहे बहुतेक. आता कधी येत आहेत काय माहिती.
1: छे छे छे छे छे, हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. घरी माई एकटीच आहे, त्यात लाईट पण गेलेत, काळजी करत बसली असेल. एक काम करतो, पावसाचा जोर थोडा ओसरला की लगेचच निघतो घरी जायला. तसंही माईने सांगितलेलं सगळं सामान घेऊन झालंय. हा हा हा हा, तरी पण एकदा ना यादी चेक करतो, नाहीतर नाहीतर बाहेर हा निसर्गाचा प्रकोप आणि घरी माईचा प्रकोप.
0: मोबाईलचा प्रकाश दिसतोय, बहुतेक अण्णा आले वाटत.
1: माई, अगं ए माई, आलोय ग मी. ही घे भाजीची पिशवी, धर ना आधी. छे छे, या अचानक आलेल्या पावसामुळे सगळा गोंधळच झालाय बघ. त्यात पाऊस येईलच अशी शाश्वती नसल्यानं छत्री पण नेली नव्हती.
0: हो ना, हो माझ्याही मनात तेच आलं.
1: छे, आहे तर वळिवाचा पाऊस पण अगदी सागर संगीत पडतोय बघा कसा. आधी मळप काय, मग सोसाट्याचा वारा काय, काय त्या विजा लखलखत होत्या आणि कडाडत होत्या ना, मग हे वरुण देव अवतरले.
0: या सगळ्या वातावरणामुळे मान्सूनच सुरू झालाय असं वाटलं मला. अरेच्या अहो, तुम्ही भिजलात की काय, पावसानं गाठलंच म्हणायचं तुम्हाला.
1: होय ग, आता पहिल्या पावसात भिजल्याचा आनंद घेतला असं आपण म्हणायचं. हो ना, आता जाईल आता जाईल असं म्हणत दुकानाच्या आडोशाला उभा राहिलो होतो ना बराच वेळ. पण हा काय बुवा, कमी व्हायचं नावच घेईना. अगं शेवटी तासाभरानं जोर कमी झाला तसं म्हटलं ना, तेव्हा आपण म्हटलं की घरचा रस्ता धरावा, त्यात लाईट गेल्यानं रस्त्याला अंधार.
0: अरे देवा, मग काय केलं.
1: मग काय, मोबाईलच्या प्रकाशावर आलो आपला कसा तरी.
0: चला आलात ना. हा बर, तुम्ही आवरून घ्या, तोवर मी चहाच बघते.
1: आता कसं बोललीस, हा गेलो नि हा आलो माई.
0: हो, चांगला मोठा आल्याचा तुकडा कुठून घालते.
2: ओ अण्णानू, ओ माईनू, हाव काय घरात.
0: हा सदू काय, ये ये बाबा.
2: वय वय माईनू, मीच आहे.
0: ये ये बस बस.
2: ह्या काय, तुम्ही एकट्याच, अण्णा कुठे गेले म्हणायचे आणि आता ह्या टायमाला.
0: अरे आहेत, म्हणजे आत्ताच आलेत.
2: आत्ताच आलेत म्हणजे कुठे गेले होते.
0: काही नाही रे, आज आठवडा बाजार होता ना, मग भाज्या आणि काही सामान संपलं होतं ते आणायला म्हणून गेले होते. तुझ्या पुढे आलेत इतकेच.
2: असं होय.
1: अरे सदू.
2: अण्णा.
1: हा केव्हा आलास रे, आणि आज कशी काय वाट चुकलास म्हणायचं.
2: बस बस, काय अण्णानू, ह्या काय आत्ता आलो इतका.
0: अरे सदू, मला सांग, ही लाईटची काय भानगड आहे रे, म्हणजे कधी यायचे काय माहितीये का तुला.
2: काय माहिती आता.
1: अरे सगळं ठीक आहे ना रे बाबा.
2: कसलं काय आणि ठीक काय म्हणता अण्णानू.
1: या पावसानं सगळं गणित बिघडवलंय बरोबर ना.
2: हो ना, अहो काय इच्छारूच नका. ह्या वालवाच्या पावसानं आज जो काय धुमाकूल घातला नाही ना, तो काय म्हणून सांगू तुम्हाला.
1: होय रे, बऱ्याच ठिकाणी पडझड झाल्याच्या बातम्या आल्यात कानावरती माझ्या.
0: अरे बापरे, काय सांगताय काय.
2: हो तर माईनू, आणि हे लाईट गेलेत तर काय नुसता पाऊस पडला म्हणून नाही गेलेत. काय काय ठिकाणी लाईटीच्या खांबावरती झाड कोसळलेत.
0: अरे देवा, म्हणजे इतक्यात काय आता लाईट येत नाहीत.
2: आता काम सुरू आहे लाईटवाल्यांचं, बघू आता कधी येत आहेत ते.
0: बर बघूया.
1: अरे सदू, कुठे काय झालं बरं नेमकं.
2: अहो आंबा तर हा पानं पडल्यासारखा गल्लाय सगळीकडं, आणि काय

0: काही ठिकाणी
1: हां
0: शेवटची तोड व्हायची होती ना, पण ह्या पावसानं काय काय शिल्लक ठेवलेलं नाही म्हणायचं.
1: हां आणि कुठे काय घडलंय?
0: माडाचे शेंडे कोसळले एक दोन
1: हां
0: ठिकाणी,
1: हां
0: घराचे आणि गोठ्याचे पत्र उडालेत
1: बाप रे.
0: दोन चार ठिकाणी, आणि घरावर झाडं कोसळली आहेत, ह्या सगळ्या लाईटीच्या वायरीवर पडलेत झाडा.
2: बाप रे, म्हणजे खूपच नुकसान झालं म्हणायचं.
0: होय तर, अहो तो आंब्याच्या बागेत पडलेला सडा बघितला आणि जीव तुटला हो मायनू, काय सांगू तुम्हाला.
2: खरंय रे बाबा.
1: बरं सदोबा, चालायचंच हो असं. म्हणजे एवढ्या तेवढ्याने खचून जायला लागलो तर बघायला नको काय?
2: हो, आणि तसं बघायला गेलं तर हे काही नवीन नाही ना आपल्याला.
1: मग अरे आपण कोकणात राहतो म्हटल्यावरती या सगळ्याची सवय आहे आपल्याला. ही तर झलक आहे, खरा खेळ सुरू व्हायचाच आहे अजून.
0: वय वय अण्णानो, अगदी बरोबर बोललाव तुम्ही,
1: हां
0: पावसाचा खरा खेळ अजून सुरू व्हायचा आहे.
1: हां मग बरं सदू, शेतीच्या कामांचं काय, म्हणजे उरकत आली की नाही तुझी ती?
0: होय होय,
1: हां
0: बघू आता. म्हणजे दोन तीन दलं शिल्लक आहेत होते भाजावलीचे,
1: हां
0: या 4-8 दिवसात उरकून घेईन म्हणतोय, बघू आता कसं जमतंय.

0: हे आता रे बाबा,
1: तिथं ना आभा कार्ड, दाखले, प्रमाणपत्र सगळं काढून देणार आहेत काहीतरी.
2: होय होय, मी पण ऐकलंय हा की तिथे लोकांच्या तक्रारींना लगेच सोडवणार आहेत.
0: हां, हे मात्र चांगलं आहे की असं शिबिर भरवून चांगली सुविधा दिलीय मग.
2: होय ना माई, म्हणजे बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या लोकांना दाखले मिळवण्यासाठी हेलपाटे घालावे लागतात.
1: तर काय वो, शिबिर भरवतायत तर एक बरंच झालं म्हणायचं, नाहीतर एकेका दाखल्यासाठी 5-5 10-10 याला फेरा मारायला लागतात. त्यात पण काम काय होत नाहीत, चपला झिजतात त्या एकल्याच.
0: खरंय खरंय, आणि त्यात आता सगळा कारभार ऑनलाईन, त्यामुळे तर डिजिटली असाक्षर असलेल्यांना प्रश्नच निर्माण होत असेल ना की आता काय करायचं म्हणून.
1: मायनू मायनू, तुम्ही जे आता काहीतरी म्हणावलं ना, डिजिटली काहीतरी म्हणावलं,
0: असाक्षर
1: म्हणजे आम्ही त्यातलं ना सगळे. तर आणि यगलच दुखणं आहे बघा, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, दाखले, कागदपत्र सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहेत हे पण त्या शिबिरातनं, हे चांगलंच झालं म्हणा म्हणा.
2: होय होय,
0: मग तू जाणार आहेस का शिबिरात?
1: जायचा विचार करतोय माईनू, कारण माझ्या आधार कार्डावरची जन्मतारीख चुकलेली आहे
0: हो,
1: आणि मोबाईल नंबर पण लिंक करून घ्यायचा आहे.
0: ते मात्र हवं हो करायला.
1: तर किती दिवस म्हणत होतो आज जाईन उद्या जाईन, मी करून घेईन सगळं, तर राहून जात होत. आणि आता 7-12 पण काहीतरी अपडेट करायचं आहे ना, होत असेल तर हाताबरोबर त पण उरकून टाकेन म्हणतोय मी.
2: अरे सदू, मग विचार कसला करतोयस, जाऊयाच, मी पण येईन तुझ्या बरोबर.
1: हो चालतंय की.
0: पण हे आहे तरी कधी?
2: अग ते प्रत्येक तालुक्याचा कार्यक्रम ठरवत असतील हा, म्हणजे आपल्याकडे 2 दिवसांनी आहे बहुतेक.
1: होय होय, मी पण एकदा विचारतो नक्की कधी आहे ता.
2: हा ठीक आहे. हा पण सदू, तुझा आधार कार्ड वरचा फोटो नीट काढून घे बरं, मागच्या कार्डामध्ये तू अगदीच विचित्र दिसत होतास रे.
0: हो, मागे एकदा मलाही दाखवलं होतं हा लक्ष्मीनं, आणि वर म्हणत होती की ह्यांना बघून ते मशीन पण घाबरलं असेल.
1: हो मशीन नाही, ता काढणारच घाबरलेला होता,
0: वैतागलेला
1: होता. त्याच्यावर किती येईल तो काय करत होता बसलेला, त्यालाच माहिती काय
2: तरीच. मग असा फोटो काढून त्याने बदला पूर्ण केला म्हणायचं. बर, ह्यावरनं आठवलं ते म्हणजे जनगणनेची नोंदणी पण करायची आहे ना.
0: अरे हो खरंच की.
1: होय होय होय, आणि ती यंदाची काय ती डिजिटल जनगणना सुरू आहे ना.
2: अगदी बरोबर बोललास बघ,
1: म्हणजे आता घराघरची माहिती मोबाईल वरच भरायची आहे ना काहीतरी.
2: हो तर, परवाच एका कामासाठी म्हणून ना तहसील ऑफिसमध्ये गेलो होतो मी. काय भारी तयारी चालली आहे या सगळ्याची. या डिजिटल जनगणनेसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांवरती जबाबदारी दिली आहे म्हणे.
0: अहो काय सांगताय काय.
1: मला तर समजलंय अण्णांनू.
2: काय काय?
1: जवळपास 3,000-1,000 आसपास लोक आहेत या कामामध्ये. मग त्यात प्रगणक म्हणू नका, पर्यवेक्षक म्हणू नका, प्रशिक्षक म्हणू नका, एकदम सॉलिड काम सुरू आहे बघा.
2: हो तर असणारच ना. म्हणजे काय झालंय माहितीये, 2011 सालानंतर पहिल्यांदाच जनगणना होतीये, आणि ती पण डिजिटल पद्धतीनं. त्यातही कोणीही राहू नये हा कटाक्ष, म्हणून तर केलंय हे सगळं.
0: हा हे मात्र खरंय.
1: नाही नाही, तर सगळं ठीक आहे हो अण्णानू आणि माईनू, पण ह नेमकं काय करायचं तर काय बो लक्षात येत नाही आमच्या.
0: हो खरं तर मला पण उत्सुकता आहे याची की ही जनगणना नेमकी कशी होणार. कारण आत्तापर्यंत जनगणना म्हणजे कसं होतं, एक माणूस वही घेऊन यायचा घरी, नाव, वय, घरात राहणारी एकूण माणसं वगैरे सगळी माहिती विचारून त्याची नोंद तो वहीत करायचा की झालं काम.
2: अगं माई बरोबर बोलतेस तू, पण काळ बदललाय आता. मग काळानुसार या गोष्टींमध्ये बदल व्हायला नको का?
0: हो,
2: म्हणजे तशीही आता या प्रकारची डिजिटल जनगणना पहिल्यांदाच देशभरामध्ये राबवली जाणार आहे.
1: होय होय, आणि आता सगळं मोबाईल वरनं होणार आहे.
2: बरं, ह्या यंदाच्या जनगणनेची एक भारी गोष्ट म्हणजे नागरिकांना स्वतः ही माहिती भरायची आहे. हा म्हणजे सेल्फ इन्युमेरेशन म्हणतात याला. हा
0: हो का.
2: हा
1: बाप रे अण्णानू, ह्या आता काहीतरी म्हणलाव ना तुम्ही, अगदी इंग्रजीतून कुणीतरी फुलं टाकल्यासारखं.
0: हो पण कुठं भरायची ही माहिती?
2: माई त्यांनी दिलेल्या संकेतस्थळावरती म्हणजेच वेबसाईटवर भरायची आहे.
0: अच्छा, आणि ती भरायची कशी?
2: वेबसाईटवर जाऊन त्यावर असलेल्या 34 प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यायची. हा म्हणजे आपली अचूक माहिती भरायची.
0: बर,
1: काय काय म्हणालो अण्णानू, 34 प्रश्न.

0: अहो माईनू, तुम्हाला सांगतो माझ्या लग्नात सुद्धा इतके प्रश्न विचारले. तर काय हो, तवा फक्त मुलगा शेती करतो का एवढंच विचारलं होतं बघा.
1: सदोबा, तेव्हाच ठीक होत, पण आता काय फक्त या प्रश्नांवर सुटका नाहीये. म्हणजे आता सगळं विचारतील, म्हणजे बघा, घर, शिक्षण, मोबाईल, इंटरनेट, अगदी सगळी माहिती हवी आहे त्यांना.
2: नाही म्हणजे मनात आलं म्हणून आपलं बोलतीये.
0: अहो बोला हो माईनू, तुम्ही बिंदास मध्ये बोला.
1: अगं बोल ना माई, काय बोलायचंय तुला.
2: नाही म्हणजे हे सगळं खरं आहे ना, कोणी फसवणूक तर करणार नाही ना ही सगळी ऑनलाईन माहिती घेऊन.
1: शंका रास्त आहे हा तुझी, पण माई घाबरू नकोस. सरकारचं अधिकृत पोर्टल आहे, त्यावरच आपल्याला आपली माहिती भरायची आहे. कुठल्याही चुकीच्या वेबसाईटवर माहिती भरायची नाहीये.
0: आधी त्या आपल्या वाडीतल्या बंड्याला सांगायला पाहिजे. म्हणजे गेल्या टायमाला त्याच्या मोबाईल वरती मोफत ट्रॅक्टर पाहिजे असेल तर दिलेल्या लिंक वरती काय तर क्लिक करा असा मेसेज आलेला होता. आणि ह्या शान्यानं लिंकची खातरजमा न करताच ट्रॅक्टर फुकट मिळतोय ह्या मोहयापाय त्यानं क्लिक केला.
2: हो, आणि स्वतःच बँक खातं रिकाम करून बसला. अरे माहितीये मला त्याबद्दल, म्हणून शंका आली आपली उगाच. हो,
1: म्हणूनच प्रशासन लोकांना जागरूक करतय. हा
0: बरोबर आहे अण्णानू तुमचं.
2: हो पण अहो हे भरायचंय कधीपर्यंत?
1: 1 मे ते 15 मे या दिवसांमध्येच ही माहिती स्वतः भरायची आहे. आणि ही माहिती भरल्यानंतर SEID मिळणार.
2: आता ते काय असतं आणखीन?
1: म्हणजे आधार पॅन सारखा अजून एक नंबर.
0: इथं आमचं आम्हाला मोबाईल नंबर पण लक्षात राहत नाही. हे नंबर कुठं लक्षात ठेवायचं अण्णानू?
2: अरे लक्षात कशाला ठेवायला हवंय, वहीत लिहून ठेव आणि मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेव की झालं.
0: हा ही मात्र सॉलिड आयडिया सांगितली ना तुम्ही. मला सुचली नाही पण तुम्हाला सुचली तर बरं झालं.
1: बरं साधू, वहीत लिहून ठेवलंस ना, तर ती वही कुठे ठेवलीये हे विसरू नकोस. म्हणजे
0: असं सांगणार म्हणून नाही नाही तर काय झंझटच ठेवणार नाही बघा अण्णानू. माई बोलल्या तसं तो नंबर जो काय देतील ना तो आपला मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवीन मी.
1: ही मात्र तुझी बेस्ट आयडिया आहे. हा कारण हा नंबर जपून ठेवायचा आहे बरं, आणि प्रगणक घरी आल्यावरती त्यांना तो द्यायचा आहे.
2: आता हे प्रगणक कधी येणार मग?
1: 16 मे पासून ते सुरुवात करणार आहेत, ते अगदी 14 जून पर्यंत सगळ्या घराघरात जाणार आहेत.
2: अच्छा असे होय.
0: मला एक विचारायचं आहे अण्णानू, मला हे आधी सांगा, ही जनगणना एवढी महत्वाची आहे काय? हो
2: घ्या प्रश्न.
1: अहो सदोबा, संपूर्ण देशाचं नियोजन त्याच्यावरती होतं बरं.
0: होय काय?
1: हा म्हणजे कसं आहे माहितीये, किती लोक कुठे राहतात, कोणाला कसल्या सुविधा हव्या आहेत, देशाची एकूण लोकसंख्या, ही सगळी माहिती यातूनच तर मिळते. म्हणजे सरकार त्यानुसार विकासाच्या दृष्टीनं योजना आखू शकतं.
2: म्हणजे रस्ते, पाणी, शाळा सगळंच. हो ना?
1: हो अगदी बरोबर बोललीस माई. म्हणूनच आपण आपली खरी माहिती देणं गरजेचं आहे.
2: मला एक बरं वाटतंय, म्हणजे सरकार आता गावाकडेही लक्ष देतंय ना. ते
0: खरंय खरंय माईनू तुमचं म्हणणं. गाव बदलतंय, आधी दिवा नव्हता, आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. काय
1: आता कसं बोललास सधू?
2: हा अगदी खरे आहे, पण ही डिजिटल जनगणना उपयोगाची आहे आणि त्यामुळे काम पण झटपट होईल.
0: म्हणजे काय तर डिजिटल इंडिया काय फक्त नावाला नाहीये, खरंच इंडिया डिजिटल झालंय असं मला सांगायचंय.
1: गोष्टी कितीही डिजिटल झाल्या तरी पण आपली गावाकडची माती आणि माणुसकी कायम राहिली पाहिजे.
0: काय काय बोलला अण्णानू, माती आणि माणुसकी हे महत्वाचं.
2: अण्णा आपण स्वगणनाही लवकरात लवकर करून घ्यायला हवी.
1: हो हो, आपण माहिती तर भरायचीच आणि या विसरभोळ्या सदूला पण आपल्या बरोबर भरायला लावायची आहे.
2: हो, नाहीतर म्हणायला मोकळा कामाच्या गडबडीत राहिलं म्हणून.
0: नाही माईनू असं काय पण होणार नाही. मी आता तुमच्याकडनं सगळं समजून घेतलंय, त्यामुळे मी सगळी माहिती काय म्हणालो ना तुम्ही स्वगणना करणार आणि इतरांना पण आठवण करून देणार वाडीतल्या सगळ्या लोकांना.
2: छान छान, पण काय रे सदू, यावेळी मुलांसाठी उन्हाळी शिबिर भरवणार होतात ना, अरे त्याचं काय झालं? म्हणजे कधीपासून सुरू करताय साधारण?
0: होय होय माईनू, 2 दिवसापूर्वीच आमच्या मंडळाच्या मीटिंगमध्ये हा विषय झालेला आहे. पुढच्या आठवड्यात करायचं ठरतंय.
2: बर,
0: या महिन्याच्या सुरुवातीला घेणार होतो पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे परीक्षांचे निकाल लागायचे होते

0: गावाला येणाऱ्यांची संख्या पण काय कमी आहे काय?
1: हो तेही आहेच रे बाबा.
2: पण सदोबा, ठरलेल्या नियोजनानुसार सगळं सुरळीत पार पाडायची जबाबदारी तुझी आहे. हा
0: अण्णानू, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका.
2: होय ना,
0: बघाच कसं धम्माल शिबिर घेतो ते.
2: बरं सदू, आधी एक काम करायचं. ते म्हणजे पुढच्या 4 दिवसात किती मुलं येणार आहेत ना त्याचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानुसार त्यांच्या नाश्त्या पाण्याची सोय बघायची आहे. हा
0: बरं बरं.
2: शिबिराची वेळ सकाळचीच 8-8:30 ठेवायची. म्हणजे पुढे 2-3 तास त्यांच्याकडनं चित्रकला किंवा अन्य उपक्रम ठरवले ना तर ते पूर्ण करून घेता येतील. हा
0: होय होय अण्णानू, तर सगळं बघतो मी.
2: बर.
0: आणि माईनू, तर तुम्हाला मध्ये बोललो ना तर पण करायचं आहे आपल्याला.
1: हो हो, मी पण बोलले आमच्या ज्येष्ठ महिला संघातल्या माझ्या सहकाऱ्यांशी. काही जणी बाहेर असतील त्यावेळी, पण ज्या आहेत त्या मात्र यायला तयार आहेत ना. तसं माझं बोलणंही झालंच आहे आणि थोडंफार नियोजन केलंय काय करता येईल याचं.
2: एक मिनिट. अरे काय काय काय, म्हणजे काय चाललंय काय? मला पण सांगा ना कुणीतरी. आणि अरे सदू, ही माई काय करणार आहे याच्यामध्ये सांगा.
0: सांगतो
2: सांगा.
0: अहो, आपण सकाळी लवकर बोलवणार ना पोरांना.
2: बरोबर.
0: तर मग सकाळी सकाळी जरा प्रार्थना, श्लोक, बोधकथा पण यानं सुरुवात करून द्यायची आणि मग पुढे आपण जे घेऊ त्याला सुरुवात करायची. अशी आम्हाला आयडिया सुचलेली आहे.
1: मग काय, सदू आला माझ्याकडे आणि मला सांगितलं त्याने हे सगळं. अहो, मला पण आवडली त्याची कल्पना.
2: होय ना, मस्त.
1: म्हटलं संस्कार संस्कार म्हणजे वेगळं ते काय असतात. आणि म्हटलं शिकवू मुलांना रोज नवीन श्लोक, प्रार्थना आणि बोधकथांच्या माध्यमातून 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्यांना समजतील आणि आपला पण हेतू साध्य होईल ना.
2: खरंय
0: अण्णानू, माईनी काय तर ग्रीन सिग्नल दिल्यानंतर हे करायचंच अशी कल्पना बाकीच्यांना पण दिली मी.
2: बर.
0: आणि त्यांनी पण काय हरकत नाही घेतली. नी मग काय करायचं ठरलं आता सगळं.
1: आणि मी पण मग लागलीच आमच्या ज्येष्ठ महिला संघातल्या सहकाऱ्यांशी बोलून घेतलं. काही जणी आता सुट्ट्या आहेत तर नातेवाईकांकडे जाणार आहेत म्हणाल्या. मग ज्या आहेत त्यातल्या काही रिटायर्ड शिक्षिका आहेत त्यांच्याशी बोलले तर त्या तयार झाल्या. म्हणून सदूला म्हटलं रोज सकाळी शिबिराची सुरुवात ह्यानेच करावी.
2: अरे वा, खरंच खूप सुंदर कल्पना आहे. हा सदोबा, आणि तुला माई हे योग्य वेळी सुचलं त्यासाठी तू प्रयत्न केलेस म्हणून सर्वात आधी तुमचं विशेष अभिनंदन.
0: काहीतरी करत राहायचं आपलं.
2: हा ते आहेच, पण जे करतोय ते खरंच उपयोगी आहे का हे बघणं, याची जाणीव होणं ते पण महत्वाचं आहे.
0: हे कसं बोललो म्हणलं तुम्ही.
1: हो ना, आणि म्हणूनच तर मी पण तयार झाले लगेच या सगळ्यासाठी.
0: त्याचं काय अण्णानू, आज जो तो ओरडतोय पोरं मोबाईल टीव्हीत अडकलेली आहेत, अभ्यासात लक्ष देत नाहीत, बाहेर पडत नाहीत,
2: खरंय
0: सतत त्या फोन मध्ये डोकं खुपसून बसतात. आता त्यांची अभ्यासाची गरज म्हणा किंवा इतर कशामुळे का होईना ते वापरत असतील कदाचित. वापरणं काय आपण बंद करू शकत नाही, पण हा थोडा येल नक्कीच त्यांना त्यातून बाहेर आपण काढू शकतो.
1: अगदी बरोबर बोललास बघ. या शिबिरामुळे 2-3 तास का होईना ते त्यांच्या आभासी जगातून बाहेर पडून समवयस्क मुलांबरोबर वेळ घालवतील, खेळतील, बागडतील, खेळता खेळता काहीतरी नवीन शिकतील, नव्या ओळखी होतील.
2: खरंय,
1: एकत्र राहिल्यामुळे आपल्याकडे असलेलं दुसऱ्याला द्यायला मुलं शिकतात. हा
0: आणि एकत्र असल्यामुळे त्याच नेहमीच्याच गोष्टी पण जास्त आनंद देतात हे मुलांना समजल.
2: त्या अगदी बरोबर आहे तुमच्या दोघांचं. मुलांना सक्षम पर्याय दिला पाहिजे. हल्ली विभक्त कुटुंब आणि आईबाबा दोघंही कामावर जाणार आहे, त्यामुळे मुलं एकतर पाळणा घरात असतात किंवा घरात एकटीच असतात. पूर्वी कसं, आजी आजोबा होते ना, ते मुलांवर नकळत संस्कार करायचे, काय चांगलं काय वाईट याची ओळख करून द्यायचे. पण हल्ली नोकरी व्यवसायानिमित्त मुलं शहरात आणि आजी आजोबा गावात अशी परिस्थिती आहे बघा.
0: आणि अण्णानू, म्हणूनच आमच्या डोक्यात हा विचार घोलत होता या शिबिराच्या निमित्तानं.
2: मस्त.
0: म्हटलं ह्यात विद्यार्थ्यांना जे द्यायचं जे घरी होत नाही तर त्यांना द्यायचं, म्हणजे त्यांना पण येगलं काहीतरी मिळाल्याचा आनंद मिळेल आणि आपल्याला पण त्यांना येगलं काहीतरी दिल्याचा आनंद मिळेल. बरोबर ना?
2: अगदी बरोबर बोललास. बरं मला सांग, या 2-3 तासांमध्ये नेमकं काय काय घेणार आहेत मुलांसाठी, म्हणजे काय ठरलंय तुमचं सांगा ना.
1: हो सदू, किती वेळ शिबिर घेणार आहेत त्याची वेळ निश्चित ठरवून त्या वेळेत मुलांना रोज काय वेगळं आणि चांगलं देता येईल याचं नीट नियोजन कर हा.
0: होय होय.

0: अण्णानू आणि माईनू साधारण 3 तासाचं शिबिर असेल एका आठवड्यासाठी. त्यात पहिला अर्धा तास माई आणि त्या महिला मंडळाला सगळ्यांसाठी राखीव आहे. त्यानंतरच्या 2.5 तासामध्ये चित्रकला, वेगवेगळे खेळ, थोड्या वेळासाठी वाचन, मग काय त्या पक्ष्यांची आणि त्यांच्या आवाजाची ओळख, बोलक्या भावल्यांचा खेळ.
1: अरे वा.
0: हा, नंतर वालूत चित्र काढतात ना, त्यांना पण बोलवलेलं आहे. मग ते वालूत चित्र साकारणार आणि मुलांना दाखवणार आणि त्यांच्याकडनं छोटी छोटी चित्र पण काढून ते घेणार आहेत. आणि ते काय ते सेल्फ डिफेन्स ना काहीतरी
1: त्याचे
0: धडे पण असणार आहेत म्हणाले. हा, म्हणजे माहिती द्यायला येणार आहेत आणि ते शिकवणार पण आहेत. आणि मग त्याच्यानंतर गप्पा, गाणी, गोष्टी असं बरंच काय काय आहे.
2: वा, म्हणजे रोज काहीतरी वेगळं शिकणार मुलं.
1: वा वा वा सदू, खरंच खूप छान विचार केलाय. हा
0: होय ना,
1: म्हणजे सगळंच ह्याच्यामध्ये अतिशय उत्तम केलंस बघ. म्हणजे खरंच धमाल, मस्ती, मनोरंजन अशी सगळीच मज्जाच मज्जा असणार आहे या मुलांच्या शिबिरामध्ये. हे शिबिर म्हणजे खरंच उत्तम आणि मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे सक्षम पर्याय असणारे मुलांसाठी.
0: मग असणारच, जबाबदारी कोणी घेतली?
1: हो
0: अण्णानू, तुम्ही बघाच सगळ्यांना सोबत घेऊन असं शिबिर घेताव आम्ही की सगळी मुलं म्हणाली पाहिजेत
1: काय
0: सदू काका अमानला नाही गाय जायचं घरी, परत कधी घेणार तर सांगा असलं शिबिर.
2: हो तर.
1: अरे हे तुझं सगळं ऐकल्यावरती ना मलाच आता लहान होऊन तुझ्या शिबिरामध्ये दाखल व्हावं असं वाटतंय रे बाबा.
0: तुम्हाला कोणी नाही म्हटलं नाही यायला, उलट मी तर म्हणतोय तुम्ही तिथं याच.
1: बर,
0: म्हणजे तुम्ही असलात ना तर 4 आणखीन चांगल्या गोष्टी तुम्हाला मुलांना सांगता येतील.
1: अरे हे काय सांगणं झालं का, मी तर येणारच आहे. म्हणजे मुलांना शिकवणार आणि त्यांच्या बरोबर शिकणार पण आहे मी.
2: सदू, अण्णा म्हणजे तुझ्या शिबिरातलं सगळ्यात लहान आणि द्वाड मूल असणार
0: आहे. मी हा पुढचा शब्द काय वापरलेला नाही, पण सगळ्यात लहान अण्णाच असणार आहे.
2: बरोबर, माझ्या आत्ता लक्षात आलं. अरे गप्पा, आपल्या रंगल्यामुळे मी चहा ठेवायला आज जात होते हे साफ विसरूनच गेले ना.
1: बरं झालं हा माई, म्हणजे तुझं तुलाच आठवलं, नाहीतर मी आठवण केल्यानंतर उगीच गरीब बिचाऱ्या मला दोष दिला असता.
2: काय तर बोललात, गरीब काय बिचारे काय, जसं मी अगदी हालच करते ह्या माणसाचे. बरं बोललात पण असे की बाहेरच्या एखाद्या माणसानं ह्यांचं बोलणं ऐकलं ना तर खरंच वाटेल त्याला.
0: अण्णानू, तुम्ही मात्र सावध पावित्रा घ्या, नाहीतर आता 3रं महायुद्ध सुरू होईल.
1: होय होय रे बाबा, खरंय.
0: आणि त्यापेक्षा पण महत्वाचं म्हणजे चाय मिलायची नाही.
1: हा ते जास्त महत्वाचं आहे बाबा.
2: बर बर, काय कुजबुज सुरू आहे हो दोघांची?
1: हा कुठे, अगं काय नाही काय नाही काय नाही, आपलं असं हो
0: काहीतरीच काय. अण्णांनी आपली नाही म्हणजे हिम्मतच नाही ना, काय बिषाद आहे त्यांची.
1: काय रे काय काय सदू, तुला काय वाटलं मी घाबरतो की काय?
2: काय काय चाललंय?
1: नाही म्हणजे त्याला वाटलं मी घाबरत नाही पण घाबरतो. म्हणजे तुझ्या पुढे माझी काही सपशेल शरणागती आहे ग.
2: असू द्या असू द्या. बरं मी चहा घेऊन येते.
0: संध्याकाळची येल आहे ना, आत्ताच पडलेल्या पावसामुळे मस्त गारगार वातावरण आहे, त्यामुळे तुमच्या हातची स्पेशल आल्याची चहा ही आता झालीच पाहिजे.
1: हा हा, हे बरोबर बोलला सदू, मस्त फक्कड चहा झाला पाहिजे. हा आता
2: हो अहो, आत्ता बनवून आणते. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं कोमल.

0: అంతా.
1: ఓ అత్తా బనుమునంటే गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं कोमल कळंबटे यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला होता.

हे गीत गायलं होतं शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी. म्हणजे आता कार्यक्रमाची वेळ संपत आली तेव्हा कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. कार्यक्रमाचं निवेदन केलं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवंय, तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बरं,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवंय, हे संत्र कशासाठी हवंय हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे गर आहे तो हवाय, तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं. बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
1: सादर करते विवेक पानखडे।

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकणार आहोत. या बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते। पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे। येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले।
1: हमारा लक्ष्य है जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो। हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है। आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे।
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं।

नुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा
यांची

0: भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत, मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांचा संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा. रात्रीचे 8:15 आणि 41 सेकंद झाले. आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करते मंगेश पाडगावकर यांच्या गीतानं. गायक आहेत सुधीर फडके.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, आपण आनंद घेत आहोत सुगम संगीताचा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। आता ऐकूया जितेंद्र अभिषेकींना। भुवानी गायलेल्या या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि गायक गीतकार आहेत मंगेश पाडगावकर।

श्रोतेहो, शुक्रवारी 15 मे 2024 रोजी इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता मीडिएशन म्हणजेच मध्यस्थी

0: वादातून संवादाकडे या विषयावरती तुमच्या भेटीला येणार आहेत ॲडव्होकेट सचिन रेमणे.
1: एखाद्या संत्र्याच्या फळावरून वाद आहे, आईनं किंवा वडिलांनी आणलेलं संत्र आहे ते दोघांनाही हवं आहे,
0: हां,
1: तर हा वाद आपल्या पारंपरिक न्याय पद्धतीनं जर सोडवायचा झाला तर निम्म संत्र दोघांना देणं हे त्या वादाचं निराकरण होईल.
0: बर,
1: परंतु मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जर पाहिलं तर दोघांनाही बोलवलं जाईल, तुम्हाला यातलं संत्र का हवं आहे, हे संत्र कशासाठी हवं आहे हे विचारलं जाईल खाजगीरित्या. मग भाऊ सांगतो मला त्यातला जो रस आहे गर आहे तो हवा आहे, तो मला आवडतो, त्याला साल नको असते. आणि बहीण असं सांगते की मला त्याची साल ब्युटी थेरपी वगैरे याच्यासाठी हवे, मला तो गर नसला तरी चालेल. मग इथे इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन निघतं. बहिणीला साल दिली जाते आणि भावाला गर दिला जातो. संत्र हे अशा पद्धतीनं सुद्धा विभागलं जाऊ शकतं.
0: अच्छा,
1: अशा पद्धतीनं मध्यस्थी हा इंटरेस्ट बेस्ड सोल्युशन हा काढण्यासाठी दोघांना मदत करतो.
0: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 9:30 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
2: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता राणी वर्मा यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकणार आहोत. संगीत आहे अशोक पत्के यांचं.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

गीताबरोबरच आत्ताचा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, उद्या दुपारी 12 वाजता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत रेसिपी आणि आठवणीतील गाव भीमाशंकर या विषयाची माहिती. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे, आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, गाणी नेहमीच मनाला आनंद देत असतात, त्यामुळे तुम्ही आकाशवाणीच्या या केंद्रावरील गाण्यांच्या कार्यक्रमांची वाट नेहमीच बघत असता. आता रात्री 10 वाजता आपण रजनीगंधा या कार्यक्रमातून हिंदी चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत. मात्र श्रोते हो, आता 8:45 होत आहेत, त्यावेळेला दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे बातमीपत्र प्रसारित होईल. त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणार आहेत. बातमीपत्र आणि हे सर्व कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन।
2: नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी अनघा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांची ही मैफिल आपल्या सर्वांना निश्चितच आवडत असेल। दिवसभराचा शिणवटा दूर करण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच तुम्हाला उपयोगी पडत असेल असा मला विश्वास आहे। त्यामुळे वेळ अजिबातच घालवत नाही आणि कार्यक्रमातलं पहिलं गीत आपल्याला ऐकवते। हे गीत आहे हमजोली चित्रपटातलं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं। गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.

0: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
0: सादर करते विवेक पानखर।

रजनीगंधा या कार्यक्रमात श्रोते हो मी आता आपल्याला ऐकवणार आहे मिलन या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. याला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि मुख्य स्वर लता मंगेशकर आणि मुकेश यांचा.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकूया एक फूल दो माली या चित्रपटातील आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातील गीत. प्रेम धवन यांची गीतरचना, संगीत रवी यांचं.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: रजनीगंधा या कार्यक्रमाचा आनंद श्रोतेहो आपण घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकवते दो रास्ते या चित्रपटातलं गीत। हे गीत गायलं मोहम्मद रफी यांनी, आनंद बक्षी गीतकार, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकवते दिल ही तो है या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय रोशन यांनी आणि या गीताला मुख्य स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: दिल ही तो है या चित्रपटातील आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातील श्रोते हो आपण हे गीत ऐकलं. रचना साहिर लुधियानवी यांची, संगीत रोशन यांचं. या गीताबरोबरच रजनीगंध या कार्यक्रमातून मी अनघा आपला निरोप घेते. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.
2: रजनीगंधा फूल तुम्हारी महके
0: रजनीगंधा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:31 आणि 41 सेकंद झालेत. आता नात ब्रह्म. आज शास्त्रीय संगीत यामध्ये विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार आपण ऐकणार आहोत.

नादब्रह्मया कार्यक्रमात शास्त्रीय संगीतामध्ये आज आपण ऐकत होतो विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार. श्रोते हो, उद्या याच कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नारायणराव पटवर्धन यांनी गायलेला राग मिया मल्हार. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित होतो आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.